श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौरदिनांक 16 भाद्रपद शके 1948 अर्थात 7 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 20 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारणसभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली राजा बढे यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. मुख्य स्वर होता लता मंगेशकर यांचा.

अपर्णा केळकर यांनी गायलेला ज्ञानोबा माऊली यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली राम मोरे यांची रचना. गात आहेत प्रल्हाद शिंदे.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं कबीरदास यांचं भजन, संगीतकार पंडित शिवराम।

0: समूह स्वरातलं आनंद टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलं. कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
0: श्रोतेहो, आता कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
3: नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, जागतिक हवामान बदलाच्या घटनांबरोबरच जमिनीची धूप होण्यास इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये वृक्षतोड, आधुनिक शेती पद्धती, जमिनीची अतिमशागत, सेंद्रिय घटकांच्या वापराचा अभाव किंवा त्यांचं अत्यल्प प्रमाण, अशास्त्रीय पीक पद्धती, संकरित जातींच्या वापरावर भर, रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव, रासायनिक खतांचा असमतोल वापर, जमिनीत दिसून येणाऱ्या नवनवीन अन्नद्रव्यांची कमतरता, पिकांचा वाढता उत्पादन खर्च, शेतीत रसायनांचा वाढता वापर, सिंचनाच्या पाण्याचा अतिरेकी वापर, अपारंपरिक इंधनाचा वाढता वापर, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. जमिनीची धूप करणाऱ्या घटकांपैकी 80% धूप पावसाच्या पाण्यामुळे होते. अशा प्रकारे होणारी जमिनीची धूप 5 ते 80 टन प्रति हेक्टर प्रतिवर्ष एवढी आहे. पावसामुळे जमिनीचा वरचा थर वाहून गेल्यामुळे जमीन नापीक होतात, पीक उत्पादनात घट येते, पाण्याचं प्रदूषण होतं, जलाशयांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते, डोंगराळ प्रदेशांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. बहुतेक वेळेला नैसर्गिक ओढे आणि नाले बुजवल्यामुळे शेतजमिनीमधून होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याला वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हे पाणी शेतात साठून राहिल्यामुळे जमीन आणि पिकांचं नुकसान होतं. जमिनीच्या पृष्ठभागावर वाळू आणि पोयटा मातीच्या कणांचा थर तयार होतो, त्यामुळे मातीची सच्छिद्रता कमी होते. पाणी सुकल्यानंतर जमिनीचा वरचा थर टणक होतो. अशा जमिनीत पिकांची उगवण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी जमिनीची धूप थांबवण्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो. त्यामध्ये पडीक जमिनीवर गवताची कुरणं किंवा वृक्षारोपण करून जमिनीवर हरित आच्छादन तयार करावं. अशा जमिनींवर दीर्घायुषी वृक्ष लागवड करावी. नैसर्गिक ओढे आणि नाले यांचे प्रवाह पुनर्जीवित करावेत. त्यांची नैसर्गिक पाणी वहन क्षमता टिकून राहील याबाबत कायम दक्ष राहावं. सखल जमिनीत अथवा घळीमध्ये अंजन, ब्ल्यू पॅनिक, मार्वेल गवत लावावं. पीक पेरताना उताराला आडवं पेरावं. समपातळीत मशागत करावी. पिकांच्या फेरपालटीने जमिनीची धूप कमी करता येते. यामुळे जमीन आणि पाणी यांचं संधारण होतं. यासाठी धूप प्रतिबंधक पिकाच्या 3 ओळी आणि धुपेला प्रतिबंध न करणाऱ्या पिकाच्या 9 ओळी घेण्याची शिफारस विद्यापीठामार्फत करण्यात आलेली आहे. जमीन नेहमी पीक लागवडीखाली ठेवावी. वारा आणि पाण्याला विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर गवताचे जैविक बांध तयार करावेत. पिकांची लागवड समपातळीत केल्यास जमिनीची धूप थांबवता येते अथवा कमी करता येते. पिकांच्या ओळी नेहमी उताराला आडव्या तसंच समपातळीत ठेवाव्यात. त्याचप्रमाणे नांगरणी आणि कोळपणी उताराला आडवी करावी. भुईमूग, मटकी पिकांमुळे धूप कमी होते, म्हणून ही पिकं

0: आलटून पालटून वापरावीत, यालाच आपण पट्टा पेरणी म्हणतो. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या उपाययोजना जर केल्या तर जमिनीची धूप थांबायला नक्कीच मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत, तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमात जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करू 2:00 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण युवा व प्रौढ अवस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेऊया. वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील चयापचनाचा वेग, शारीरिक हालचाल आणि शरीराची ऊर्जा आवश्यकता बदलत जाते. याच काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि वाढते वजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. मात्र योग्य आहार आणि नियमित जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा धोका कमी करण्यास आणि काही आजारांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. सर्वप्रथम आपल्या ताटाकडे पाहूया. ताटातील मोठा भाग भाज्या आणि सलाडने, त्यानंतर योग्य प्रमाणात धान्य, भाकरी, पोळी आणि प्रथिनांचा स्रोत जसे डाळी, कडधान्य, पनीर, दही, अंडी किंवा योग्य मांसाहारी पदार्थ यांनी भरलेला असावा. मधुमेहाच्या बाबतीत केवळ साखर टाळणे पुरेसे नाही. एकूण आहाराचे प्रमाण, कर्बोदकाचे प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्ये, डाळी, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उच्च रक्तदाबासाठी मिठाचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे. पापड, लोणची, नमकीन, पॅकेट स्नॅक्स आणि अतिखारट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. हृदयाच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅट आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा. वजन वाढत असेल तर फक्त जेवण कमी करण्याऐवजी आहारातील गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा. गोड पेय, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ आणि अनावश्यक

स्नॅक्स कमी करून नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आवश्यक आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यम वयात केलेले छोटे बदल भविष्यात मोठे आरोग्य फायदे देऊ शकतात. दररोज थोडे चालणे, योग्य वेळी जेवणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, याला आहाराची जोड मिळाली तर आरोग्य अधिक चांगले राखता येईल. लक्षात ठेवा, आहार हा आजारांवर उपचार करणाऱ्या औषधांचा पर्याय नाही, परंतु योग्य आहार हा आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध

0: श्रोते परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्यातल्या पूर्वा जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: आतापर्यंत आपण बघितलं की या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरंही सापडत गेली असं तुम्ही सांगितलं. पण मग आता महत्वाचं म्हणजे की तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला इतकी आदिवासी आणि गावं आहेत हे सगळं त्या ग्रामस्थांना आपलंसं करण्यातही तुमचा वेळ गेला असेल.
1: नक्कीच गेला.
0: हे सगळं तुम्ही केलं आणि म्हणूनच काम पुढे गेलंय हे आपण नक्कीच गृहीत धरतो आहोत. तर आता तुम्ही प्रत्यक्ष काय काम सुरू केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे.
1: आता जसं आपण मागच्या वेळी बोललो की जंगल व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्यात मूल्यवर्धनाच्या काही शक्यता आहेत का? जसं ताडोब्यामध्ये काही गावांमध्ये हिंडताना आमच्या असं लक्षात आलं की तिथे वाईल्ड फ्रुट्स बेल कवट हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग ग्रामस्थांशी बोलताना ताई हे आपल्याकडे भरपूर आहे ना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, म्हटलं भरपूर म्हणजे किती? ते नाही भरपूर आहे म्हटलं म्हणजे मोजलेलं नाही. म्हणजे तिथे एक प्रश्न समोर उभा ठरला,
0: पोटापुरतं भरपूर आहे
1: असंही असू शकेल. मग अनेक गावांमध्ये चर्चा करताना लक्षात आलं नाही भरपूर आहे म्हणजे खरंच भरपूर आहे, आपल्याला कदाचित त्याचा डेटाही घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यात संशोधनाचा विषयही आहे आणि मूल्यवर्धनाचा विषयही आहे. मग हे जेव्हा समोर आलं तेव्हा उल्काची संकल्पना खरंच सुचली आणि ती लिहिली गेली माझ्याकडनं असंच म्हणूया. आणि नाम फाउंडेशनला डायरेक्टली अप्रोच करता आलं आणि नानासाहेबांनी संकल्पना स्वतः ऐकून घेतली आणि एका त्यांच्या सहकार्याने नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि लोकल एनजीओ पर्यावरण मित्र त्यांच्या अतिशय खंबीर अशा आधाराने या एका गावामध्ये आम्ही आज एक प्रकल्प सुविधा उभी केली.
0: स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय मला वाटतं की
1: हे शक्यच नाही. आणि स्थानिक असले तर, कारण हे त्यांच्यासाठी चाललेलं आहे. आपण बाहेरनं जाणारी माणसं असतो शेवटी प्रसादजी, आणि अनेकदा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग वगैरे हा जो भाग असतो ना तो आपल्यापेक्षा चांगला त्यांना येत असतो
0: निश्चितच. प्रश्न
1: हे कुठेतरी आपल्याला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची वेळ
0: त्यांच्याकडे शिकायचं असतं,
1: त्यांच्याकडनं शिकायचं असतं. आणि त्यांच्याकडे जे त्यांना वाटतं की हे ताई करू शकतील किंवा हे दुसऱ्या कोणाची तरी मदत इथे घ्यावी लागेल ते आपल्यापर्यंत येतं, तिथे मदत जरूर करणं गरजेचं आहे. तर हा तो प्रकल्प झाला की प्रकल्प सुविधा ह्याच्यासाठी उभी केली आहे मेनली की जंगलातली फळं आणि एक छोटा प्रक्रिया उद्योग तिथे असावा. आणि मग त्यामुळे भद्रावती तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये स्थानिक बचत गट निर्माण झाला एक बायकांचा, क्रांती ज्योती महिला बचत गट असा आता तो गट स्थापन झालाय. आणि वन आधारित जे जे काही आपल्याला शाश्वत पद्धतीने गोळा केलेलं जे काही असेल ते त्याचा प्रक्रिया उद्योग असं त्याचं स्वरूप आहे. हा पहिला प्रकल्प तिथे
0: काय काय बनवलं जातं तेवढं फक्त जरा थोडं
1: त्याची बनवण्याची प्रक्रिया आता या आत्ताच्या फ्रूट सीझनपासून सुरू होणार आहे. पण आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मी सध्या गुलदस्त्यात ठेवते, कारण डायबिटीससाठीच्या काही महत्वाचे प्रॉडक्ट की ज्याच्यात बेल आहे तुम्हाला सांगायला नको. आणि त्या अनुषंगाने रिसर्चही मी त्याला लिंक करते, म्हणजे लॅबवर की ज्याच्यात अँटीऑक्सिडंट खरंच आहेत का किंवा त्या फळांमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा त्या फळांचं करून घेतलंय. आता आम्ही सगळीकडे पोचावं अशी इच्छा आहे की तो प्रॉडक्ट तिथे लोकली राहू नये तर तो बाहेर पर्यंतही जावा कदाचित.
0: निश्चितच. आणि ह्या सदिच्छा आमच्या पण आहेत, कारण असं आहे की तुम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेलं आहे त्याचं एंड प्रॉडक्ट म्हणजे हेच आहे, त्यांना उपजीविकेचं साधन मिळणं आणि आपल्याला तिथल्या औषधी वनस्पतींचा एवढ्या वनधनाचा उपयोग होणं
1: अगदी
0: ही दोन्ही त्याच्यात गरजेचं आहे,
1: अगदी महत्वाचं आहे.
0: तर मला असं वाटतं ही वाटचाल योग्य दिशेने चालली असं म्हणायला हरकत नाही. आम्ही उत्सुक आहोत. या भागापुरता निरोप घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झालेत. काही क्षणातच रूपरेषा.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

श्रोते हो, आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये पालकत्व एक सुंदर प्रवास, समुपदेशक वैशाली पाटील यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये स्वानंद सडोलीकर यांचं गायन ऐकाल. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील अननस शेती आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल डडेमल यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 हिंदी सुगम संगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 आपण ऐकाल कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अली अकबर खान यांनी सरोद वादनात सादर केलेला राग रामदासी मल्हार आम्ही प्रसारित करू. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविधरंगी कार्यक्रमांची.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास.

0: भाजणी
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
2: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
8: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण या कथामालेमध्ये तेलंगखडिया या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया। हा पण एक अपरिचित हिरो आहे आणि हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ज्याने ब्रिटिश सरकारला दम आणलेला होता। तेलंगखडिया इतिहासातला जनजाती समाजामधला एक आघाडीचा नायक आहे। तेलंगखडियाचा जन्म 9 फेब्रुवारी 1806 गुमला नावाचा जो जिल्हा आहे तिथे सिसाई पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुर्ग नावाचं गाव आहे आणि त्या मुर्ग गावामध्ये झाला। त्याचे वडील दुय्या हे खाडे या गावचे पाहन होते, पाहन म्हणजे पुजारी। तर ही सगळी नावं लक्षात ठेवायला अवघड आहे, नावं समजूनही घेण्याची गरज नाही। ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कथा आणि कथानायक आणि त्याचं कार्य हेच आपण समजून घेतलं पाहिजे। तेलंगा अशा ठिकाणी लहानपणापासून मोठा झाला, उपजतच त्याला विलक्षण प्रतिभा होती। आपल्या साथीदारांचं ही सर्व मुलं दैनंदिन व्यायाम करायची, जंगलात बाण चालवायची, धनुष्य चालवायची, कुस्ती करायची, लाठी चालवायची आणि गदा भाला हे पण चालवायची। अर्थात त्यावेळेला तेच एक युद्ध साहित्य होतं। तेलंगाचे जे वडील होते ते छोटा नागपूरच्या नागभोशी महाराजांचे कारभारी पण होते। तेलंगाना वडिलांसोबत कधी कधी महाराजांच्या दरबारात जाऊन इंग्रज जमीनदार यांचं वास्तव, त्यांची बोलण्याची पद्धती, त्यांच्या कामाची पद्धती ह्याची नीट निरीक्षण केलं होतं। जेव्हा तेलंगाना 1831-32 पहिलं बंड केलं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की भारतातले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यावरती ब्रिटिश आणि स्थानिक जमीनदारांकडून खूप अत्याचार होत आहेत आणि या ब्रिटिशांना आणि त्यांच्या हस्तक जमीनदारांना आपल्या सर्वांना एक होऊन धडा हा कधी ना कधीतरी शिकवायलाच लागेल आणि तो आपण शिकवायचा असा निश्चय त्यांनी आपल्या साथीदारांसमोर शपथ घेऊन केला। तेलंगाने त्याच्या आजूबाजूच्या गुमला भागातल्या लोकांशी पण संपर्क साधला आणि लोकांमध्ये उठावाची प्रेरणा तयार केली। ब्रिटिश पोलिसांनी तेलंगाच्या कुटुंबाचा छळ सुरू केला, पोलीस अधिकारी त्यांच्यावरती चापकाचे फटके मारायचे। एके दिवशी बसियाच्या कुमारी नावाच्या गावामध्ये तेलंगाला त्याच्या साथीदारांसह अटक केली गेली आणि तिथून ब्रिटिशांनी त्यांना कलकत्त्याच्या तुरुंगात पाठवलं। तेलंगा काही वर्षांनी तुरुंगातून सुटून जेव्हा परत आला तेव्हा त्याला असं दिसलं की परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त बिघडलेली आहे। 1857 जे अपयश आलं स्वातंत्र्ययुद्ध नियंत्रित करायला त्यामुळे ब्रिटिश खवळलेले आहेत, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तेलंगाना आपल्या युवा संघटनेचं पुनरुज्जीवन केलं आणि इंग्रजांना हुसकूनच लावायला लागेल असं आवाहन त्यांनी लोकांना केलं। इंग्रजांना जशी या कारवायाची माहिती मिळाली तशी त्यांनी बोधनसिंग नावाच्या एका माणसाला तयार केलं आणि त्याला सांगितलं की तू या तेलंगाची हत्या करायची, त्याच्यासाठी त्याला सुपारी दिली गेली। तेलंगाना खादिया सोसायटीच्या रिंगणात त्यांच्या समर्थकांना दररोज प्रशिक्षण देण्याची पद्धत सुरू केली होती हे या फितूर बोधनसिंगाला माहिती होतं। प्रशिक्षण घेण्यापूर्वी तेलंगाना आपल्या साथीदारांसह इष्टदेव आणि पृथ्वी मातेची प्रार्थना करायची पद्धत पाडली होती। एके दिवशी तेलंगा आपल्या साथीदारांसकट पृथ्वी मातेची पूजा करून प्रार्थना करत होता तेव्हा तिथं अगोदरच जो येऊन लपून बसला होता हा फितूर देशद्रोही ज्याचं नाव बोधनसिंग त्यानं तेलंगाच्या छातीमध्ये गुपचूप 4-5 गोळ्या झाडल्या। हे जसं सर्वांच्या लक्षात आलं तसं तेलंगाचे प्रार्थना करणारे बाकीचे साथीदार प्रार्थना सोडून तेलंगाकडे धावले। तेलंगाना आपल्या साथीदारांना सांगितलं की मी आता आपल्या भारत मातेच्या मांडीवरती आहे डोकं टेकून। इंग्रज भारत मातेच्या सुपुत्रांना आणि मातेला राक्षसांसारखे त्रास देत आहेत, ते दैत्य आहेत आणि ते आपल्या देशाचे मालक बनलेले आहेत आणि आपल्याला ते गुलाम करत आहेत, तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही लोक एकत्र व्हा, एल्गार करा आणि आपला देश स्वतंत्र करा। 23 एप्रिल 1880 हा दिवस आणि आपल्या देशासाठी तेलंगाना आपल्या प्राणाचा त्याग केला। साथीदारांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं, तो फार भावनिक क्षण होता। तेलंगाचं ज्या ठिकाणी दफन केलं गेलं त्या भागाला आजही तेलंगा टोपा तांडा म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथे आजही खूप मोठ्या संख्येने लोक येत असतात।
3: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
1: मग
3: मग काय,
1: स्वतःपासून सुरुवात कर.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि चायना मास्टर्स पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि माय भारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पुढील वर्षापर्यंत प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या स्थापनेसाठी केंद्राकडून 7% सहाय्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असं शहा यांनी नमूद केलं. एमपीएससी परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा तातडीनं लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे. या प्रयत्नांबरोबरच कठोर कायदे सुद्धा करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिलं. दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजवण्याच्या दृष्टीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ही श्रेणी निश्चित केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केवळ आंदोलन करून भागणार नाही तर ठोस कृती कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नागपुरात केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेनं देशातील यशस्वी केंद्रे ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माहितीनुसार डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात 29 गिधाडं सोडण्यात आली. त्यापैकी विविध प्रजातींच्या गिधाडांनी चांगल्या प्रकारे तग धरला असून त्यांचा जगण्याचा दर 78% नोंदवला गेला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गिधाडांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मेळघाट आणि पेंच मधील उत्साहवर्धक परिणाम गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी चालना देणारे ठरले आहेत. गिधाडांच्या संवर्धनाला यश मिळणे हे केवळ एका पक्षी प्रजातीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं

0: एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी 2900 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते काल ठाण्यात बोलत होते. पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीसाठी काल बालगंधर्व मंदिर ते पुणे महापालिका मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला. या मोर्चात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. जालना जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पोलीस प्रशासनानं निर्बंध आणले आहेत. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा होत असताना डीजेचा वापर न करता राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीवासियांना केलं आहे. नागपूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करून महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य सोहळा 11 सप्टेंबर रोजी होईल. देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेनं शनिवारी 100वी फेरी पूर्ण केली. या सेवेमुळे आतापर्यंत 14,000 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाची ठरत आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार लातूरच्या डॉ अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना शनिवारी पुण्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीकर यांना सन्मानित करण्यात आलं. मराठवाड्याच्या विकासासाठी 3 वर्षांपूर्वी 47,000 कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जन आंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. 15व्या सातारा हिल ऑफ मॅरेथॉनमध्ये सांगलीच्या प्रवीण कांबळे आणि राणी उत्तंडे यांनी 21 किलोमीटर गटात विजेतेपद पटकावलं. देश परदेशातील जवळजवळ 10,000 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणारे संजय कदम यांचा मृत्यू झाला. शर्यतीच्या परतीच्या मार्गावर असताना ते अचानक कोसळले, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर

0: आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: डॉक्टर, माझे दात ना खूप पिवळसर वाटताय तो, आणि मग स्माइल करायला अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाहीये.
3: दात पिवळसर का होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसार ब्लीचिंग, व्हिनियर्स किंवा क्राउन करावं लागेल.
2: पण मला एक दिवस पण मास्क बांधून नाही हो जायचंय कॉलेजला.
3: बेटा, आपल्याकडे एक स्कॅनर आहे आणि त्यामुळे काय ट्रीटमेंट करणार हे तुला आधीच दिसेल, आणि त्यासाठी एक दिवसच काय, काही तास सुद्धा थांबावं लागणार नाही.
2: वाव, किती मस्त. मला आता या वीकेंडचीच अपॉइंटमेंट द्या ना.
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो आता ऐकूया आजचे दिनविशेष. आज 7 सप्टेंबर. 7 सप्टेंबर 1814 दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकर यांच्या सहाय्यानं उंदेरी खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला होता. 7 सप्टेंबर 1906 बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 7 सप्टेंबर 1923 इंटरपोलची स्थापना झाली. 7 सप्टेंबर 1931 दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली होती. श्रोते हो, 7 सप्टेंबर 1978 मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन हे प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीनं तयार करण्यात आलं होतं. आता ऐकूया आजचे जन्मदिवस. 7 सप्टेंबर 1791 भारतीय आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म झाला. 1822 प्राच्यविद्यापंडित पुरातत्वज्ञ भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला. 1849 हिंदुस्थानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म झाला. 7 सप्टेंबर 1887 भारतीय संस्कृत विद्वान पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त गोपीनाथ कविराज यांचा सुद्धा जन्म झाला. 7 सप्टेंबर 1933 भारतीय समाजसेविका वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक इला भट्ट यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ॲग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचं आहे, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केल्या जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्सप्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं, म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पळे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDC चं,

0: आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत. आणि ऑनरेबल सी एम साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल? आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण. की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या. त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाहीये, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. त्याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं. नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्ला मसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 मध्ये आणि 2017 मध्ये बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझे ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले.

0: नंतर त्याला 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षामध्ये पारित केले.
1: आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
0: पाणी वापर संस्था MMISF ऍक्टद्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावा सुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं? तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचं व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपलं जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे.
1: श्रोतेहो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 आणि 22 सेकंद झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करतोय भावगीतांचा कार्यक्रम.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 0789.

0: वाटताय तो, आणि मग स्माईल करायला अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाहीये.
1: दात पिवळसर का होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसार ब्लीचिंग, व्हिनियर्स किंवा क्राउन करावं लागेल.
0: पण मला एक दिवस पण मास्क बांधून नाही जायचंय कॉलेजला.
1: बेटा आपल्याकडे स्कॅनर आहे आणि त्यामुळे काय ट्रीटमेंट करणार हे तुला आधीच दिसेल, आणि त्यासाठी एक दिवसच काय, काही तास सुद्धा थांबावं लागणार नाही.
0: वाव किती मस्त, मला आता या वीकेंडचीच अपॉइंटमेंट द्या ना.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला खासबाग कोल्हापूर, फोन 96 04 09 95 00.

0: साधना सरगम यांनी गायलेलं मलिका अमर शेख यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सतीशचंद्र मोरे.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: डॉक्टर, माझे दात ना खूप पिवळसर.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं संजय उपाध्ये यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अपर्णा संत यांचं. श्रोतेहो भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: सर फिरोजी, प्रधानमंत्री

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यात पणजी इथं पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक होणार आहे. पश्चिम क्षेत्रीय परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातचे मुख्यमंत्री तसंच प्रत्येक राज्यातील 2 वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गोवा पोलिसांना आज प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान करण्यात येणार आहे. या सर्वोच्च सन्मानामुळे गोवा पोलिसांच्या समर्पित सेवा, शिस्त आणि निष्ठा यांची दखल घेतली जाईल. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि मायभारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असंही शहा यांनी नमूद केलं. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी विकसित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराचं उद्घाटन काल झालं. त्यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केलं. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रात दोन्ही देश नव्या गतीनं आणि ऊर्जेनं वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इस्कॉनच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील आध्यात्मिक सांस्कृतिक संबंधांचा एक नवीन अध्याय सुरू असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचं खासगीकरण करण्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचं खासगीकरण होणार नाही तसंच इस्रोचं महत्वही कमी होणार नाही असं इस्रोनं समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे. उद्योगांनी तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल. याच उद्देशानं अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येत आहे. एक सक्षम आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक भारतीय अंतराळ परिसंस्था उभारणं हे इस्रोचं लक्ष असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव काल संयुक्त अरब अमिरातीच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दुबईत ते वार्षिक गुंतवणूक बैठकीत सहभाग घेऊन गुंतवणूकदारांशी संवाद साधतील. मध्य प्रदेशात विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापार वृद्धिंगत करणं आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा आहे. स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजनाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं. चंदीगड इथं राज्य जैवविविधता मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद यांच्या 16व्या बैठकीत ते काल बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जनजैवविविधता नोंदवह्या नियोजनाचं प्रभावी साधन म्हणून विकसित झाल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि

0: शाश्वत विकासात त्या योगदान देऊ शकतील असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील खुसदार जिल्ह्यातील झेहरी तहसील भागात सुरू असलेल्या दीर्घकालीन संचारबंदीची तीव्रता वाढवण्यात आल्याचं वृत्त आहे. या कारवाईदरम्यान लोकांना बळजबरीनं ताब्यात घेणं आणि हवाई हल्ले करणं यांसारखे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार पाकिस्तानी दलांनी सुन्नी भागातील सुमारे 25 रहिवाशांना ताब्यात घेतलं असून या भागात पाकिस्तानी दलांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोमधील तेमास्कल लसिंगो शहरात काल रात्री एका उत्सवादरम्यान एका चर्चजवळ फटाक्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक भिंत कोसळली असून किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 64 जण जखमी झाले आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे जमले असताना हा स्फोट झाला. इंडोनेशियातील अनाक क्राकाटाऊ या ज्वालामुखीचा आज पहाटे उद्रेक झाला. यामुळे जकार्ताच्या सोएकार्नो हंटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करावी लागली. ज्वालामुखीची राख पश्चिम इंडोनेशियाच्या काही भागात पसरल्यानं इतर देशांतर्गत विमानतळाच्या कामकाजावरही परिणाम झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या 2 प्रवाशांकडून 484 चांदीची नाणी आणि 1 सोन्याचं नाणं जप्त करण्यात आलं. त्यापैकी 134 नाण्यांना पुरातत्वीय महत्व आहे. 2 सप्टेंबरला विमानतळावर सीमाशुल्क खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर 20 किलोहून अधिक वजनाची ही नाणी जप्त केली. दिल्लीत काल दुपारी सत्यनिकेतन परिसरात एक 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी पातळीवरील चौकशीचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारत मालकाविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. घटनास्थळाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम सुरू असून आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस कार्यरत आहेत. ही इमारत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर राहण्यासाठी वापरली जात होती आणि घटनेच्या वेळी तळघरात दुरुस्तीचं काम सुरू होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाचं श्री व्यंकटेश्वर महाविद्यालय तसंच आर्यभट्ट महाविद्यालयाचं कामकाज आज बंद राहणार आहे. घटनेतील बाधित विद्यार्थ्यांच्या निवासाची तात्पुरती सोय या महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टरच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या महिला विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात या स्पर्धेतील उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तिस्ता नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना कालिम्पोंग जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे तिस्ता नदीच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. देशात आज उत्तरेकडील बहुतांश राज्यात तसंच पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: AM 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:40 आणि 37 सेकंद झालेत.
1: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात मी संपदा
1: आणि मी जान्हवी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत एका सुंदर अशा गीत.

0: श्रोते हो, हे गाणं आपण कित्येकदा ऐकलंय. लक्ष्मीची पावले या चित्रपटात अभिनेत्री रंजना आणि रवींद्र महाजनी यांच्यावर हे गीत चित्रित झालंय.
1: पण चित्रपटात येण्याआधी ही खरं तर कविता होती. म्हणजे गीतकार सुधीर मोघे यांनी ही कविता म्हणूनच लिहिली होती. नंतर चित्रपटामध्ये तिचा समावेश करण्यात आला.
0: आणि हीच कविता बालभारतीच्या पुस्तकात कविता म्हणूनच आजही समाविष्ट आहे.
1: श्रोते हो, गर्द अंधार हळूहळू विरत जातोय,
0: प्रकाशाच्या दूतांनी आपली जादू हलकेच सगळीभर पसरायला सुरुवात केलीये.
1: फुलांना, झाडांना, पाखरांना आता जाग यायला लागलीय.
0: रात्रभर फांदीवर अवघडून झोपलेल्या पक्षांनी अंग झाडून आता मोकळं केलंय.
1: रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या.
0: सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या.
1: सूर्याच्या उगवण्याबरोबरच साऱ्या सृष्टीला चैतन्याचा स्पर्श झालाय.
0: सारं रान जाग झालंय.
1: झुंजू मुंजू झाल्यावर पाय वाटेवरून कुणीतरी पुढे निघून गेलंय.
0: अंधारामुळे थांबलेला प्रवास आता पुढे सुरू झालाय.
1: आणि म्हणून ते म्हणतात पाय वाटा जाग्या झाल्या.
0: श्रोते हो, यानंतरची ओळ किती सुंदर आहे ना. सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या.
1: म्हणजे अंधार पडताच सावली गायब झालेली असते, झोपी गेलेली असते.
0: सूर्याच्या आगमनाबरोबरच या सावल्या पुन्हा जाग्या होत आहेत.
1: श्रोते हो, ही कविता नुसती वाचायची किंवा ऐकायची नाहीये, तर ती अनुभवायची आहे.
0: चैतन्य निर्माण करणारे या कवितेचे शब्द आहेत.
1: तव पिऊनी नवेली झाली गवताची पाती,
0: गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी.
1: क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास,
0: फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.
1: श्रोते हो, काल अंधार पडताना उदास झालेलं हे जग आजच्या सूर्योदयानं पुन्हा एकदा नव चैतन्यानं मोहरून गेलंय.
0: या नव्या सूर्याबरोबरच जुनीच असलेली गाणी पुन्हा एकदा नव्यानं पाखरांच्या ओठी आली आहेत.
1: झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख,
0: चांदणाला किरणांचा सोनसळी अभिषेक.
1: सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास,
0: फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.
1: आजच्या नव्या प्रकाशामुळे कालचा काळोख जुना झाला आहे. कालच्या जुन्या गोष्टी मागे सरल्यात.
0: श्रोते हो, ही कविता जरी निसर्गाच्या प्रतीकांमधून व्यक्त होणारी असली ना, तरी मानवी मनातल्या भावनांचंही ती प्रतीक आहे.
1: आपल्या मनात दाटून आलेली निराशा, तिचा अंधकार आशेच्या नव्या सूर्योदयामुळे विरून जातो.
0: उबदार कोवळ्या सूर्यकिरणांनी वातावरण प्रसन्न होऊन जातं.
1: तसाच आशेचा एखादा किरणही मनातल्या निराशेचा अंधकार दूर करतो.
0: सर्वत्र सकारात्मकतेनं पाहण्याचा संदेश ही कविता आपल्याला देते.
1: साध्या सोप्या शब्दातून त्यांनी आशय घन कविता आपल्याला दिल्या आहेत.
0: या कवितेला उपजत अशी एक लय आहे आणि या लयीतून कवितेतला उबदारपणा सतत प्रवाही होताना आपल्याला दिसतो.
1: या उबदारपणाबरोबरच दृश्यात्मकता, चैतन्य जाणवत राहतं.
0: त्यांची आपल्याला आवडणारी खूप गाणी आहेत.
1: सांगायचंच झालं तर

0: यासारखी चित्रपट गीतं आपल्या अगदी ओठांवर असलेली अशी आहेत.
1: सखी मंद झाल्या तारका,
0: दिसलीस तू फुलले ऋतू, अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत.
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो मी,
0: मनमनास उमगत नाही.
1: यासारखी अतिशय लोकप्रिय भावगीतही त्यांनी लिहिली.
0: कवितांच्या या झालेल्या गीतांपेक्षा वेगळ्या अशा सुधीर मोघेंच्या एका कवितेविषयी आज आम्ही आपल्याशी बोलणार आहोत.
1: दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी

0: पडतं.
1: तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं.
0: श्रोते हो, नव्या जुन्या अनेक अनेक कवींनी प्रेमाविषयी कविता लिहिल्यात.
1: पण इतकं सौंदर्यपूर्ण प्रेमाचं प्रवेशन फक्त सुधीर मोघेनीच सांगितलं आहे.
0: संध्याकाळच्या या सोनेरी उन्हासारखं आयुष्य उजळवून टाकणारं हे प्रेम नकळतच आयुष्य व्यापून टाकतं. ते पुढे म्हणतात,
1: शोधून कधीही सापडत नाही.

0: की नाजूक स्वयंस्फूर्त अवस्था आहे की कोणाजवळ याचना केली तरी ते प्राप्त होणार नाही.
1: आणि एखाद्याच्या आयुष्यात हे वेड वादळ घुसतं तेव्हा नको असलं तरी ते टाळता येत नाही.
0: प्रेमाची ही एकदम परिपूर्ण व्याख्या.
1: श्रोते हो, प्रेमाच्या या अवस्थेत सगळ्या गोष्टी सुंदरच दिसतात,
0: कारण मनातली भावना सुंदर असते.
1: आयुष्यभर कितीही सोसलं असलं तरी या वठलेल्या झाडाला पालवी फुटावी, तसं बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात म्हणून मोघे म्हणतात,
0: आकाश पाणी तारे वारे, आकाश पाणी तारे वारे, सारे सारे ताजे होतात.
1: वर्षाच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात.
0: श्रोते हो, प्रेम म्हणजे नुसतं दोन जीवांमधलं तारुण्यातल्या सलगीचं अप्रूप नव्हे, तर प्रेमाच्या तऱ्हाच वेगळ्या असतात.
1: त्या ज्याला कळतात त्यालाच खरं प्रेम गवसतं.
0: संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन, संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन, किती किती तऱ्हा असतात.
1: साऱ्या सारख्या जीव घेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात.
0: श्रोते हो, प्रेम ही अशी एक उत्कट भावना आहे की यात कोण जिंकलं किंवा कोण हरलं याला महत्व नसतं.
1: इथे हारजीत काहीही झाली तरी ती स्वीकारायला प्रेमात पडलेलं गहिरं मन लागतं, ज्याला त्या प्रेमाची खोली समजलेली असते.
0: आणि प्रेमासाठी वाटेल ते करणारं मन असावं लागतं, आणि हे सगळं समजण्यासाठी
1: आयुष्यात प्रेम यावं लागतं.
0: प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं.
1: इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं,
0: मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं.
1: खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं, आयुष्यात प्रेम यावं लागतं. श्रोते हो, ही कविता वाचताना या शब्दांमध्ये आपण गुंतून पडत नाही,
0: तर आपल्या आयुष्यातल्या खुळ्या सोनेरी उन्हासारख्या प्रेमाचा आपल्या मनातच आपण शोध घ्यायला लागतो, खरं ना?
1: संध्याकाळी अचानक पडणारं ऊन आणि आयुष्यात नकळत येणारं प्रेम, या दोन्ही गोष्टींची त्यांनी केलेली तुलना अतिशय मोहक आणि हळवी अशी आहे.
0: श्रोते हो, या कार्यक्रमात आपण सुधीर मोघेंच्या दोन कविता पाहिल्या.
1: एक पहाटेचा अंधार दूर सारून प्रकाशाकडे नेणारी,
0: तर दुसरी संध्याकाळच्या सोनेरी उन्हासोबत रात्रीकडे नेणारी.
1: दोन्ही वेगवेगळ्या वेळच्या कविता आहेत,
0: तरी यामध्ये आशावाद आहे, उबदारपणा आहे.
1: या दोन्ही कविता निसर्ग प्रतिमांशी जोडलेल्या आहेत,
0: तरीही तो निसर्ग डोळ्यांना दिसणारा बाहेरचा नाहीये,
1: तर आपल्या आतल्या आवाजासारखा गहिरा अर्थघन आहे.
0: विशेषतः अंधाराशी दोन्ही वेळेचं असलेलं नातं त्यांनी अतिशय सौंदर्यवान शब्दांनी उलगडून दाखवलं आहे.
1: आयुष्यात अंधार दाटलेला असताना प्रकाशाचा एक किरणही आयुष्य उजळवायला पुरेसा असतो म्हणून त्यांनी म्हटलंय,
0: फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश,
1: दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश.
0: आणि दिवसभराच्या प्रकाशानंतरची संध्याकाळ,
1: प्रकाश कमी होण्याची वेळ,
0: पण अशाच वेळी अचानक सोनेरी ऊन अंगावर येतं
1: आणि त्या क्षणाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं.
0: आणि अशी ही प्रेम या भावनेचा अनुभव घेणाऱ्या मनाची ही कविता बनते.
1: मोघेंच्या या दोन सुंदर कविता कायम स्मरणात राहणाऱ्या, साध्या शब्दातून व्यक्त होणारा सुवर्णवर्खी अनुभव त्या आपल्याला देतात.
0: श्रोते हो, आता जाणून घेऊया सुधीर मोघेंविषयी.
1: 50+ अधिक मराठी चित्रपटांसाठी संस्मरणीय गीतं लिहिणाऱ्या सुधीर मोघेंचा जन्म 8 फेब्रुवारी 1939 सालचा सांगलीजवळच्या किर्लोस्करवाडी इथला.
0: अभिनेते श्रीकांत मोघे हे त्यांचे थोरले बंधू.
1: घरातल्या वातावरणामुळे त्यांना कला आणि रंगभूमीची आवड निर्माण झाली.
0: त्यांनी चित्रपटांसाठी गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललितलेखन, चित्रकला असे वेगवेगळे प्रांत धुंडाळले,
1: पण त्यांचं खरं प्रेम मात्र कवितेवरच होतं.
0: त्यांच्या कवितेला उपजत अशी एक लय आहे,
1: त्यामुळे या कविता संगीतबद्ध करणं अतिशय सोपं होत असे.
0: सुधीर मोघे हे उत्तम चित्रकार होते, त्यामुळे त्यांच्या शब्दांना दृश्यात्मकता आहे.
1: गाणं किंवा कविता ऐकताना ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं.
0: त्यांचं बोलणं आणि आवाज अतिशय प्रभावी होता,
1: त्यामुळेच त्यांनी रंगमंचीय संगीताचे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय केले.
0: नक्षत्रांचे देणे या दूरदर्शनवरील लोकप्रिय कार्यक्रमाचं त्यांनी केलेलं सादरीकरण

0: आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
1: एखाद्या गाण्यामागची पार्श्वभूमी ते इतक्या सुंदर रीतीनं सांगत असत की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जात असत.
0: सुधीर मोघेंचं कवितांवर निरातिशय प्रेम होतं.
1: शब्दांचा त्यांना सोस होता.
0: एखाद्या पक्षानं आकाशात उंच विहरावं आणि त्याच्या विहरण्याला एक लय असावी तशी सुधीर मोघेंची कविता आहे.
1: भाषा आणि तिचे विभ्रम अतिशय सहजपणे अवतरत असत.
0: शब्दांच्या आकाशात शब्दांचे मेघ फिरावे, शब्दांच्या आकाशात शब्दांचे मेघ फिरावे,
1: शब्दांच्या क्षितिजावरती शब्दांनी बिंब धरावे, शब्दांच्या क्षितिजावरती शब्दांनी बिंब धरावे,
0: अशी त्यांची कविता त्यांच्या जगण्याचा भाग, त्यांची ती सखी होती.
1: श्रोते हो, आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, शब्दधून, स्वतंत्रते भगवती हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह.
0: तर अनुबंध, आत्मरंग, गाणारी वाट, निरांकुशाची रोजनिशी हे गद्यलेखन.
1: तसंच आत्मविश्वास, चौकट राजा, कळत नकळत, जानकी, पुढचं पाऊल,
0: लक्ष्मीची पाऊले, शापित, हा खेळ सावल्यांचा, गोष्ट धमाल नाम्याची, यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं.
1: तर काही चित्रपट आणि मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.
0: उत्तर रात्र या रॉय केणीकर यांच्या कवितांवर आधारित काव्यप्रयोग,
1: कविता पानोपानी हा रंगमंचीय कार्यक्रम,
0: कविता सखी, गाण्यांच्या गोष्टी, नक्षत्रांचे देणे,
1: मंतरलेल्या चैत्रवनात, माडगुळ्याचे गदिमा यासारखे रंगमंचीय कार्यक्रम,
0: त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवासाठी लिहिलेल्या गीतांचा कार्यक्रम, स्वतंत्रते भगवती हे त्यांचे विशेष कार्यक्रम.
1: त्यांच्या अष्टपैलू योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार या पुरस्कारानं सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना 4 वेळा गौरवण्यात आलं.
0: गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार,
1: शांता शेळके पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.
0: श्रोते हो, या पुरस्कारांच्याही पलीकडे होते ते त्यांचे शब्द.
1: हे शब्द नेहमीच त्यांना भूल घालतात, म्हणूनच मौनाच्या स्थितीतही शब्द चुमटतात ते असे,
0: मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले, मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले,
1: वितळले क्षितिजगंधात रंगातून रूप निथळले,
0: मौनाच्या संध्याकाळी एकांत बहरुनी फुलला,
1: हृदयाचा झाला थेंब आभाळ होऊनी झरला, हृदयाचा झाला थेंब आभाळ होऊनी झरला.
0: श्रोते हो, सुधीर मोघे शब्दांशी संवाद साधतात आणि शब्दांच्या आतला हळवा आशय ते पुन्हा शब्दातूनच व्यक्त करतात.
1: त्यांच्या अशाच काही मनमोहक ओळींनी आजच्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करत आहोत.
0: शब्दाना नसते दुःख, शब्दाना सुखही नसते,
1: शब्दाना नसते दुःख, शब्दाना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते,
0: ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते, शब्दाना यावा गंध शब्दात झरावा नाद,
1: शब्दाना यावा गंध शब्दात झरावा नाद, शब्दातील नक्षत्रांचा शब्दानी घ्यावा वेध,
0: शब्दातील नक्षत्रांचा शब्दानी घ्यावा वेध, शब्दांचे कण पेरावे शब्दांचे ऋण वेचावे,
1: शब्दांचे कण पेरावे शब्दांचे ऋण वेचावे, शब्दांच्या धरणीवरती शब्दांचे घर बांधावे,
0: शब्दांच्या धरणीवरती शब्दांचे घर बांधावे.
1: श्रोते हो, या ओळींसोबतच शब्दांच्या प्रदेशात आम्ही आपल्याला सोडून जातोय पुढच्या कार्यक्रमापर्यंत.
0: श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.
1: त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: अंजली, हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झाला. श्रोतेहो आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा, कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात, पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दिल का रिश्ता या चित्रपटासाठी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक, उदित नारायण आणि कुमार सानू यांनी.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक यांनी. रचना होती समीर यांची, या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं, आणि चित्रपट होता इश्क विश्क.

0: हमराज या चित्रपटासाठी श्रोतेहो आपण ऐकत होता उदित नारायण यांना. रचना होती सुधाकर शर्मा यांची आणि या गीताला संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
3: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

परिंदा या चित्रपटातलं राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण पूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची पूर्वा खालगा।

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पूर्वा खळगावकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, कापडी पिशव्या हा खरं तर आपल्या रोजच्या जगण्यातला एक भाग आहे. घरातून बाहेर जाताना एक तरी कापडी पिशवी जवळ असेल तर प्लॅस्टिकचा वापर नक्की कमी होईल. थेंबे थेंबे तळे साचे, मी एकट्याने करून काय होणार आहे असं न म्हणता चांगली सवय नक्की बाळगावी. तर श्रोते हो, निवृत्तीनंतर रोजचा वेळ आनंदात आणि सकारात्मक काम करून कसा घालवावा याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. दामले पिशवी या नावाने कापडी पिशव्या स्वतः शिवून त्याचा प्रचार करणारे सुधीर दामले यांच्याशी. सुधीर काका, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर्वप्रथम आपलं अभिनंदन की नुकताच आपण 10,000 पिशव्या शिवून पूर्ण केल्यात, त्याचा एक टप्पा पूर्ण केलाय. पण आपण सुरुवात करूया ती म्हणजे तुमच्या लहानपणापासून, की तुम्ही एका खाजगी कंपनीतून काही वर्षांपूर्वी निवृत्त झालात आणि त्यानंतर कापडी पिशवीकडे वळलात. पण कापडी पिशव्या शिवण्याचा हा जो प्रवास आहे त्याचं कुठेतरी मूळ मला वाटतं तुमच्या लहानपणात आहे, कारण त्या काळी रेडीमेड कपड्यांची फार मोठी बाजारपेठ नव्हती आणि तुमच्या घरामध्ये तुमची आई स्वतः शिवणकाम करत असायची, तर त्याविषयी थोडंसं सांगा ना.
1: त्या काळात तसं म्हटलं तर रेडीमेडचा एक तर जमाना नव्हता किंवा यूज अँड थ्रोचा सुद्धा जमाना आलेला नव्हता. त्यामुळे असतील त्या वस्तू जास्तीत जास्त वापरणे किंवा ती टिकवणे याकडे सगळ्या लोकांचा भर असायचा. किंवा त्या काळात बऱ्याचशा स्त्रिया या घरातले कपडे साधारण घरातच शिवायच्या, किंवा आपले ब्लाऊज म्हणा परकर म्हणा या गोष्टी त्या स्वतः शिवायच्या घरात, असा एक त्यावेळेचा साधारण ट्रेंड होता. तर त्याप्रमाणे माझी पण आई घरी तिला शिवण्याची आवड होती. ती लहान मुलांचे म्हणजे धबली टोपरी वगैरे हे शिवायची, स्वतःचे ब्लाऊज परकर किंवा आमचे दप्तर असं ती शिवायची त्यावेळेला. आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये मशीन होतं आणि माझा एक पहिल्यापासून असा स्वभाव आहे की जी मशीनरी किंवा काय जे आपण वापरतो ते आपल्याला चालवता आलं पाहिजे. त्यामुळे मी पहिल्यांदा ती गोष्टी नेहमी शिकून घेतो कुठलीही आली की नवीन गोष्ट. त्याप्रमाणे मग मी आई बरोबर ते मशीन पण शिवायला शिकलो आमच्या घरी आल्यानंतर.
0: आणि मला वाटतं मग हीच गोष्ट तुमच्याकडे सुरुवातीपासून, सायकल तर होती असणार, सायकल दुरुस्त करणे, घरातलं शिवणयंत्र दुरुस्त करणे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच होत्या. त्यातून तुम्ही नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेलात आणि 2-4 वर्षातच रत्नागिरीमधल्या एका कंपनीमध्ये तुम्हाला कॉल आला आणि तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात आणि तिथपासून निवृत्त होईपर्यंत त्याच कंपनीमध्ये तुम्ही काम केलं.
1: तिथे 38 वर्ष काम केलं मी.
0: तर टीव्ही किंवा मोबाईल यामध्ये वेळ न घालवता प्रत्यक्ष काहीतरी काम करावं असा तुमचा स्वभाव, त्याप्रमाणे बागकाम घरकामात मदत करत असतानाच छोट्या मोठ्या यंत्रांची दुरुस्ती करणं हा देखील तुमच्या आवडीचा विषय. तर मोठ्या सामानांकरता खोक्याला बांधून येणाऱ्या पट्ट्यांपासून तुम्ही काय काय बनवलं ते पण सांगा.
1: त्यावेळी प्लॅस्टिकच्या पॅकिंगला पट्टे यायला लागल्या. त्यावेळी त्या पट्ट्या मी सगळ्यात जमवल्या, या दुकानदारांकडून आणायचा मी जमवून आणि त्याच्यापासून बसायला चटाया बनवल्या, पंखे बनवले, आणखीन अशा काय काय गोष्टी त्याच्यापासून बनवल्या मी.
0: पण म्हणजे ती सामानाला बांधलेली असलेली पट्टी बघून याचं आपण काय करू शकतो याचा विचार चालू झाला आणि मग ते सगळं जमवून
1: एक
0: वस्तू बनवत गेलात. नोकरीच्या काळात सुद्धा तुम्ही कंपनीतलं यंत्र दुरुस्त करताना साध्या भाषेत सांगायचं झालं तर काही जुगाड करून मशीनची कॅपॅसिटी वाढवलीत आणि कंपनीने तोच फॉर्म्युला वापरून सगळ्या ठिकाणी ती आयडिया वापरली, त्याविषयी थोडं सांगा ना.
1: आमच्या कंपनीमध्ये एक स्पेशल इम्पोर्टेड बेअरिंग यायचं आणि त्यामुळे ते मिळायला फार कठीण जायचं आणि त्याची किंमत पण फार होती त्यावेळेला. तर ते आम्हाला नंतर ते मिळेना पार्ट त्यामुळे मशीन दुरुस्त करायला प्रॉब्लेम यायचा किंवा मशीन चालवताना प्रॉब्लेम यायचा.

0: त्यामुळे उत्पादनावर परिणाम
1: हां,
0: होत
1: त्यामुळे
0: होता.
1: उत्पादनावर परिणाम व्हायचा. मग माझ्याच एक साथीदार, तो आणि मी असं जरा विचार केला ह्याच्यावर काय आपण करू शकतो. मग विचार करता करता एक आम्हाला आयडिया त्यातून सुचली आणि ती आम्ही त्याप्रमाणे केलेली आणि त्याच्यामुळे जवळजवळ कंपनीचा भरपूर फायदा झाला. नंतर तीच आयडिया त्यांनी सगळ्या प्लँटमध्ये आमच्या इंट्रोड्यूस केली. म्हणजे
0: आणि मग त्याच्याकरता जे फॉरेनवरून येणारं होतं यंत्र ते आणलंच नाही.
1: हा नाही, ती बेरिंग बंदच झाली नंतर यायची, कारण त्याची गरजच लागली नाही. कारण हे आमचं 400 रुपयात बेरिंग होत होतं सगळं.
0: 2020 सालच्या मे महिन्यात तुम्ही निवृत्त होणार होतात आणि निवृत्तीनंतरचा वेळ कसा चांगल्या अर्थाने सार्थकी लावायचा याचा विचार तुमचा सुरू होता. तुम्ही कंपनीत काम करत होतात इंजिनिअरिंगचं आणि नंतर तुम्ही वळलात एकदम कापडी पिशवीकडे. तर ही कल्पना कशी काय सुचली?
1: ज्यावेळी रिटायर व्हायची वेळ आली त्या साधारण वर्षभर माझ्या डोक्यात हा विचार चालू होता की रिटायरमेंट नंतर करायचं काय. कारण मला असं शांत नुसतं बसायला आवडत नाही, काहीतरी पुढे उद्योग पाहिजे मला, काही चालतो मग तो. तसं विचार करता करता म्हणजे एक असा विचार होता त्याच्या मागे सुद्धा, काय म्हणजे पोटा पाण्यासाठी काहीतरी करायचं असा काही विचार नव्हता त्याच्यामध्ये. काहीतरी सामाजिक कार्य म्हणा किंवा पर्यावरणाला पूरक असं काहीतरी करायचं असं एक डोक्यामध्ये काहीतरी विचार होता थोडासा. तर त्या दृष्टीने सहज एकदा काय झालं, कंपनीमध्ये आमच्याकडे मशीन साफ करण्यासाठी कापडाचे तुकडे यायचे आणि ते चांगले नवीन कापडाचे असायचे चांगले, पण असे वाकडे तिकडे कापलेले वगैरे असे,
0: म्हणजे कोरे असे,
1: कोरे असायचे. तर ते बघता बघता सहज माझ्या असं डोक्यात आलं, हे चांगले तर कापड दिसत आहेत, ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. मग माझ्या डोक्यात विचारलं, कारण माझ्याकडे मशीन होतं, मला शिवताही येत होतं, त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की ह्याच्या पण पिशव्या जर शिवल्या तर आता ते प्लॅस्टिकचा जो महापूर चाललाय की प्लास्टिक पिशवी वापरू नका असं ते चाललंय.
0: सगळा इतका अतिरेक झालाय की आपण रस्त्यावरती जे काही टाकतो त्या पिशव्या गुरांच्या पोटात जातात, पाण्यामध्ये जाऊन पाणी दूषित होतं, रस्त्यामध्ये वाहनांना त्रास होतो, गटारं तुंबतात. म्हणजे प्लॅस्टिकनी काहीच चांगलं होत नाही खरं तर, पण ती वापरायला सहज सोपी असल्यामुळे त्याचा वापर वाढलेला होता आणि म्हणून कापडी पिशवीची योजना तुमच्या डोक्यात आली.
1: म्हणून माझी ती डोक्यामध्ये कल्पना आली की आपण पिशव्या शिवूया याच्या, कापड आपण मागवू बाहेरून आणि पिशव्या शिवायच्या, असं एक डोक्यात कल्पना आली माझ्या. कापडाच्या शिवायच्या आणि एखाद्या दुकानदाराकडे नेऊन ठेवायच्या जशा जमतील तशा.
0: पण मग कापड कुठून आणलं?
1: कापड मी मुंबईहून आणलं. ते सुद्धा असं झालं, मी कंपनीतल्या मध्ये आमच्या तिथे चौकशी केली, हे कापड येतं कुठून, हे कापडाचे तुकडे येतात कुठून, त्याची मी माहिती काढली आणि त्याप्रमाणे मग मी मुंबईला जाऊन त्या व्यापाऱ्यांना भेटलो तिथे आणि त्यांच्याकडे फिरलो. त्यांनी तिथे गेलो आणि त्याही काहीच माहिती नव्हती त्यातली. तर गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं असं, तुम्हाला 2-4, 5-10 किलो मिळणार नाही काय, आमच्याकडे 50 किलोची घासडी येतात कापडाची. हा 50 किलो ती एकदम तुम्हाला घ्यायला लागेल. मग मला प्रश्न आला, एवढं एकदम कापड नेऊन मी करू काय नक्की? कारण पुढे काय तसं ठरलेलं नव्हतं, किती पिशव्या होतील काय होतील काहीच अंदाज नव्हता मला. पण थोडंसं डेअरिंग म्हणतात तसं केलं आणि म्हटलं घालूया थोडे पैसे आपण, गेले तर गेले फुकट असं म्हणून, पण आपली आयडिया तरी काय ते समजेल. अशाने मी एक 50 किलोची घासडी पहिल्यांदा आणली आणि शिवायला सुरुवात केली नंतर. मग मी रिटायरमेंट नंतर आणि म्हणजे शिवायला लागल्यावर काय झालं, ते तुकडे लहान मोठे कसे पण असायचे, त्याच्यामुळे पिशव्या माझ्या कमी जास्त साईजच्या व्हायच्या, लहान मोठ्या असं ठराविक मापाच्या अशा पिशव्या नव्हत्या त्या. आणि त्या नेमका कोरोनाचा काळ होता, त्यामुळे पहिलं वर्षभर जवळजवळ त्याला काय उठावच नव्हता म्हटलं तर, नुसतंच आपलं मी शिवत होतो आपलं ठेवीत होतो, बघू म्हटलं नंतर काय होतं ते. आणि त्यानंतर मग थोडं वर्षभरानंतर हळूहळू मार्केट वगैरे चालू झाल्यानंतर मी ज्या दुकानातून वगैरे केलं, विचारणा केली पिशव्या ठेवण्यासाठी, त्याच्या आधी मुळात ज्या ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली त्यावेळी मी आमच्या कंपनीतल्या काही लोकांजवळ किंवा घरच्यांजवळ किंवा मित्रांजवळ अशी कल्पना बोलून दाखवली की असं असं एक माझ्या डोक्यामध्ये आहे की रिटायरमेंट नंतर आपण कापडी पिशव्या शिवून त्या प्रचार करायचा त्याचा असं, आणि त्या फुकट ठेवायच्या, म्हणजे कोणाकडे तरी दुकानदाराकडे नेऊन ठेवायच्या, तुला होतील त्याच्या देऊन टाक कोणाकोणाला लागतील त्यांना. म्हणजे आपल्याला बर्डन नाही रिटायरमेंट नंतर की आज एवढ्याच करायच्या तेवढ्याच करायच्या हे नको होतं मला. म्हणून अशी एक कल्पना होती माझी, आपले होतील तेवढ्या बनवायच्या दुकानदाराकडे नेऊन ठेवायच्या

0: आणि तू वाट जाऊ पिशवी मागेल
1: प्लॅस्टिकची, समाजसेवा
0: अशा टाईप. पण मी जवळजवळ 15-20 लोकांजवळ ही कल्पना माझी बोललो, म्हटलं असं असं डोक्यात आहे, करू काय, काय होईल वगैरे असं, तर सगळ्यांनी मला सांगितलं नाही, आयडिया तुमची फार सुंदर आहे पण तुम्ही फुकट ठेवू नका. तुम्ही फुकट दिलं की त्याला किंमत नाही, त्यामुळे काहीतरी तुम्ही त्याला काहीतरी किंमत ठेवा. मग किंमत ठेवायची तर म्हटलं किती ठेवायची, मग म्हटलं आपण जेवढा खर्च येतोय अगदी माझी मी मेहनत सुद्धा त्याच्यात विचार करीत नाही, पण कापड दोरा आहे, लाईट आहे, तेवढ्याच खर्च हिशोब काढून मी त्याप्रमाणे ते स्वस्तात द्यायला सुरुवात केली. मग दुकानदाराकडे गेल्यावर असा प्रश्न आला की ते म्हणाले तुमचं साईज सांगा किती. तो माझे साईज लहान मोठे होते. मग म्हटलं आता हे आपल्याला बदलायला पाहिजे गणित, की एक काहीतरी ठराविक साईज करायला पाहिजे. मग त्याप्रमाणे जास्तीत जास्त त्यातल्या कापडातल्या जेवढ्या करता आल्या मला एक साईजला तेवढ्या केल्या. आणि नंतर मग मी ते साईज मध्ये मिळण्यासाठी मुंबईला परत अनेक ठिकाणी फिरलो, अनेक मार्केटमध्ये वगैरे नेलं. तिथे मला माझ्या व्यायांनी खूप मदत केली फिरायला, कारण त्यांना मुंबईची माहिती होती. तर मार्केटमध्ये फिरलो तर मुंबईला कसं असतं, चिंदी मार्केट म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे कटपीस मार्केट वेगळं. जर या मार्केटमध्ये गेलं तर कटपीस मार्केट म्हणजे काय, फुल लेंथ, त्याचे जे पीस असतात फुल लेंथचे त्याला कटपीस म्हणतात. ते
1: अच्छा,
0: एक शर्टची लेंथ,
1: एक पॅन्टची लेंथ मिळतं, तसं शर्ट पीस पॅन्ट पीस जे आता बॉक्स मध्ये मिळतं त्याला कटपीस म्हणतात,
0: त्याला कटपीस ते म्हणतात. आणि हे असे लहान मोठे तुकडे जे कापडाचे मिळतात त्याला ते चिंदी म्हणतात.
1: बर,
0: तर त्याला चिंदी मार्केट आहेत मुंबईत अशी काही काही ठिकाणी, तिकडे पण मी फिरलो. मग तिथून काही कापड खरेदी केली, म्हणजे ते ताग्यातलेच असतात परंतु असे अर्धा मीटर, पाऊंड मीटर, एक मीटर कसेही असतात, लहान मोठे कसेही असतात. मग तसे कापड मी आणली पहिल्यांदा, आणि मग त्याच्यातून एक साईजच्या मग कापता आल्या मला पिशव्या. आणि मग मी एक साईज ठरवली, साधारण 5 किलो धान्य राहील अशी, साधारण 12x15 ही साईज ठरवून त्याप्रमाणे मी पिशव्या शिवायला सुरुवात केलेली. आणि मग त्याप्रमाणे मग ते दुकानदार पण मग घ्यायला लागले, त्यांना साईज सांगितली एवढी एवढी किंमत.
1: पण मग चिंधी मार्केटमधून जे तुम्ही कापड आणलं ते शर्ट पीस पॅन्ट पीस होतं,
0: शर्ट पीस,
1: शर्ट पीस,
0: हा, कारण पॅन्ट पीसच जाड पडतं आणि त्याची किंमत वाढते. माझा एक असा विचार होता की जरी प्लॅस्टिकनी कापड यांचं कंपॅरिझन काय होणार नाही कधीच किमतीच्या बाबतीत, किती करायला कमीत कमी करायचं म्हटलं तरी, पण जास्तीत जास्त जवळ जायचं असा एक माझा त्याच्या मागे विचार होता.
1: त्यामुळे कमी किमतीमध्ये,
0: हा, त्यामुळे त्या कमीत कमी, मग म्हटलं फक्त
1: जेवढी टिकणारी पिशवी तयार करायची
0: करायची आणि ती द्यायची. आणि त्याच्यामुळे मी कमीत कमी म्हणजे आता फक्त म्हटलं जेवढा खर्च येतोय तेवढाच आपण घ्यायचा त्यातून, आणि तेवढीच किंमत घ्यायची आपण, आणि ती लोकांपर्यंत द्यायची, म्हणजे जास्तीत जास्त लोक वापरतील. किंमत जास्त ठेवली तर लोक साहजिक म्हणणार काय मार्केटमध्ये मिळतातच आहेत रंगीबेरंगी वाटेल तशा पिशव्या, मग ह्या पिशव्या कशाला घेऊ आम्ही तुमच्या, असं होणार. म्हटलं तसं नाही ते, आणि जितकं जवळ आणता येईल प्लॅस्टिक पिशवीच्या तितकं आणण्याचा माझा प्रयत्न होता. हा त्याच्या मागे विचार होता. हा, तो त्याच्यामध्ये झाला, त्यामुळे तिथे स्वस्त ते तुकडे मिळतात.
1: हा प्रवास सुरू असताना एका कार्यक्रमाकरता 200 पिशव्यांची ऑर्डर तुम्हाला मिळाली, तर त्याविषयी सांगा ना.
0: ते असं झालं, मी त्यावेळी मुंबईला राहत होतो तर तिथे माझ्या बायांचेच मित्र होते ठाण्यामध्ये, तर त्यांचं दुकान होतं औषधाचं, तर त्यांनी माझ्याकडून पहिल्यांदा पिशव्या घेतल्या, घ्यायचे मध्ये असे मध्ये मध्ये ते माझ्याकडून. तर त्यांनी एक भागवत सप्ताहाचा इथे कार्यक्रम ठेवला होता, त्यांनी त्यांचं रिसॉर्ट आहे तिथे त्यांनी भागवत सप्ताहाचा कार्यक्रम ठेवला होता, आणि तिथे 150 लोक येणार होते त्या कार्यक्रमासाठी. आणि त्या कार्यक्रमामध्ये ते येणाऱ्या प्रत्येकाला एक बैठक, एक छोटी झांज, भागवताची पोथी, एक जपमाळ, अशा काही गोष्टी घालून ते प्रत्येकाला देणार होते. त्याच्यासाठी त्यांना पिशव्या पाहिजे होत्या. तर त्यांनी मला विचारले की अशा अशा आम्हाला साधारण 200 पिशव्या एकदम हव्यात, द्याल काय तुम्ही? तर म्हटलं हो देतो, पण म्हणाले आम्हाला छापून पाहिजेत. आमचं त्याच्या ते भागवत सप्ताह तारीख बिरीख ठिकाण सगळं असं छापून पाहिजे आम्हाला. आता छापून देणं हा प्रकार मला नवीन होता, कारण मी काही शर्ट पीस आणत होतो त्याचे पिशवी अशी होत होतो. मग त्याच्यासाठी पुन्हा इकडे तिकडे फिरणं सुरू झालं, कोण प्रिंट करून देईल.

0: तर फिरून फिरून दोघांकडे विचारलं, त्यांनी नकारच सांगितल्याने मला. एकांत सांगितलं ह्याच्यावर प्रिंट होऊच शकत नाही म्हणून. ह्या कापडावर म्हणतो प्रिंट होऊच शकत नाही, माझ्या अनुभवाने सांगतो मी. त्यामुळे थोडा मी सुद्धा नर्वस झालो, म्हटलं आता करायचं का ह्याला. मग परत चौकशी करता करता एका प्रिंटिंगवाल्याला विचारलं, तो म्हणाला देतो मी करून तुम्हाला. मग त्याच्याकडून मी त्या प्रिंट करून घेतल्या आणि त्यांना 200 पिशव्या ऍट अ टाइम नेऊन दिल्या सगळ्या.
1: वा वा, म्हणजे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच होती.
0: हो, आणि त्याच रेटमध्ये.
1: हा, ही विशेष गोष्ट आहे. करोना काळात काय किंवा आजही पोळी भाजी पुलाव अशा पदार्थांकरता डब्याची पिशवी डब्या इतकीच लागते, म्हणजे ती डब्यापेक्षा मोठी चालत नाहीतर मग आतला पदार्थ सांडू शकतो, म्हणून त्या आकाराच्या सुद्धा पिशव्या तुम्ही काही जणांना शिवून दिल्यात. तर ती कशी सुरुवात झाली?
0: ती म्हणजे असंच आमच्या बाजूलाच एक खानावळवाले होते, तर ते म्हणाले पिशव्या तुम्ही शिवता, ते आम्ही गाडीला लावतो ते आमचे डबे वाकडे होतात, तर तुम्ही म्हणाले ते कसे घट्ट बसतील असं काहीतरी करून द्या आम्हाला
1: डब्याच्या मापाचे.
0: हा, मग ते म्हटलं तुम्ही मला डबा आणून द्या, मला साईज घेतो मी, त्याप्रमाणे तुम्हाला बनवून देतो. त्याप्रमाणे त्यांच्याकडून डबे आणले ते, त्याचं माप घेतलं आणि 2 डबे एका पिशवीत बसतील अशा पिशव्या त्यांना मी बनवून दिल्या.
1: तो प्रोजेक्ट पण यशस्वीरित्या पूर्ण झाला. अगदी
0: व्यवस्थित, ते पण खुश झाले एकदम बैल, आणि आता अजिबात डबा आमचा हालत नाही, घट्ट बसतात व्यवस्थित 2 डबे एका पिशवीत.
1: करोना काळामध्ये एका संस्थेने नाविन्यपूर्ण उपक्रमांची स्पर्धा घेतली होती, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला होतात आणि एक विशेष पुरस्कार तुम्हाला त्यांनी दिला, तर त्याविषयी सांगा ना.
0: कोरोना काळानंतर आत्मविकास व संशोधन केंद्र सोलापूर या संस्थेने एक स्पर्धा आयोजित केली होती आणि स्पर्धाचं नाव होतं स्पर्धा अभिनव कल्पनांची. म्हणजे कोरोना काळात तुम्ही घरी राहून काय केलं, नवीन काय कल्पना हे केलं किंवा तुम्ही कसा वेळ घालवलात याबद्दल त्यांना माहिती सगळी कळवायची होती.
1: आणि योगायोग असा झाला की त्याच दरम्यान तुम्ही निवृत्त झालेले असल्यामुळे माझं
0: पिशवी चालूच होतं. म्हटलं बघूया सहज पाठवूया म्हणून मी त्यांना सगळी ती माहिती माझी पाठवली. त्याप्रमाणे ती स्पर्धा झाली. नंतर एक दिवस मला त्यांच्याकडून झरटबीट आलं की तुम्हाला विशेष पारितोषिक देण्यात येत आहे. मग मी म्हटलं याच्यावर काही नंबर वगैरे तर दिसत नाहीये काही, म्हणून मी त्यांच्याकडे चौकशी केली की नंबर किती आला माझा, की उत्तेजनार्थ आहे की काय आहे. तर ते असं मला म्हणाले की आमच्या स्पर्धेच्या नियमानुसार पाहिलं तर तुमचं जे काय आहे काम हे आमच्या नियमात बसत नाही,
1: हे परंपरागत आहे.
0: हा, काय असेल त्यांची त्याच्यामध्ये त्यांच्या अटी होत्या, मला काय आयडिया ते पाठवा काय केलं ते, असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे पाठवते म्हणजे स्पर्धेच्या आमच्या नियमानुसार हे तुमचं काम त्याच्यात बसत नाही, परंतु तुम्ही जे काय काम केलं आणि तुमची जी काय आयडिया आहे ही आम्हाला अतिशय आवडली, म्हणून आम्ही तुम्हाला एक विशेष पारितोषिक म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट पाठवतो.
1: अरे वा,
0: असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
1: निवृत्तीनंतर आपला वेळ चांगला जावा याकरता आपल्याकडे असलेलं शिक्षण आणि समाजोपयोगी काहीतरी करावं,
0: पर्यावरणपूरक
1: आणि पर्यावरणपूरक ही कल्पना त्यांना आवडली आणि त्यांनी विशेष पुरस्कार तुम्हाला दिला. निवृत्तीनंतर कापडी पिशव्या शिवण्याचा जो एक चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलात, तर त्याच्यामध्ये पिशवी शिवणं हा जसा विषय आहे तसं मापात कापड कापणं आणि पिशवी शिवून झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत त्या पोचवणं किंवा माझ्याकडे असं असं उत्पादन आहे ते मी तुम्हाला देऊ का, अशा पद्धतीचं मार्केटिंग करण्याकरता तुम्ही कसं काय केलं?
0: याच्यामध्ये असं झालं, माझ्या पत्नीचा पण भरपूर सहभाग होता.
1: बर,
0: तिचंही मला सपोर्ट होता.
1: हा,
0: त्यामुळे ती पिशव्या कटिंगचं काम तीच करते सगळं.
1: बर,
0: शिवण्याचं काम मी करतो.
1: हा,
0: आणि नंतर मार्केटिंगचं काम पण तीच करते. हा, थोडक्यात मी फक्त प्रोडक्शन करतो आणि बाकी मार्केटिंग वगैरे तीच बघते.
1: यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री कायम असते, ही गोष्ट तुमच्या बाबतीत पण तितकीच खरी आहे की आईचं मशीन होतं आणि आईकडे बघून बघून तुम्हाला शिवण येत होतं आणि पुढे जाऊन कापडी पिशवी शिवण्याचं जे काय धोरण तुम्ही आखलत त्याला पत्नीनी सहकार्य केलं आणि गाडी जोरात पळायला लागली.
0: हो, नक्कीच.
1: आजही घरामधल्या छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या सुद्धा तुम्ही नादुरुस्त झाल्यानंतर टाकून देत नाही, तर जास्तीत जास्त दुरुस्त करून दीर्घकाळ वापरण्यासाठी प्रयत्न करता.
0: हो,
1: की आजचा यूज अँड थ्रोचा जमाना आहे. आपल्याला एखादी वस्तू लागली की बाजारातून आणायची आणि ती नादुरुस्त झाली

0: की कचऱ्यात टाकायची, आणि मग तो कचऱ्याचा ढीग जो काही जमा होतो त्याला काही पर्याय नाही आणि त्याचा त्रासही होतो. पण या सगळ्याचा विचार करून निसर्गाच्या जवळ जाण्याकरता आपण हा जो काही उपक्रम करता आणि ना नफा ना तोटा अशा पद्धतीवर आपली ही सेवा चालते असं आपण म्हणू, आणि पुढे काय योजना आहेत आपल्या?
1: असं जास्तीत जास्त त्याचा प्रसार करायचा
0: आणि
1: जास्तीत जास्त कमी किमतीमध्ये लोकांना कसं देता येईल याचा काय माझा विचार चालू असतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्या लोकांकडून जास्त प्रमाणात वापरल्या जातील हा त्याच्या मागचा माझा उद्देश आहे, की कमी किमतीत दिलं तर लोक जास्त प्रमाणात वापरतील. प्लॅस्टिकऐवजी, कारण प्लॅस्टिक पिशवी तुम्ही दोनदा वापराल, जास्तीत जास्त तीनदा वापरतो आपण, नंतर फेकून देतो,
0: कचरा होतो त्याचा,
1: कचरा होतो. पण कापडी पिशवी तुम्ही काय 50 नाही 100 वेळा पण वापरू शकता. जरी आता 4 पैसे जास्त त्याला पडले तरी त्याचा वापर 50 नाही 100 वेळा होतो.
0: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की 10,000 पिशव्यांचा टप्पा तुमचा पार झालाय, पण त्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन मला तुम्ही सांगितलं, तर ते एकदा सांगा ना.

0: फेकून देतो,
1: कचरा होतो त्याचा,
0: त्याचा कचरा होतो. पण कापडी पिशवी तुम्ही काय 50 ने 100 वेळा पण वापरू शकता. जरी आता 4 पैसे जास्त त्याला पडले तरी त्याचा वापर 50 ने 100 वेळा होतो.
1: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की 10,000 पिशव्यांचा टप्पा तुमचा पार झालाय, पण त्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन मला तुम्ही सांगितलं, तर ते एकदा सांगा ना.
0: ते म्हणजे असं माझ्या डोक्यात आहे की साधारण मी एक म्हटलं की सगळेजण सगळ्या पिशव्या अगदी 100 वेळा वापरतील असं नाही, पण एक ॲव्हरेज मी म्हणून काहीतरी एक म्हटलं की 25 वेळा तरी प्रत्येक पिशवी माझी वापरली गेली असेल असं ॲव्हरेज धरूया. कोण 100 वेळा वापरेल, कोण 50 वेळा वापरेल, कोण 10 वेळा वापरेल, पण ॲव्हरेज एक 25 तरी कमीत कमी वेळा वापरली तर गेली. तरी आता 10,000 पिशव्या म्हटल्या तर 2.5 लाख पिशव्या प्लॅस्टिकच्या येणाऱ्या थांबल्या असं म्हणायला लागेल.
1: खरंय,
0: जरी ही दर्या में खसखस असेल पण तरी काहीतरी प्रमाण नक्की येणार थांबलंय असं त्यातून मला समाधान मिळत.
1: खरंय खरंय खरंय, अगदी खरंय. या सगळ्या प्रवासामध्ये तुमची पोस्ट आली होती सोशल मीडियावरती आणि तुम्हाला लागणारा जो कच्चा माल म्हणजे कापड हे सुद्धा लोकांनी तुम्हाला दिलं होतं, तर त्याची आठवण सांगा ना.
0: त्याचं म्हणजे असं झालं, ज्यावेळी मी कापडं नंतर कायम म्हणजे माझं चालू असायचं मुंबईला कुठेतरी या मार्केटला त्या मार्केटला, म्हणजे कुठे स्वस्त कापड मिळेल तर बघायचं अशा याने माहितीसाठी म्हणून मी पोस्ट टाकली की मुंबईमध्ये असे जे तुकडे कापडाचे स्वस्तात कुठे मिळतात, कोणाला माहिती असेल तर सांगा म्हणून. तर त्याच्यानंतर काही लोकांनी मला फोन आले किंवा काही जणांनी पत्ते बित्ते पण टाकले मार्केटचे, अमक्या ठिकाणी बाजार भरतो तिथे मिळतात, ह्या ठिकाणी बाजार असतो तिथे मिळतात वगैरे वगैरे, आणि काही लोकांचे फोन पण आले मला. नंतर एक पुणे जाऊन एका बाईंचा फोन आला मला, अनिता भावे म्हणून, की मी म्हणाले माझा ब्युटिकचा धंदा होता तो आता मी बंद केलाय, तर त्याची कापडं माझ्याकडे उरलेली आहेत, ती तुम्हाला चालणार असतील तर बघा आणि घेऊन जा माझ्याकडून, पण पुण्यातून तुम्हाला न्यायला लागतील. म्हटलं ठीक आहे, आम्ही पुण्यात माझे नातेवाईक भरपूर आहेत तिकडे जातो, त्या आलो की मी तुमच्याकडे येईन. त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी कापडं सगळी मला दाखवली, मी घेतली ती आणि म्हटलं आता याचे किती पैसे झाले काय द्यायचं, तर त्या म्हणाल्या मला काही नको, ही तुम्ही एवढ्या पिशव्या शिवताय नाही करताय तर माझ्याकडून ही कापडं तुम्हाला फुकट घेऊन जा.
1: वा,
0: असेही अनुभव आले,
1: मला त्यांनी मदत केली.
0: हा, किंवा आता कुठे आता नातेवाईकांकडे म्हणा किंवा कोणाकडे गेलो असं आणि ती सहज मग विषय निघतो काय करतात कुठे असतात काय वगैरे असा, मग तिथे विषय निघाला की काही लोक घरातले पण काय 5-7 काय तुकडे असतात आपल्याकडे शर्ट पीस मिळालेले वगैरे, हो ते आम्ही आली कुठे कोण शर्ट शिवतोय असं म्हणून पडलेले आहेत, ते मग तुम्ही हे करताय तर मग आमचे 10 पीस घेऊन जा, म्हणजे असे पण लोक देतात आता, अशी आता लोकांची ही आहे, तोही लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे की ते आपण आपल्याकडे कापड आणून देतात मला, ही कापडं घ्या आणि तुम्ही करताय त्याच्यात आमचा पण सहभाग.
1: किती छान, किती छान. 10,000 कापडी पिशव्या शिवून तुमच्या पूर्ण झाल्यात. 10,000 हा खरंच मोठा टप्पा आहे, अजूनही पुढे जायचं आहे, पण सुरुवातीपासून आपण शिवलेली पिशवी लिहून ठेवत होतात का, अशी काही घटना घडली की तिथून तुम्ही मोजणी करायला सुरुवात केली?
0: मी मगाशी जसं म्हटलं की पहिलं मी एक 50 किलोची घासडी आणली, तर त्याच्यानंतर शिवायला सुरुवात केल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की या 50 किलोमध्ये पिशव्या किती होतात.
1: बर,
0: त्या दृष्टीने मी त्या पहिल्यापासूनच मोजायला सुरुवात केली की ह्या 50 किलोत किती पिशव्या होतात, मी त्या दृष्टीने पुढचं कापड मागवणं किंवा या दृष्टीने किंमत ठरवणं हे आपल्याला कळेल, म्हणून मी ती लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यातून जवळजवळ त्या काचट्यात म्हणजे 1,000 वर पिशव्या माझ्या शिवून झाल्या.
1: वा,
0: आणि त्यामुळे मग थोडा हुरूप माझा वाढला आणि मग मी म्हटलं आता रेकॉर्डच ठेवूया आपल्या किती पिशव्या होतात बघूया,
1: म्हणजे
0: आपल्याला अंदाज येईल आणि एक मानसिक समाधान मी एवढ्या पिशव्या शिवल्या
1: किती होतात एका महिन्याने,
0: मी त्याचं रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली आणि ती आता वाढत वाढत शेवटी 10,000 पर्यंत आज आली.
1: वा,
0: आणि अजूनही पुढे चालू आहे.
1: चालू आहे, खूप छान. वेळ चांगला जावा म्हणून कापडी पिशवी शिवण्याची योजना तुम्ही केलीत आणि आज ती अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे, तर समाजातल्या निवृत्त झालेल्या लोकांना आणि ज्यांच्याकडे खरोखर वेळ आहे आणि इच्छा आहे अशांना तुम्ही काय सांगाल?
0: आता निवृत्त झालेल्या कोणी स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांना जर माझ्याबरोबर काही काम करायची याच्यात इच्छा असेल तर त्यांनी मला संपर्क करायला हरकत नाही,

0: त्यांच्याकडे असलेल्या कुठल्या गुणाचा उपयोग मला होईल त्याप्रमाणे त्यात उपयोग करून घेता येईल असं मला वाटतं. त्यामुळे त्या दृष्टीने कोणी माझे संपर्क केला तरी हरकत नाही.
1: आणि समाजातल्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा, प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही, अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
1: खरंच नक्की परिणाम होईल. फक्त प्रत्येकाने स्वतःजवळ असं ठरवणं खूप गरजेचं आहे की बाहेर पडताना जसं मी मोबाईल किंवा माझ्याजवळ पैसे आहेत ना हे बघतो, त्याप्रमाणे माझ्याजवळ एखादी तरी कापडी पिशवी आहे ना हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाहेर जाताना कापडी पिशवी आपल्याजवळ नक्की ठेवली पाहिजे. आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या प्रवासाबद्दल इतकी सुंदर माहिती सांगितलीत त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. बरं तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
5: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही, म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीचे भाकरी चटणी हा जो आहार आहे ते आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि ज्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतो. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतं आहे आपला शारीरिक दृष्टीने आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
4: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगुलस्वरातलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण आणि चित्रपट होता ह्योच नवरा पाहिजे. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. मल्हारी मार्तंड या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुलोचना चव्हाण यांनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं आणि चित्रपट होता तू तिथं मी.

जैत्र जैत या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाथो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.

अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांच्या युगुलस्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं इकबाल यांचं. श्रोते हो, तू सौभाग्यवती हो या चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: श्रोते हो, आता ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं हे होतं सुधाकर शर्मा यांचं गीत. संगीतकार होते हिमेश रेशमिया आणि चित्रपट होता ये है जलवा.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: कितने दूर कितने पास या चित्रपटासाठी संजीव दर्शन यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं होतं उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
1: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz वर.

बात नवाबी, बात नवाबी।

0: भाभी वाह तेरी क्या बात है।
1: हाय चुन्नी की मम्मी राजू की मामी।

0: चेहरा किताबी।
1: आनंदराज आनंद आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं। संगीतकार होते आनंदराज आनंद आणि चित्रपट होता इंडियन।
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
3: सादर करते विवेक वानखडे।

0: जंगल चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी. गीतरचना होती समीर यांची आणि या गीताला संगीत होतं संदीप चावला यांचं.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
2: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जेवण अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भाकरी चटणी हा जो आहार आहे त्या आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतं. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतंय आपला शारीरिक दृष्टीने आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकांतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR

0: अलका याज्ञिक, बाबुल सुप्रियो आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनु मलिक, चित्रपट चोरी चोरी चुपके चुपके.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं क्रांती या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

सोनू निगम, सुनिधी चौहान आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साजिद वाजिद यांचं, चित्रपट होता माँ तुझे सलाम.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

वसुंधरा यांच्या युगुलस्वरातलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आदेश श्रीवास्तव, चित्रपट होता आखे. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पालकत्व एक सुंदर प्रवास समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगातीने मुलांच्या मानसिक आणि भावनिक तसंच शैक्षणिक गरजा सुद्धा बदलल्या आहेत. अशा वेळेस होतं काय की पालकांची थोडीशी तारेवरची कसरत होते. कधीतरी पालकांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे का असं सुद्धा वाटायला लागतं. अर्थात ताणतणाव वाढलेले आहेत, काहीतरी चिंता असते, काहीतरी भीती असते आणि हे सगळं कमी करायचं ते सुद्धा योग्य पद्धतीनं मुलांवर न रागवता पॉझिटिव्ह पद्धतीनं हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर एकीकडे मुलांचा अभ्यास, शाळेतलं वातावरण, त्यांचे छंद जोपासणं आणि ह्या सगळ्यामध्ये पालकांनी स्वतःचं भावनिक नियंत्रण सुटू न देणं. मुलं कधीतरी हट्टीपणा करतात, आक्रमक वागतात, मग त्यांच्याशी नेमकं वागायचं कसं. हा थोडंसं कठीण वाटतंय पण हे थोडं सोपं देखील आहे आणि हे सोपं करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे समुपदेशक वैशाली पाटील यांना. नमस्कार वैशालीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मधुलिकाताई.
0: श्रोते हो, वैशाली पाटील मॅडम जी थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc केलेलं आहे, तसंच मेडिकल लॅब टेक्निशियन मध्ये त्यांनी BSc डिप्लोमा केलेला आहे आणि डाएट आणि न्यूट्रिशन मध्ये सुद्धा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. महिलांसाठी होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या आवर्जून सहभागी होतात. आदिवासींसाठी त्या नेहमी तत्परतेनं काम करत असतात. आता मी म्हटलं तसं की मुलांचं समुपदेशन हे हल्ली प्रत्येक टप्प्यावर केलं जातं, तसंच आता पालकांचं समुपदेशन हा देखील

0: इतका महत्वाचा मुद्दा वाटू लागलाय, तर मग याची गरज का निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं?
1: याची गरज निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. कारण ज्या परिवारामध्ये ज्या सिच्युएशनमध्ये आपण वाढलो त्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती. मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी खूप सारी लोकं होती घरात, आजी आजोबा काका काकी. त्या कारणाने काय होतं तर मुलं खातायत वागतायत कसे वागतायत ते सगळं बघण्यासाठी बरीचशी लक्ष ठेवण्यासाठी लोकं होती.
0: बरोबर बरोबर.
1: आता काय होतंय, फ्लॅट सिस्टीम आली आहे, घरात आई वडील आणि एक ते दोन मुलं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष कमी ठेवलं जातं असं आपण म्हणूया. किंवा पॅरेंटिंग किंवा पॅरेंट्स आताचे आई वडील दोघेही कामाला असल्या कारणाने मुलांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांनी थोडी कमी केली आहे. आणि हेच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कमी वेळात, कारण की आई वडिलांनी काम करणं आता काळाची गरजच आहे. नक्कीच.
0: तुम्ही आता उल्लेख केला तसा की एक काळ होता जेव्हा आपल्या सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची आणि आता आपल्याला छोटं कुटुंब पाहायला मिळतं जिकडे एक आई वडील आणि त्यांची मुलं एवढंच असतं. पण मग आपल्या काळातले आई वडील आणि आत्ताचे आई वडील यांच्यात तुम्हाला काय काय बदल झालेले पाहायला मिळाले?
1: काय होतं की आपले आई वडील हे सुशिक्षित होते, पण त्यांचे विचार किंवा त्यांना असं वाटत होतं की मुलांनी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना येतात ते त्यांनी शिकायला हवं होतं किंवा यायला पाहिजे, किंवा आम्ही जे काय करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करायला पाहिजे. म्हणून ते मुलांना मोकळीकी देत होते, अच्छा तू हे करतोय मग हे कर. पण आताचे उच्च शिक्षित आई वडील असल्या कारणाने काय होतं की मुलांवर गोष्टी लादल्या गेल्या जातात की आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा मुलगा जर सिंगिंग करत असेल छान डान्सिंग करत असेल तर मुलावर लादल्या जातं की तूही तेच कर. मुलाची आवड ओळखली जात नाही. मग काय होतं की आणि कमी वेळ असल्या कारणाने आई वडिलांकडे की आहाराकडे लक्ष दिलं जात नाही. ज्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाचं मुलांची शारीरिक जशी वाढ होणं गरजेचे आहे तशी मानसिक वाढ होणं पण गरजेची असते. आपल्या वेळेची आई ही घरात असायची आणि आताची आई काळानुरूपानुसार नक्कीच ती जॉब करतीये नोकरी करतीये. आपली आई आपल्या आरोग्याकडे आणि आपला स्वतःच्या अभ्यासाकडे याच्याकडे लक्ष देत होते. आताच्या आईकडे टाइम नाही आहे. मग मुलांसाठी एक ठराविक वेळ काढा तुम्ही आणि तो ठराविक वेळ मुलांसाठीच द्या हे खूप गरजेचं आहे.
0: खरंय खरंय.

0: आपण टप्पे बघायचे झाले किंवा आपण याचा काही गट पाहायचा झाला तर आपल्याला पाहायला मिळतं की 3 ते 10 वर्ष वयोगटातली जे मुलं आहेत त्यांचे जे पालक आहेत तर ही मुलांची आपण बघायला गेलो तर शाळापूर्व अवस्था मुलांची असते अगदी पहिल्या टप्प्यातली. तर या टप्प्यातल्या जे मुलांचे पालक आहेत त्यांनी कसं असणं अपेक्षित आहे किंवा त्यांनी मुलांना कशा प्रकारे हाताळणं गरजेचं आहे.
1: 3 ते 10 वयोगट म्हटल्यानंतर बाळपण.
0: हो
1: मी तर म्हणते बाळपण जगू द्या, कारण की बाळपण ही गोष्ट कधीच परत न मिळणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आई वडिलांनी त्यांचं बाळपण शिक्षण आणि आरोग्य आणि त्यांच्या स्वतःचं आवडीचे खेळ याच्यामध्येच ते जितकं जास्त रमतील त्याचा विचार करा. मुलांवर गोष्टी लादू नका, त्यांच्या स्वतःच्या कळेने घ्या, त्यांना काय आवडतं याचा विचार करा. दुसरं, ह्या वयागटामध्ये खेळ सुद्धा खेळले गेले पाहिजेत, जसं मैदानी खेळ. मी बघते आताच्या जनरेशन मधली मुलं 3 ते 10 वयागटामधली सगळे मुलं फोन शिवाय राहत नाहीये. मी तर असंही ऐकते की बरेचसे पॅरेंट्स मला असे म्हणतात की आमचं बाबू आहे ना तो हातात फोन दिल्याशिवाय जेवत नाही.
0: हे सध्या खूप पाहायला मिळतं,
1: खूप सारं आहे. किंवा टीव्हीवर कार्टून लावला तरच तो जेवतोय. हे खूप भयानक आहे ऍक्च्युली. की तुम्ही जेवण शांत पद्धतीने,
0: तुम्ही जेवाल शांतपणे
1: आणि मुलं काय करतायत की हट्ट जास्त करतायत की तुम्ही जर मला फोन दिला टीव्ही दाखवली तरच मी जेवण करणार. तर ह्या हट्ट जास्त होतोय मुलांचा. तर याच्यावरती पालकांनी असं केलं पाहिजे की मुलांना 2 गोष्टी सांगा. एक तर तुला जेवण मिळेल किंवा फोन मिळेल, किंवा मग आणखी असंही सांगू शकता तुम्ही की तू एवढं एवढं जेवलं, एवढं एवढं संपवलं की मी तुला फोन देईन,
0: नंतर द्यायचं,
1: नंतर देईन. अशी गोष्ट ज्यावेळेस मुलांना पटवतं तर त्यांना असं वाटतं की अच्छा आई मला अडवत नाहीये, मला फोन देत नाहीये असं नाहीये. मग त्यांची चिडचिड नाही होत, मला फोन भेटेल पण मी जेवण संपवल्यानंतर. मग ही जर तुम्ही त्यांना सवय लावली तर नक्कीच ते जेवण संपवतील आणि सगळं संपवतात आणि लक्ष देऊन संपवतात की मला हे संपवल्यानंतरच आई फोन देणार आहे. आणि मग अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गेलो की नक्कीच मग मुलं त्यांचं स्वतःचं जेवणही संपवतात आणि मग व्यवस्थित त्यांचा सगळ्या गोष्टींमधला त्यांना जेव्हा त्या वयागटामध्ये आहार भेटायचा आहे तोही आहार भेटला जातो. दुसरं, मैदानी खेळ. मैदान आता राहिलेलंच नाही मॅडम बघायला गेलं तर जिथे पॉसिबल होईल तिथे मुलांना मैदानी खेळ खेळू द्या, कारण की ह्या वयागटामध्ये त्यांची शारीरिक वाढ होत असते. जर तुम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीचे खेळ खेळून दिले नाही तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते एकलकोंडे राहतात, मित्रांमध्ये मिसळत नाही आणि मग पुढे जाऊन त्याचं खूप भयानक आजार म्हणजे आताच्या

0: जनरेशन ला झेपटतंय डिप्रेशन.
1: हो लगेच
0: सहजच डिप्रेशन मध्ये आहोत आम्ही. तर मी लहान मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये बघते. जोपर्यंत त्यांना आई म्हणत नाही की तू जा उठ बस, इतकं कंट्रोल करून जर मुलांना ठेवलं तर मुलं कधीच फुलत नाही. कारण की ते खूप अशी एक म्हण आहे की मुलं ही देवाघरची फुलं. तर जसे आपण फुलांना जितकं मोकळ्यापणाने त्या झाडाला खत पाणी आणि मोकळी हवा देऊ तशी ते सुंदर फुलं तयार होतात.
1: अगदी खरं.
0: ह्या वयागटातली मुलं सुद्धा तशीच आहेत. त्यांना तुम्ही जितकं मोकळीकेने वाढून द्याल, त्यांचे विचार जितके तुम्ही छान पद्धतीने त्यांना स्वतःला मांडून द्याल, पटवून द्याल, ते पटवून दिल्यानंतर ही मुलं तुमचं ऐकतात, नक्कीच ऐकतात.
1: अगदी खरंय तुम्ही म्हणता ते की मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि आपण त्यांना खेळण्यासाठी भरपूर वेळ देणं गरजेचं आहे. पण एकीकडे शालेय अभ्यासक्रम सुरू झालेला असतो, त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी असतात ज्या छंद या प्रकारामध्ये मोडतात. तर मग शिक्षण आणि छंद याचा समतोल पालकांनी कसा साधावा?
0: याचा समतोल राखण्यासाठी मॅडम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आई वडील फक्त परीक्षा आली की मुलांवरती खूप सारं लक्ष केंद्रित केला जातो. की मग त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं तू अभ्यास कर, तू खेळायला जाऊ नकोस, आणि मग त्या फक्त अभ्यास आणि अभ्यास त्यांच्यावर लादला गेला जातो. मग परीक्षाच्या वेळेस किंवा अगोदर अभ्यासाची तयारी करण्यापेक्षा तुम्ही त्यांना मुलांना अगोदरच सवय लावली की तू शाळेतनं स्कूलमधून आला की तुला मी 15 मिनिटं खेळण्यासाठी सोडणार आहे, त्याच्यानंतर तू येऊन थोडा अभ्यास कर, नंतर थोडा वेळ तू टीव्ही बघ. टीव्हीवर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे त्यांना कार्यक्रम दाखवा, सांस्कृतिक कार्यक्रम. किंवा आता त्यांना जर कार्टूनची आवड असेल तर स्टोरी टेलिंग कार्टून आलेत, हे खूप चांगला प्रकार आहे. मी म्हणते त्यांचं कार्टून बघण्याची ही हाऊस पूर्ण होते की मी कार्टून बघतोय म्हणून, आणि स्टोरी टेलिंग मध्ये त्यांना काहीतरी स्वतःला शिकायला सुद्धा भेटते. मग त्या याचा टाइम टेबल करा की स्कूलमधून आल्या बऱ्याचशा आया असं म्हणतात अच्छा ठीक आहे तू फ्रेश हो आणि अभ्यासाला बस, असं करू नका. त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ द्या, मग तो खेळण्यासाठी असू दे किंवा त्यांचा छोटासा छंद असू शकतो. त्यांना स्वतःला पेंटिंग आवडते, डान्सिंग आवडते, म्युझिक आवडते, तर त्याच्यासाठी त्यांना स्वतःला टाइम द्या आणि मग नंतर परत अभ्यास. त्या वयागटामध्ये मुलांना दमटवलं जातं, नाही तुला अभ्यासच करायचा आहे, तर असं न करता कशी कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस मुलांवरती लादतो ना तर त्यांना असं वाटतं की आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलंय. त्याच्यापेक्षा आपण असं करू शकतो की अच्छा तू हे केल्यानंतर तू ते कर. त्यांना स्वतःच स्वतः ठरवून दिलं ना की आपापच मुलं स्वतःच करतात आणि अभ्यास खेळ याच्यामध्ये छान असा समतोल राखतात.
1: अरे वा, किती छान तुम्ही आता सांगितलं. आणि याबरोबरच अजून एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे त्यांच्या आवडीनुसार तर पालकांनी बदल होणे पालकांमध्ये अपेक्षित आहेच, पण पालकांनी मुलांना वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की नोकरीच्या बदललेल्या वेळा ज्या आहेत, कोणीतरी नाईट शिफ्टमध्ये काम करतं किंवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं, तर ह्या गोष्टी पालकांनी कशा सांभाळाव्यात किंवा जो आहे तो क्वालिटी टाइम मुलांसोबत घालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे आपण पालकांना काय सांगाल?
0: ज्यावेळेस मुलांना वेळ दिला जातो तर मी स्वतः ऑब्झर्व केले, बरेचसे पॅरेंट्स माझ्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी येतात, तर मी त्यावेळेस त्यांना हे सांगते की मुलांना तुम्ही टाइम देता त्या टायमाला टीव्ही चालू असतो, स्वतःही टीव्ही बघतात आणि मुलांनाही टीव्ही किंवा फोन हातात फोन असतो, मुलंही फोन बघतात आणि तुम्ही, हा मुलांसाठी क्वालिटी टाइम नाहीये. तुम्हाला जर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल किंवा खास मुलांसाठी टाइम द्यायचा असेल तर त्यावेळेस मुलांना जवळ घ्या, त्यांना सुरुवात करा की आज काय झालं. फक्त त्यांना तुम्ही विचारलं की आज काय झालं, ते एकदा एक बटन दाबलं गेलं की मुलं सुरू होतात. पण तुम्ही जर त्यांना विचारलंच नाही काय झालं तर ते तुम्हाला सांगायला येत नाही, आणि मग काय होतं की मुलं सांगायचे बंद करतात. हळूहळू त्यांना ती सवय लागते की हे सांगायचं आहे की नाही सांगायचंय, आणि मग ज्यावेळेस मुलं थोडी मोठी होतात तेव्हा त्यांना स्वतःला सवय लागते की हे काय सांगायची गरज नाहीये. म्हणून तुम्ही मुलांना फक्त एकच गोष्ट विचारायची की काय झालं आज
1: दिवस,
0: काय काय केलं तू स्कूलमध्ये, काय झालं, मग येताना काय झालं. किंवा बऱ्याचशा आता आई आणि बाबा दोघे पण जर नोकरीला असतील तर आल्यानंतर त्यांना मुलांना तुम्ही जवळ घेऊन विचारा की तू काय केलंस आज, काय खाल्लं असाज, की मुलं आपोआपच सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात. तर हा थोडासा टाइम, आणि खूप काय टाइम द्यायची गरज नसते. मी स्वतःचा अनुभव सांगते की माझंही खूप सारं कामांमध्ये आणि मिटिंग्समध्ये मलाही टाइम नसतो. तर मी एकीकडे स्वयंपाक करते आणि माझ्या मुलीला स्टूलवर बसवून ठेवते, तिला अभ्यासाबद्दल वगैरे काही काही विचार

0: विचारत नाही, मी तिला फक्त विचारते मग काय केलं आज स्कूलमध्ये, टीचर काय बोलले, मग तुझी मैत्रीण काय म्हणाली, मग तुला आवडलं ना टिफिन, की ती जे चालू करते ते माझा स्वयंपाक होईपर्यंत. मग तिला आता ती सवयच लागली आहे की मी जरी कामात असेल, एखादं पुस्तक वाचत असेल किंवा काय करत असेल, इकडे ती सांगतच बसते.
1: बर.
0: आणि मग ही जी सांगण्याची सवय आहे याच्याने काय होतं मॅडम, की मुलं स्वतः कधी कधी चुकीचं करतात ते आपण तिथेच थांबू शकतो, किंवा मुलांसोबत कुणीतरी चुकीचं करतंय तेही आपण तिथेच थांबू शकतो. तर त्याच्यामुळे मुलांना बोलण्यासाठी असा स्पेसिफिक टाइम, 7 ते 8 मुलांशी बोलायचंय, सकाळी बोलायचंय, दुपारी, हे न करता तुमच्या स्वतःच्या कामांमध्ये मुलांना सवय लावा तुमच्याशी बोलण्याचं. तुमचं आणि मुलांचं कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच. आणि प्रत्येक टप्प्यावरती जर पालक आणि मुलांचं हे कम्युनिकेशन, जे संवाद साधणं आपण ज्याला म्हणतो, हे जर खूप छान असेल तर हा पालक आणि मुलांमधलं नातं हे वृद्धिंगत व्हायला नक्कीच मदत होईल. आणि यातला दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 10 ते 14 या वयोगटातला, आणि या वयोगटातले जे पालक आहेत, मुलांचे पालक जे आहेत, त्यांची विचारसरणी मुळात कशी असणं अपेक्षित आहे?
0: आता हा जो वयोगट आहे ना, ह्या वयोगटामध्ये मुलांचं बालपण आत्ताच संपलेलं असतं, त्यांना नवीन नवीन गोष्टी, अभ्यासक्रम वाढलेला असतो, जबाबदारी थोडीशी वाढली असते. आणि ह्या वयोगटात आई वडिलांना काय करतात की अच्छा आता तू मोठा झालाय, आता तू मोठी झालीय, आता तुला हे आलं पाहिजे, हे तू केलं पाहिजेच, हे तुझं तू कर, हे करणं योग्य आहे, असं केलंच पाहिजे. पण मग त्यांना आपोआपच स्वतःला वाटून जातं की मी खूप मोठी झालीय, खूप मोठा झालोय, मग ते स्वतःचे स्वतः डिसिजन बनवायला सुरुवात करतात. तर ती एक गोष्ट एक चांगली आहे की मुलांवर स्वतःचं स्वतः कामं करणं किंवा स्वतःचं स्वतः विचार मांडणं आणि स्वतःचं डिसिजन क्रिएट करणं किंवा सांगणं ही गोष्ट चांगली आहे. पण त्या वयोगटामध्ये अभ्यासाची जबाबदारी जास्त द्यावी असं मला वाटतंय, कारण की ह्या वयोगटामध्ये बौद्धिक वाढ खूप सारी होत असते. मुलं जितकं जास्त शिकणार तेवढ्या जास्त गोष्टी त्या स्वतः अकस्मात करतात आणि त्या गोष्टीला नक्की चालना भेटते. ह्या वयोगटामध्येच ठरतं किंवा ह्या वयोगटामध्येच कळतं की आपलं मूल पुढे जाऊन काय करणार आहे. त्यांची स्वतःची आवड ह्या वयामध्ये आपल्याला दिसून येते. एकंदरीत उलट आपण करतोय बहुतेक वेळा की लहान असतानाच 4-5 वर्षाचा असतानाच आपण विचार नाही हे याच्यात हुशार होणार आहे, हे करू शकतो, पण नाही. ह्या वयोगटातल्या मुलांकडे जास्त लक्ष द्या. ह्या वयोगटातल्या मुलांना काय पाहिजे, त्यांची आवड, त्यांचं शिक्षण किंवा त्यांचं खेळ किंवा त्यांची एखादी हॉबी असू शकते, ती ह्या वयोगटामध्ये पूर्ण करा. अभ्यासाचा ताण थोडासा कमी असतो ह्या वयोगटामध्ये, त्यांना टाइम असतं, तर एखादा छंद छानपैकी त्यांच्या बरोबर अभ्यासासोबत एक छंद जोपासून मुलांना चांगल्या पद्धतीने सांगता येईल.
1: नक्कीच नक्कीच. एकीकडे या वयोगटातल्या मुलांची मानसिक आणि शारीरिक जी आहे ती वाढ होते, त्याच्यात त्यांचे बदल सुद्धा होत असतात, तर पालकांनी त्यावेळेला सिच्युएशन कशी हाताळणं गरजेचं आहे?
0: ह्या वयोगटामध्ये मानसिक बदल होतात. आता मानसिक बदल झाल्यानंतर काय होतं की त्यांना स्वतःला ठरवण्याची वाव मिळून जाते, मग ते स्वतःचा निर्णय स्वतः ठरवतात. आणि तसंही बघायला गेलं तर ह्या वयोगटातली मुलं आहेत ते त्यांचं सगळंच बदलतं, स्कूल, शाळा किंवा त्यांचे मित्र, परिवार, असं सुद्धा बदल घडतो. मग त्या बदलांसोबत जर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जर त्या विचारांमध्ये जर गेले की सांगितलं की बापरे तुम्हाला हेच करायचं आहे, मुलांनी एकटे जा किंवा सोबत जा, तर असं न करता मुलांचा निर्णय स्वतःचा स्वतः करून द्यावा.
1: साधारणपणे 10 ते 14 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना किती निर्णय घेऊ द्यावेत पालकांनी, आणि मोठ्यांनी कशा प्रकारे काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग घ्यावा, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ह्या वयोगटातल्या मुलांना निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. त्यांना नक्कीच स्वतःचा विचार ते स्वतः मांडू शकतात, पण समाजामध्ये किंवा आणखी जगामध्ये काय चाललंय किंवा कशा प्रकारची लोक असतात हे सगळं तुम्ही आधी त्यांना समजावून सांगा, त्यांना शिकवा, आणि मगच पुढच्या गोष्टीसाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी ला. निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर की चूक, कधी कधी काय होतं की एखाद वेळेस सांगितलं की मी पिकनिकला चालले किंवा पिकनिकला जाते असं, तर आई वडील ते हाणून पाडतात की नाही नको जाऊ पिकनिकला किंवा जा. तर अशा वेळेस काय करायचं की जर तुम्हाला त्याला पिकनिकसाठी पाठवायचं नसेल तर त्यावेळेस मुलांना तुम्ही समजून सांगा की याचे दुष्परिणाम काय होतील किंवा काय होऊ शकतं तुझ्यासोबत, तू जाऊ नकोस असं न म्हणता तुला काय काय होऊ शकतं ह्या गोष्टीचा त्रास, हा जर आपण समजून सांगितलं तर नक्कीच ते काय करतात की अच्छा हे माझ्या बरोबर ते हे चुकीचं होऊ शकतं, अच्छा.

0: याचा मला त्रास होऊ शकतो.
1: हां
0: मला मम्मी किंवा आई म्हणते जा, पण मला त्रास होतोय म्हणून नको म्हणतीये,
1: हां
0: याच्यावरून तुम्ही त्यांच्यापासून दूर नाही जाते. त्यांना मग कळून जातं की माझ्या नुकसान होणार आहे म्हणून माझे आई वडील मला पाठवत नाहीये. कारण की ह्या वयोगटामध्ये ना मुलांचं खूप सारं असं क्रेज असते की मला पिकनिकलाच जायचंय, किंवा माझं मित्रमैत्रिणी इकडे चाललेत मला इकडेच जायचंय, किंवा मग एखादं नवीन काय व्हिडिओ गेम म्हणा ती आलीये मार्केटमध्ये तीच हवी आहे मला, किंवा फोन हवा आहे हा सुद्धा खूप, अरे माझ्या मित्राकडे फोन आहे मैत्रिणीकडे फोन आहे मलाही फोन हवा आहे. तर मग हा हट्ट आहे तो पूर्ण करण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आधीच समजून सांगा तुम्ही त्यांना. जर दुष्परिणाम समजून सांगितल्यानंतर आपोआपच त्यांना कळतं, मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे विलन होत नाही, तर तुम्ही त्यांना अधोरेखित करता की याच्याने तुझं नुकसान होऊ शकतं. बघ तुला जमतंय तू कर, पण असं असं होईल असं ज्या वेळेस तुम्ही दाखवून देता ना, तर मुलं मग ऑटोमॅटिकली तुमच्या जवळ येतात आणि मग ती गोष्ट करायची की नाही करायची हे ठरवतात.
1: बरोबर आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे खोडून न काढता त्यांना समजावून सांगणं अपेक्षित आहे. आणि तसंच पालकांनी जो मुलांचा हट्टीपणा आहे तो देखील कसा हाताळावा, काय सांगाल आपण या दोन्ही गोष्टींबद्दल?
0: मी आता बघते मुलांमध्ये हट्टीपणा फार आहे आणि प्रत्येक आई वडिलांची ही कंप्लेंट असते की माझं मूल खूप हट्टी आहे, नाही तो ऐकतच नाही, ती ऐकतच नाही, तिला ते दिल्याशिवाय ती गप्पच बसेना, किंवा तिला ते लागतच. हा हट्टीपणा मुलं करतायत ठीक आहे, पण त्याला वाव सुद्धा पालकच देतात, माफ करा पण पालकच देतात मुलांना ना. हट्टीपणा हट्ट त्यांचं पूर्ण करण्यासाठीच आपलं पूर्ण आयुष्य आपण घालवतोय हे आई वडील मुलांना दाखवून देत आहेत की हे सगळं जे काय करायला घेतलंय ना हे सगळं तुमच्यासाठीच आम्ही करतोय. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये ते स्वतः टेकन फॉर ग्रँटेड पकडतात आई वडिलांना की हे सगळं जे आहे ते सगळं आमच्यासाठीच चाललंय, मग मी काहीही मागितलं तरी मला मिळणार. एखाद वेळेस मुलांनी जर एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर तो हट्ट लगेच पूर्ण करू नका, त्या हट्ट पूर्ण करण्यासाठी थोडा टाइम घ्या आणि मग नंतर थोड्या दिवसानंतर थोड्या वेळेनंतर ती गोष्ट त्यांना आणून द्या. तो आनंद मुलांचा तुम्ही स्वतः एन्जॉय करा. मी म्हणते त्यावेळेस काय होतं की अच्छा मला बाबांनी ही गोष्ट मला आत्ता आणून नाही दिली पण नंतर आणून दिली, त्यावेळेस बाबाच्या बद्दलची मनामध्ये प्रेम सुद्धा वाढून जातं आणि ती गोष्टही त्याला मिळते. पण ती लगेच जर आपण दिली ना तर मग मुलं आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड पकडतात, मग नेक्स्ट टाइम तुम्ही ती गोष्ट आणूनच द्यायला पाहिजे. बरेच मुलं तर मी बघते की एखादी गोष्ट जर दिली नाही तर रडून रडून आजारी पडून जातात की हे हवंच मला, हेच हवं मला, असंच हवं मला, हेच खायला लागतं. खाण्यापासून हट्ट असतात मुलांचं की मला नूडल्सच हवेत, मला पिझ्झाच हवाय. तर हे खाण्याचे जे हट्ट आहेत हे हट्ट पुरवण्यापेक्षा महिन्यातून एखाद दिवशी ठेवा. माझ्या घरी खाऊ डे असतो की महिन्यातून एक दिवस आमचे आम्ही सगळेच खाऊ खातो तिच्या सोबत, तिला जी गोष्ट हवी आहे खाण्यासाठी ती मी पुरवते आणि मीही खाते, माझाही चीट डे होतो आणि तिच्याही मनाचं ठरते. ती तिच्या मैत्रिणीला सांगते ही गोष्ट की आज आमचा खाऊ डे होता आणि ती वाट बघते अच्छा मम्मी आपला खाऊ डे कधी असणार. मग ती गोष्टी प्रत्येक गोष्टी ज्या वेळेस तिला इच्छा होते ना तर ती आता स्वतःहून नाही मागते, अच्छा खाऊडे असेल ना मम्मी ज्या दिवशी खाऊडे असेल ना आपण त्या दिवशी खाऊ, म्हणजे ती त्या दिवसाची वाट बघते खाऊडेचे. तर असं थोडस काहीतरी ठेवा आठवड्यातून एकदा त्यांच्या आवडीचं किंवा 15 दिवसातून तुमच्या सोयीनुसार त्यांचे हट्ट पूर्ण करा. कारण की त्यांचे हट्ट पूर्ण करण्यासाठीच आई वडील आहेत. आई वडिलांचा खरा आनंद त्याच्यातच आहे की मुलं किती खुश राहतात, किती आनंदित राहतात. तर ते हट्ट पूर्ण करा पण त्या गोष्टीसाठी थोडा टाइम द्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की एखादी गोष्ट लगेच मिळाली तर त्याचं कौतुक संपतं,
1: त्याची किंमत
0: राहत नाही. तर थोडा टाइम द्या, टाइमानंतर त्यांना ती गोष्ट आणून द्या, नक्कीच तुमचं आणि त्यांच्यामधला जो चांगा किंवा प्रेम आहे ते नक्की टिकून राहील.
1: नक्कीच नक्कीच.

0: आपण मुलांना धाक असावा किंवा मुलांना एक समज असावी म्हणून आई वडील नेहमी प्रयत्न करत असतात. कधीतरी आईच्या तोंडून किंवा घरातल्या इतर मंडळींच्या तोंडून वाक्य पटकन निघून जातं, बघ तू असं वागलास ना तर मी बाबांना सांगेन, किंवा तू ऐकलं नाहीस ना तर तुझ्या मी कंप्लेंट आईकडे करेन. तर ह्या वाक्यरचनेत बदल होणं खूप गरजेचं आहे, कारण का आई वडील हे विलन नसून ते आई वडील आहेत हे मुलांना समजणं किंवा मुलांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे घरातल्या इतर जे पालकांच्या अनुपस्थितीत पालकांची भूमिका बजावतात त्यांनी कशाप्रकारे हाताळावं
1: हे मॅडम खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. मी याच्यावरती एवढंच म्हणेन की मुलांचं पालनपोषण ही आई आणि वडील यांची दोघांची तेवढीच जबाबदारी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं तीच गोष्ट आता बऱ्याचदा मी बघायला मिळते मला सुद्धा, की जर घरात मुलांनी काही चुकीचं केलं, अगदी काचेचा ग्लासही फोडला किंवा मग एखाद्या गोष्टीचं नुकसान केलं किंवा न सांगता तो मित्रांसोबत गेला किंवा घरी येण्यासाठी उशीर झाला, तर घरात असणारी व्यक्ती म्हणजे जर आई असेल तर आई लगेचच म्हणते अच्छा बाबांना येऊ दे मी तुझं नाव सांगते. जर बाबा असतील तर बाबा म्हणतात अच्छा तू असं केलंस ना मी आईला नाव सांगेन. तर असं करू नका, करायला नाही पाहिजे. असं केल्याने ती व्यक्ती विलन ठरते हे बरोबर आहे तुमचं. तर प्रत्येक वेळेस काय होतं की तुम्ही त्यांना टार्गेट न करता तुम्हीच ती जी मुलांनी जी चुकी केली ती तुम्ही सॉल्व्ह करा. चुकी त्यांच्याकडनं पण होऊ शकते आणि आपल्याकडनं पण होऊ शकते, पण मुलांकडे न झाल्यानंतर त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी तूच केलं हे तुझ्यामुळेच झालं असं करू नका, कारण की त्यांच्या स्वतःच्या मनावरती हा खूप सारा परिणाम होतो आणि मुलं नक्कीच ह्या वयागटातली मुलं डिप्रेशन मध्ये जातात. त्याला कारण हाच होतो की मुलांचा विचार असा असतो की मी काही करायला गेलं ना की मला बाबा ओरडतात, मी काही सांगितलं ना तरी मला आई ओरडते. मग मुलं तुमच्यापासून दूर जातात. मुलांना तुमच्या जवळ ठेवायचं असेल तर त्यांची एखादी चुकी तुम्ही सॉल्व्ह करा किंवा माफ करा. आपलीच मुलं आहेत
0: बरोबर,
1: दुसऱ्या टायमाला हे असं करू नकोस असं बजावणं नक्कीच चांगलं आहे. मुलांना आत्ताच्या जनरेशनच्या आई वडील मुलांना ओरडत नाहीये. इव्हन मी असं बघते की ते शिक्षकांनाही म्हणतात की माझ्या मुलाला ओरडू नकोस, माझ्या मुलीला ओरडू नकोस. तर हे बरोबर आहे, पण काय होतं की मुलांना ओरडणं किंवा मुलांना जर समजून सांगायला गेलं ना किंवा मुलांना समजून सांगितलं गेलं नाही तर त्यांना तो धाक राहत नाही, कोणाची भीती राहत नाही. तर मुलांना स्वतःच्या धाक किंवा स्वतःची भीती जर ठेवायची असेल तर मुलांना एक वाक्य सांगा की अच्छा तुझ्याकडनं हे झालंय ठीक आहे आपण ते दुरुस्त करू पण पुढच्या वेळेस हे असं काय करू नको. मग अशा वेळेस तुमची जी भूमिका असते ती भूमिका बघून मुलं ठरवतात लगेचच अच्छा माझ्याकडनं चुकी झाली ना तरी ती दुरुस्त झाली आणि मग मला आता मी पुढे चुकी नाही करणार. किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की मुलं चुकी करतात आणि ती आई वडिलांपासून लपवून ठेवतात. चुकी लपवली गेली की नुकसान हा मुलांचा नाही तर आपला सुद्धा होतो. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडची झालेली चुकी ही जर आपल्याला सांगितली तर आपण त्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढू शकतो किंवा त्याला समजावून सांगू शकतो. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांना ओरडणं पेक्षा तुम्ही त्यांना समजावून सांगा की आम्ही आहोत, जे काय असेल जे काय घडलं असेल जे काय झालं असेल ते मला येऊन सांगा. मुलं नक्कीच सांगतात.
0: नक्कीच, आणि ह्याच्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण व्हायला मदत होते. आणि हा जो मुद्दा आहे विश्वासाचा तो सगळ्यात महत्वाचा असतो, तो म्हणजे तिसऱ्या टप्प्यावरती पालक आणि मुलांचं नातं. आणि ही जी मुलं आहेत ती 14 पुढच्या वयोगटातली आहेत, 14 ते 20 मधली. तर इथे पालकांनी मुलांशी कसं वागावं काय सांगाल?
1: 14 ते 20 वयोगट म्हटल्यानंतर ही मुलं एक नवीन जनरेशन मध्ये जाण्याचं वय आहे. हे नवीन जनरेशन मधली किंवा आत्ताची जी जेनझी जनरेशन खूप आहे म्हणजे, तर त्या जेनझी जनरेशनच्या बद्दलच मी बोलते की त्यांना असं वाटून जातं ह्या वयागटातल्या मुलांना की आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हे होण्यामागचं जर मी शारीरिक गोष्टीबद्दल जर मी बोलली तर त्यांच्या शरीरात ह्या वयागटामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात. म्हणून हॉर्मोनल चेंजेस झाल्या कारणाने त्यांची विचार करण्याची शक्ती किंवा स्वतःची विचार मांडण्याची जी शक्ती आहे किंवा चिडचिडपणा म्हणा हा खूप सारा प्रमाणात येतो. नक्कीच बरोबर आहे. पण ज्यावेळेस ह्या वयागटातल्या मुलांना असं वाटतं की आम्हाला सगळ्यातलं सगळं येतं तर त्यावेळेस ते लगेचच आई वडिलांकडे एक शब्द टाकून देतात, तुला काय समजत नाही, तुला काय कळत नाही यातलं.
0: हे पटकन बोलतात
1: मुलं. आणि त्यावेळेस

0: मग आई वडिलांना रिअलाइज होतं की अरे बापरे, हा तर माझा ऐकतच नाही, ही तर माझा ऐकतच नाहीये. तर अशा वेळेस त्यांच्या कळेनेच गेलेलं खूप चांगलं असतं.
1: अगदी खरं
0: हा,
1: आहे.
0: त्यांना काय करायचं आहे, तुला कुठे जायचं आहे, अच्छा मग मी सोबत येऊ का, अच्छा मग तिथे माझी गरज आहे का, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला आम्ही तुझ्या सोबत आहोत असं जर मुलांना दाखवलं गेलं तर त्यांना आपल्याबद्दलचा एक सॉफ्ट कॉर्नर राहतो. ते कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर अच्छा आईलाही पण इथे यायचं होतं, अच्छा वडीलही मला म्हणत होते की मी पण येऊ का, मग त्या सॉफ्ट कॉर्नरने ते जातात. मग नक्कीच अशी मुलं कुठल्याही चुकीची गोष्ट किंवा चुकीचा विचार करताना 10-10 विचार करतात की आई वडील माझ्या सोबत आहेत. मग ज्या ह्या वयागटामध्ये ज्या चुका होतात किंवा निर्णय चुकतात तर ते स्वतःहून ते त्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याची मदत होते.
1: बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. आणि इथे मुलं भरकटण्याचे खूप चान्सेस असतात, तेव्हा पालकांनी कसं हुशारीने आणि प्रेमाने सुद्धा ते हाताळणं गरजेचं आहे.
0: आता मुलं भरकटण्याचं वय हेच असतं,
1: हो
0: बरोबर आहे, पण त्यावेळेस काय करायचं की तुम्ही त्यांच्यावरती सतत लक्ष ठेवू नका.
1: हाँ
0: कुठे गेला, किती वाजता येणार आहे, कुठे आहेस, आता तर फोन हा हातातली वस्तू आहे, अगदी 1 सेकंदात अच्छा क्लासमधून निघाला का, मग आला का, मग पोहोचलीस का, हे न करता तू किती वाजता येणार आहेस असं, तू किती वाजता येणार आहेस असं टाइम विचारून घ्या. याच्यामध्ये तुम्ही हुशारीने वागायचं कसं तर मी सांगते, त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत याची विचारपूस त्यांना करत राहा.
1: हाँ
0: तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत किंवा तुमची मुलगी आहे तर तिचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचे आई वडील काय करतात. तुम्ही सतत ज्या वेळेस त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे बद्दल जर विचारता तर त्यावेळेस काय होतं की मुलं सगळंच तुम्हाला सगळीच गोष्ट सांगतात.
1: हाँ
0: की माझी मैत्रीण अशी म्हणाली, माझा मित्र असं म्हणाला, म्हणजे एकंदरीत त्यांच्यामध्ये काय चाललंय याची थोडस तुम्हाला थोडीशी गोष्ट तुम्हाला समजून येते की
1: हो.
0: काय चालू आहे ते,
1: त्यांच्या घरातलं वातावरण त्याची कल्पना येते आपल्याला,
0: कल्पना येते बरोबर. आणि यांच्यामधलं सुद्धा मुला मुलींच्या मधलं सुद्धा त्यांचे प्लॅनिंग मग ते तुम्हाला येऊन सांगतात ऑटोमॅटिकली
1: हो.
0: की आम्ही उद्या फिरायला जाणार आहेत, आम्ही उद्या कॉफी शॉपला जाणार आहेत, तर हे जे प्लॅनिंग असतात ना ते तुम्हाला येऊन सांगतायत. मुलांना ह्या वयागटातल्या मुलांना तुम्ही हे करू नका असं सांगू नका, ज्यांना त्यांना स्वतःची गोष्ट आणि स्वतःचा डिसिजन घेऊ द्या, त्यांना काय वाटतं ते बघा, निर्णय तुमच्यावर ठेवा प्रत्येक वेळेस. जरी तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट चुकीची आहे तरी पण तुम्ही त्या मुलांना सांगा की तू जा, पण मग कितक्या इतक्या वाजता परत ये, मग म्हणजे त्यांना असं वाटत नाही की मला अडवते म्हणून असं. आणि मग माइंडमध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना ते सतत आठवत राहतं की सायकोलॉजी आहे की नाही, आईने सांगितलंय मला 7 वाजता घरी यायचंय, 6 वाजता घरी यायचंय, मग मी जास्त वेळ इथे थांबणार नाहीये, मग ते एक प्रकारची एक ओढ लागते तुमची. पण जर त्याच्या विपरीत तुम्ही जर असं केलं की जाऊ नको घरातच थांब, तर ती मुलं डेफिनेटली मग आई आणि वडील यांच्यामधला आणि मुलांमधला संवादच संपून जातो. पुढच्या वेळेस मग ती मुलं तुम्हाला विचारायला येत नाही, ते त्यांचे त्यांचे प्लॅन ठरवतात. मग इथून सुरुवात होतो खोटं बोलण्याचा प्रवास. आणि मग त्यांचे त्यांचे ठरवतात, त्यांचे त्यांचे जातात, मग मित्रमैत्रिणीला सांगतात माझ्या आईला सांगू नको, मैत्रिणीला सांगतात की माझ्या वडिलांना सांगू नको, आणि मग असा सगळ्या याच्यामधला आपली मुलं भरकटतात मग. आणि मग चुकीचा निर्णय, निर्णय कुठलाही असू द्या मुलांचा, त्यांच्या सोबत उभं राहणं हे पालकांचं काम आहे सगळ्यात महत्वाचं. फक्त तो चुकीचा निर्णय तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजून सांगता. प्रत्येक वेळेस मुलंच चुकतात असं नाही, त्यावेळेस आपण आई वडील म्हणून त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की काय चुकीचं आणि काय बरोबर. पण ती गोष्ट तुमच्यापर्यंत आधी यायला पाहिजे, ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत एक चांगलं असं नातं ठेवायला पाहिजे, जेणेकरून मुलं घरी येऊन तुम्हाला सगळीच गोष्ट सांगणार.

0: आपण प्रत्येक टप्प्यावर बघतो की परीक्षा ह्या असतातच आणि पालकही ते खूप छान पद्धतीने हाताळतात. इथे मुलामुलांच्या मध्ये टक्क्यांची मार्कांची तुलना नको असं वारंवार सांगितलं जातं, त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची भीती असते. तर इथे पालकांनी कसं असणं गरजेचं आहे, खंबीरपणे उभं राहणं
1: ह्या सिच्युएशनला? बरेचसे पॅरेंट्स काय करतायत की प्रत्येक वेळेस तुझ्या मित्राला इतके मार्क्स पडले, तुझ्या भावाला इतके मार्क्स पडले होते आणि तुला इतकेच मार्क्स पडलेत. आत्ताच जे जनरेशन आहेत त्यांना मार्क्समध्ये, तुम्ही त्यांची स्वतःची हुशारी ही मार्क्समध्ये नका मोजू. मुलांची तुलना जेव्हा होते ना त्यावेळेस त्यांना ऑटोमॅटिकली असं वाटतं का अरे मी कुठेतरी कमी पडतोय, त्याच्यामुळे तुलना करू नका त्यांची. त्यांना स्वतःच्या कळेने घेऊ द्या. प्रत्येक मुलाला जर 100 पैकी 100 मार्क्स पडणार असेल तर मग तर हे फार कठीण गोष्ट आहे. आणि आई वडील प्रत्येक वेळेस ते मार्क्सच का मोजतात मला काय माहिती नाहीये की तुझ्या मित्राला 90% पडले, तुलाच 80 का, तू तर सोबतच क्लासला जात होता, तुझ्यावर आम्ही इतका खर्च केला. त्याच्यामध्ये आणखी एक मी रिसेंटली ऐकलेलं वाक्य सांगते की त्या 10वीला माझ्याकडे केस होती हे की 10वीचा मुलगा होता आणि त्याची आई स्वतः MSc एज्युकेटेड माझ्या मैत्रीणच आणि त्याला मार्क्स 10वीमध्ये थोडेसे कमी पडले ॲज कम्पेअर टू त्याच्या मोठ्या बहिणीपेक्षा. ह्या एक आईची कळकळ की मुलीला मार्क्स कमी पडले तर चाललं झालं असतं, पण तू मुलगा आहे, तुला घर सांभाळायचं आहे, आम्हाला सांभाळायचं आहे, तुला चांगले मार्क्स भेटले असते, चांगलं कॉलेज भेटलं असतं, तू काहीतरी चांगलं बनलं असतं, इथून त्या आईची सुरुवात होती. दुसरी तर कहर सुरुवात होती की त्या मुलाला इतकं हॅमर केलं की त्याला तिने सांगितलं तुझ्यामुळे मी नोकरी केली नाही, तुझ्यामुळे मी घरातच बसली. ही ऍक्च्युली हे आईचं बळिदान आहे ह्या गोष्टीसाठी, तर मी तिला खूप मानते की तिने हे सगळं केलंय. पण ज्या वेळेस मुलांना आपण जेव्हा असं सांगतो ना की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं तर ती मुलं आपल्या जवळ नाहीत, उलट आपल्यापासून दूर जातात. की मग ते असे असंही उत्तर असतं त्यांचं की हे सगळं मी नव्हतं सांगितलं.
0: मुलं एकदम त्या टोकाचं
1: उत्तर ऐकलेलं आहे मी की हे सगळं मी नव्हतं सांगितलं तुला, काय की तू माझ्यासाठी नोकरी सोडून घरात राहिली हे का सांगण्यासाठी मी नव्हतं सांगितलं करण्यासाठी तुला. तर मग अशा वेळेस डिप्रेशन, फक्त मुलं नाही आई वडील पण डिप्रेशन मध्ये येतात. तुम्ही विचार करा त्या आईला काय वाटलं असेल की जिने इतकं एज्युकेशन असून नोकरी सोडली आणि त्या मुलाला फक्त वाढवण्यासाठी ती घरात राहिली. त्या आईचं दुःख कुणीच मोजू शकत नाही मी सांगते. पण मग अशा सिच्युएशनमध्ये मुलगा तिच्यापासून डेफिनेटली दूर जाणार असतो. तुम्ही जेव्हा सांगता मुलांना की मी तुमच्यासाठी करतोय, मी तुझ्यासाठीच करते, हे सगळं चाललंय ते

0: तुझ्यासाठी चाललंय असं ज्यावेळेस तुम्ही सांगायला जाता त्यावेळेस मुलांची जर अशी उत्तरं येत असतील तर तुम्ही आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडलंय. सगळं करून सुद्धा तुम्ही कमी पडताय. त्याच्यापेक्षा मुलांचा किती मार्क्स पडलेत, किती मार्क्स आलेत तुला, ते त्याची कम्पॅरिझन दुसऱ्या मुलांसोबत करण्यापेक्षा आपला मुलगा कुठे हुशार आहे, आपला मुलगा काय करू शकतो याचा विचार करा. याच्यासाठी एक आणखी सायकोलॉजीचा वापर आई वडील करू शकतात की बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलंय की माझी मुलगी फार आळशी आहे, माझ्या मुलाला तर काहीच येईना, हा तर बावलटच आहे, ह्याला तर अक्कळच नाही. अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही सतत सतत हे शब्द मुलांवर बोलता ते ऐकतायत मग त्यांच्यावरती हे हा वर्ड हॅमर होतो की मग ते तसंच विचार करायला लागतात. अच्छा मला काहीच समजत नाही का, मला काहीच कळत नाही का, मी काहीच करू शकत नाही का. त्याच्या विपरीत जर मुलांना तुम्ही सांगितलं किंवा बोलले गेले की ठीक आहे तुला एवढे मार्क्स कमी पडलेत तिथे तर तुम्ही काहीच करू शकत नाही, मग त्यावेळेस तुमची अशी स्वतःची भूमिका अशी ठेवा की मार्क्स कमी पडलेत ना ठीक आहे चालेल आपण त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या गोष्टीसाठी करू किंवा वेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ, तुझं हे नाही करता आलं तर आपल्याकडे हे ऑप्शन आहे. अशा वेळेस ती मुलं मला मी काहीच करू शकलो नव्हतो, मी काहीच करू शकत नव्हतो पण मला आई वडिलांनी सांभाळलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, हे वाक्य त्यावेळेस मग ते मुलांच्या तोंडून येतं की तुम्ही त्यांना सांभाळून पुढे घेऊन गेलेत.
1: बरोबर.
0: त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस मुलांना आपण म्हणतो की तुला काहीच समजत नाही, तुला अक्कळच नाहीये, तू बावलटच आहे, असं करण्यापेक्षा जर तुम्हाला तुम्ही त्यांना म्हटलं अरे माझा बेटा खूप हुशार आहे, माझ्या मुलीला खूप समज आहे, असं वारंवार जेव्हा तुम्ही बोलता आणि हा शब्द जेव्हा वारंवार तुम्ही इतरांना सांगता त्यावेळेस मुलं चुकी करतानी हजारदा विचार करतात
1: मला आईने चांगलं म्हटलं.
0: यस. जेव्हा नातेवाईक तुमचे येतात तर तुम्ही म्हटलं नातेवाईकांसमोर तिला काहीच अक्कळ नाहीये, तिला कळतच नाही, ती फार आळशी आहे, ती का काम करेल, ती का हुशारी दाखवेल, माझ्या आईनेच मला टॅग लावलाय. त्याच्यापेक्षा तुम्ही हे सांगायला सुरुवात करा की माझी मुलगी फार हुशार आहे, माझ्या मुलाला फार समजतं, माझा मुलगा मला मदत करतो किंवा त्याला कुठल्याही गोष्टीचं मला परत सांगायला गरज लागत नाही. जेव्हा हे चार लोकांसमोर तुम्ही त्याच्यासोबत असं बोलता किंवा त्याला असं सांगता तर त्यावेळेस तो चुकी करताना किंवा कुठलंही आळस म्हणा किंवा भावलट पण करताना दहा दहा विचार करतो की नाही आईने मला चांगलं सांगितलंय, आईने नातेवाईकांसमोर किंवा मित्रमैत्रिणींसमोर खूप चांगलं माझ्याबद्दल बोललीये मग मला तसंच वागायला लागेल, मग त्या गोष्टीकडे ऑटोमॅटिकली ती गोष्ट ते पुसत जातात. आणखी एक सांगते मी की मित्रमैत्रिणी जेव्हा मुला मुलींचे तुमचे एकत्र येतात ना तर त्यावेळेस बऱ्याचशा आया असं करतात की ती मित्रमैत्रिणी किती हुशार आणि तू किती बावलट. तर असं केलं जातं मग त्यावेळेस ना मुलं थोडस असं विचार करतात की मित्रमैत्रिणींच्या समोर मला आई किंवा वडील मला असे म्हणाले तर मग मुलं ही मित्र ही नंतर चिडवायला सुरुवात करतात. मग असं न करता की तुला हे येतं अच्छा तू यालाही ही गोष्ट शिकव, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि बाइंडअप आणि तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा. आई वडील त्यांच्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह झाला तर नक्कीच त्या ते काय करताय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला येऊन सांगत जातील.
1: नक्कीच नक्कीच. आणि इथे दुसरा अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे परीक्षा आणि आजारपण. तर थोडस पालकांची दोलायमान अवस्था होते की अरे अचानक कसं काय आजारी पडला किंवा नेमकी कारण काय, मुलांना सांभाळून पण घ्यायचं असतं, त्यांची परीक्षा पण तोंडावर असते, पालकांना तुम्ही काय सांगाल?
0: परीक्षा आली की मुलं आजारी पडतात असं प्रत्येक पालकाचं हे वाक्य आहे. एक्झाम आहे त्याची दहावीची एक्झाम आली आहे आणि हा आजारी पडला. आता आजारी पडण्याची शारीरिक व्याधीचे कारण असू शकतात पण बऱ्याच वेळा आजारी ही मानसिकतेने पण पडून जाते. मुलं खूप सारा टेन्शन घेतात किंवा तुम्ही त्यांना दमटवलेलं असतं अच्छा तुझी दहावीची परीक्षा आहे अभ्यास कर लवकर उठ. ह्या लवकर उठ ह्या गोष्टीवरती मी थोडस एक्सप्लेन करते की एक्झाम येतात तेव्हाच मुलांना पहाटे उठून अभ्यासाला बसवता मग त्याच्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अगोदरच ते खूप साऱ्या डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये असतात एक्झामच्या. तर असं न करता त्यांना रोजच्या सवयीप्रमाणेच एक्झामच्या दिवशी पण उठवा जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल. झोप पूर्ण झाली तर त्या ज्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलाय ते त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना जर तुमचं त्यांचा आहाराच्या वरती पण आपण थोडस लक्ष ठेवलं तर त्या परीक्षांच्या काळांमध्ये ते मुलं आजारी पडणार नाही.
1: आपण प्रत्येक संस्कृतीमध्ये बघतो की आई वडील आणि मुलांचं नातं हे नेमकं कसं असतं तर या संदर्भात जपानी फिलॉसॉफीमध्ये खूप छान त्यांनी सांगितलं आहे की पालक आणि मुलांमधलं नातं नेमकं कसं असावं, काय सांगाल आपण त्याबद्दल?

जापनीज बुक वाचलं होतं, द जापनीज वे ऑफ पॅरेंटिंग. तर त्याचे रायटर लिसा कटा मॅम म्हणून आहे. तर त्या जापनीज थेरीमध्ये पॅरेंटिंग विषयी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं आहे की तुम्ही मुलांवर प्रेम करा कुठल्याही कंडिशन न ठेवता. की बऱ्याच वेळेस आपण कंडिशन ठेवतो की तू हे केलंस ना तर मी हे करेन, तू मला अभ्यास केलास ना की मी तुला चॉकलेट देईल. तर अशी कंडिशन प्रेम नका ठेवू.

0: शिक्षा शिष्टाचार आणि स्वतःची कामं स्वतः कशी करायची ह्या गोष्टीबद्दल त्या पुस्तकात खूप चांगलं मांडलंय. तर शिक्षा काय, की चुकी केली तर तुम्ही त्याला दाखवून द्या की तू हे चुकीचं केलं होतं. शिष्टाचार काय, तर आपण त्याला साधारणतः म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये जसं आहे की मोठ्यांशी जोरात बोलायचं नाही, मोठ्यांना अरेतुरेने बोलायचं नाही, मोठ्यांचं ऐकायचं, तर हा एक शिष्टाचार असतो. तो आपण केला की आपलं बघून बघून मुलं देखील करतातच आणि नंतर स्वतःची कामं स्वतः करायला. तर मग अशी जसं तुम्ही वयोगट सांगितला छानपैकी, तर त्या वयोगटामध्येच मी सांगेन की ज्यावेळेस लहानपण असतं त्यांचं, तर लहानपणीच त्यांची खेळणी त्यांना स्वतःला उचलायला लावा. अच्छा, तू खेळणी काढणार आहेस, पसारा करणार आहेस, तू उचल. नंतर ज्या वेळेस ते अभ्यासात किंवा शाळेत जातात, तो अभ्यास झाला तुझा, तुझी तुझी बॅग उचलून ठेव, तुझे तुझे बुक्स भर. अशी छोटी छोटी जी कामं असतात स्वतःची, ती स्वतःची कामं स्वतः करायला लावा. दुसरं, ज्या वेळेस कॉलेज वय असतं त्यांचं किंवा युवक युवती ह्या वयागटामध्ये आल्यानंतर, बरेचसे आई वडील अशी रिॲक्शन असते, मोस्टली जर घरात मुलगी असेल तर आईची ही रिॲक्शन असते, अच्छा मी आता ही खूप कामं केली आहेत, आता सगळी कामं तू कर. तर असं करू नका, कारण की तिला नंतर हे सगळं करायचं असतं. तर थोडंसं तिला स्वतःचं स्पेस द्या. स्वतःची कामं स्वतः करायची लहानपणापासून सवय लागली ना, ते की ऑटोमॅटिकली केली जातात ती कामं. आईला मदत केलीच गेली पाहिजे कामामध्ये, मग ते मुलीकडनं अपेक्षा ठेवतात तेवढी मुलाकडनं सुद्धा करा. मी असं म्हणेन की मुलगा मुलगी दोघांपैकी दोघांनाही तुम्ही असं सांगू शकता की घरातली छोटी मोठी जी कामं असतात जी तुम्ही करू शकतात किंवा त्या कामासाठी तुम्हाला टाइम आहे, तर ती घरातली कामं स्वतःची स्वतः करा किंवा मला सुद्धा थोडीशी मदत करा, याची सवय तुम्ही लावली की मुलांना ऑटोमॅटिकली सवय लागते, मग त्यांना कुठलं काम सांगायची गरज लागत नाही.
1: अगदी खरं आहे वैशाली ताई, तुम्ही आज इथे आलात आणि किती छान आणि सुंदर प्रकारे अगदी सोपं करून सांगितलं की प्रत्येक वेळेला मुलांशी कशा प्रकारे संवाद साधला तर मुलांना सांभाळणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे किती सोपं होऊन जातं, आणि यामुळे पालकांचं आणि मुलांचं जे नातं आहे याच्यात एक विश्वास जो आहे तो प्रत्येक टप्प्यावरती हा वाढत जातो. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात पालकत्व एक सुंदर प्रवास. समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आपुलकीया घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि आरोग्य दर्पण मध्ये दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

या सुखनो या सिनेमातलं गदी माडगुळकरांचं हे गाणं होतं. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं, संगीतकार सुधीर फडके.

ಗುಲ್ಲಾ ಪಾಚೆ ಪುಲ್ಲ ಗುಲ್ಲಾ ಪಾಚೆ ಪುಲ್ಲ.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार श्रोते हो आपण ऐकत आहात. आता यशोदा या सिनेमातली गाणी आहे. आरती प्रभू यांचं हे गीत, संगीतकार दत्ता डावजेकर, गायिका कृष्णा कल्ले.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची बैठक गोव्यात सुरू। दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7। बचाव कार्य अद्याप सुरूच। महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालिंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण ते करतील। त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबोटा तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे। गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे। केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत। महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे। यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे। अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे। याशिवाय यंदा पोषण माहाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल। आहारातील विविधता आणि मुबलक प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषक आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे। देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले। सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली। वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले।

0: नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल, तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दुर्घटनेनंतर फरार इमारत मालक फरार झाला असून पोलिसांची 10 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 झाली आहे.
1: इस बिल्डिंग के मालिक पे कार्रवाई होगी और जो इसके आसपास की जितनी डेंजरस बिल्डिंग है उनको भी आइडेंटिफाइड करके ध्वस्त किया जाएगा. विशेष रूप से इस बिल्डिंग के बिल्कुल पीछे वाली बिल्डिंग को भी हमने खाली करवा दिया है और तुरंत प्रभाव में उसे भी डेमोलिश किया जाएगा.
0: घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य सुरू असून त्यात आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक काम करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नेपाळ तिबेटमध्ये आलेल्या महापुरात मरण पावलेल्यांची संख्या 1355 इतकी झाली असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. नेपाळमध्ये चितवन इथं 363 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व नवल परिसरामध्ये 22, पश्चिम नवल परासीमध्ये 221 आणि रसुआ जिल्ह्यात 169 जणांचा मृत्यू झाला. बोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 11 जलविद्युत प्रकल्पांमधल्या 919 कर्मचाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकल्याची माहिती वीज निर्मिती कंपनीनं दिली आहे. दरम्यान 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आज नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. या तेजीमुळे आज ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल $97 वर गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल $92 वर सुरू आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सवालेंका आणि कार्लोस अल्कराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरीना सवालेंका हिनं महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंट हिचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उद्या तिचा सामना झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याशी होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कराजनं अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्ट बरोबर पडेल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज ड्युरोक चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती चषक प्रदान केला. यावेळी डुरंग फुटबॉल टूर्नामेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन तसंच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची गोव्यात बैठक सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7. बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सेबालेंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरा झालेला जागतिक आदिवासी दिन, स्वातंत्र्य दिन तसंच जिल्हा पोलीस दलातील 20 अधिकारी आणि अंमलदारांना जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक अशा महत्वपूर्ण घडामोडी ऑगस्ट महिन्यात घडल्या. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच नक्षल सप्ताहादरम्यान गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगलातून माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केले. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आल्यानं काही मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. परिणामी नागरिकांची गैरसोय झाली. 9 ऑगस्टला जिल्हाभरात जागतिक आदिवासी दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. गडचिरोली येथे आदिवासी बांधवांनी रॅली काढली. यावेळी आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने ढोल ताशाच्या निनादात नृत्यावर फेर धरला. यात आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्यासह शेकडो महिला, पुरुष आणि युवक युवती सहभागी झाले होते. आरमोरी येथे आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. कुरखेडा, देसाईगंज, अहेरी, एटापल्ली, भामरागड, धानोरा, अहेरी इत्यादी तालुक्यांमध्येही विविध कार्यक्रमांनी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. 10 ऑगस्टच्या रात्री धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनं जिल्हा हादरला. या घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींनी जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट देऊन मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गडचिरोली येथे उद्योग, MIDC, पंतप्रधान रोजगार योजना, मराठी भाषा विभाग, विश्वकर्मा योजना, खादी ग्रामोद्योग इत्यादी विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, नाट्यकर्मी आणि बोलीभाषा अभ्यासकांशी संवाद साधला. तसंच उद्योजक आणि शेतकऱ्यांशीही चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी विभाग तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याची आणि झाडी बोली संमेलनासाठी दरवर्षी 25 लाख रुपये देण्याची घोषणा सामंत यांनी केली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 20 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तसंच एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आलं. पोलीस अधीक्षकांनी सर्वांचे अभिनंदन केलं. कृषी विभागाच्या वतीनं गडचिरोली येथे रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कृषी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यातील रानभाज्या आणि वनोपजांना गडचिरोली ब्रँडच्या माध्यमातून राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असं ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले. स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अभिशांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक MRamesh उपस्थित होते. याच दिवशी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत आशिष जयस्वाल हेही सहभागी झाले होते. विविध राजकीय पक्ष, संघटना आणि शाळा महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी गडचिरोलीत शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वेळेत आणि उद्देशपूर्ण विनियोग करावा असे निर्देश भोयर यांनी दिले. गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथे विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनानं मान्यता दिली. आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत केंद्राच्या उभारणीबाबत निर्णय घेण्यात आला.

0: पर्यावरण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली येथे महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली. यास नागरिक आणि युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार डॉ मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर हे या प्रसंगी उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलॅन्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, जागतिक साहित्यात आवाका आणि आशयाच्या व्याप्तीमुळे वाचकाला थक्क करणाऱ्या मोजक्या पुस्तकांचं एक खास दालन आहे. आज मी तुम्हाला अशाच एका महाकाय आणि गुंतागुंतीच्या कादंबरीची सफर घडवणार आहे. या कादंबरीनं 21व्या शतकातल्या जागतिक साहित्याला एक प्रचंड मोठा धक्का दिला होता. या भन्नाट आणि अस्वस्थ करणाऱ्या कादंबरीचं नाव आहे 2666 आणि याचा लेखक आहे एक अत्यंत महान आणि बंडखोर चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलान्यो. बोलान्यो हा स्पॅनिश साहित्यातला एक विलक्षण आणि झपाटलेला लेखक मानला जातो. त्यानं ही कादंबरी अक्षरशः मृत्यूच्या दारात उभा असताना लिहिली. त्याला यकृताचा दुर्धर आजार झाला होता आणि आपल्याकडे आता फार कमी वेळ उरला आहे हे त्याला पक्क माहीत होतं. त्यानं जणू स्वतःच्या मृत्यूशी शर्यत लावली होती. या जीवघेण्या शर्यतीतून त्यानं या भव्य आणि अथांग कादंबरीची निर्मिती केली. हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच 2003 त्याचा मृत्यू झाला. सुमारे 900 पानांच्या या महाकाय कादंबरीत प्रत्यक्षात 5 वेगवेगळ्या कादंबऱ्या दडलेल्या आहेत. या सर्व कथांचे धागे एका रहस्यमय शहरात एकत्र येतात. मेक्सिकोच्या सीमेवर असलेलं सांता तेरेसा नावाचं एक काल्पनिक शहर आहे. कादंबरीच्या पहिल्या भागात काही युरोपीय समीक्षक बेनोफॉन आर्किम्बोल्डी नावाच्या एका गूढ आणि अज्ञात जर्मन लेखकाचा शोध घेत असतात. हा महान लेखक कधीही कुणासमोर आलेला नसतो. साहित्याच्या प्रेमापोटी सुरू झालेला हा शोध समीक्षकांना सांता तेरेसा या भयंकर आणि हिंसक शहरात घेऊन येतो. या शोधाच्या प्रवासात कादंबरीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात वाचक प्रवेश करतो. इथं गाठ पडते ऑस्कर अमालफितानो या एका तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाशी. तो आपल्या तरुण मुलीसोबत सांता तेरेसा या शहरात राहायला येतो आणि हळूहळू एका मानसिक चक्रव्यूहात ढकलला जातो. त्याच्या मनात चाललेली उलथापालथ, त्याला ऐकू येणारे गूढ आवाज वाचकाला अस्वस्थ करतात. ऑस्कर फेट नावाचा एक कृष्णवर्णीय अमेरिकन पत्रकार तिथे एका बॉक्सिंग मॅचचं वार्तांकन करण्यासाठी म्हणून येतो, पण तोही नकळत या शहराच्या अंधाऱ्या आणि गुन्हेगारी जगतात ओढला जातो. या पात्रांच्या माध्यमातून बोलान्यो मानवी एकटेपण आणि असुरक्षिततेचं भेदक चित्रण करतो. या कादंबरीचा सर्वात अस्वस्थ करणारा आणि मोठा भाग म्हणजे यातलं चौथं पर्व किंवा गुन्ह्यांचा भाग. या भागात सांता तेरेसा शहरात घडणाऱ्या शेकडो महिलांच्या निर्घृण हत्यांचं एक अतिशय थंड आणि अंगावर काटा आणणारं वर्णन लेखकानं केलं आहे. हे वर्णन वाचताना वाचकाला मानवी क्रूरतेच्या एका अतिशय गडद आणि अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावल्यासारखं वाटतं. बोलान्यो कोणत्याही भावनामध्ये न आणता एखाद्या पोलीस रिपोर्टरसारखी ही वर्णनं आपल्यासमोर सलग मांडत जातो आणि हीच गोष्ट सर्वात जास्त भयानक वाटते. बोलान्योने यातून एक अत्यंत भयावह वास्तव मांडलं आहे. एका बाजूला आपण साहित्याबद्दल, कलेबद्दल, मानवी मूल्यांबद्दल मोठमोठ्या तत्वज्ञानी गप्पा मारत असतो, पण दुसऱ्या बाजूला याच जगात अत्यंत क्रूर आणि पाशवी हिंसाचार अव्याहतपणे सुरू असतो. साहित्य, कला आणि मानवी विचार हे सर्व या हिंसक आणि क्रूर जगासमोर किती हतबल ठरतात याचा अत्यंत विदारक आणि थेट अनुभव तो आपल्याला देतो. म्हणजे एकीकडे उच्च अभिरुचीची साहित्य चर्चा आणि दुसरीकडे रस्त्यावर सांडलेलं निष्पाप रक्त, असा एक विलक्षण आणि हादरवून सोडणारा विरोधाभास या कादंबरीतून तो उभा करतो. 2666 हे शीर्षक जणू एका नजीकच्या भविष्यातील सर्वनाशाची एक गूढ आणि भयावह चाहूल म्हणता येईल. तर श्रोते हो, ही कादंबरी वाचणं म्हणजे एका भयानक आणि तरीही अत्यंत सुंदर असलेल्या दुःस्वप्नातून प्रवास करण्यासारखं आहे. जर आपल्याला मानवी अस्तित्वाची गुंतागुंत, साहित्याची ताकद आणि मानवी क्रूरतेची परिसीमा या सगळ्याचा विलक्षण मिलाफ असलेली कादंबरी वाचायची असेल तर रोबेर्तो बोलान्योची ही 2666 कादंबरी एकदा तरी वाचायला हवी. हा अनुभव तुम्हाला आतून हादरवून टाकेल पण त्याचवेळी समृद्धही करेल.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तक

0: या मालेत आत्ताच आपण ऐकला चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलॅन्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजच्या कार्यक्रमात जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, जागतिक हवामान बदलाच्या घटनांबरोबरच जमिनीची धूप होण्यास इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये वृक्षतोड, आधुनिक शेती पद्धती, जमिनीची अतिमशागत, सेंद्रिय घटकांच्या वापराचा अभाव किंवा त्यांचं अत्यल्प प्रमाण, अशास्त्रीय पीक पद्धती, संकरित जातींच्या वापरावर भर, रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव, रासायनिक खतांचा असमतोल वापर, जमिनीत दिसून येणाऱ्या नवनवीन अन्नद्रव्यांची कमतरता, शेतीत रसायनांचा वाढता वापर, अपारंपरिक इंधनाचा वाढता वापर, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. जमिनीची धूप करणाऱ्या घटकांपैकी 80% धूप पावसाच्या पाण्यामुळे होते. अशा प्रकारे होणारी जमिनीची धूप 5-80 टन प्रति हेक्टर प्रतिवर्ष एवढी आहे. पावसामुळे जमिनीचा वरचा थर वाहून गेल्यामुळे जमीन नापीक होतात, पीक उत्पादनात घट येते, पाण्याचं प्रदूषण होतं, जलाशयांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते, डोंगराळ प्रदेशांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. बहुतेक वेळेला नैसर्गिक ओढे आणि नाले बुजवल्यामुळे शेतजमिनीमधून होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याला वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हे पाणी शेतात साठून राहिल्यामुळे जमीन आणि पिकांचं नुकसान होतं. जमिनीच्या पृष्ठभागावर वाळू आणि पोयटा मातीच्या कणांचा थर तयार होतो, त्यामुळे मातीची सच्छिद्रता कमी होते. पाणी सुकल्यानंतर जमिनीचा वरचा थर टणक होतो. अशा जमिनीत पिकांची उगवण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी जमिनीची धूप थांबवण्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो. त्यामध्ये पडीक जमिनीवर गवताची कूर्ण किंवा वृक्षारोपण करून जमिनीवर हरित आच्छादन तयार करावं. अशा जमिनींवर दीर्घायुष्यी वृक्ष लागवड करावी. नैसर्गिक ओढे आणि नाले यांचे प्रवाह पुनर्जीवित करावेत. त्यांची नैसर्गिक पाणीवहन क्षमता टिकून राहील याबाबत कायम दक्ष राहावं. सखल जमिनीत अथवा घळीमध्ये अंजन, ब्ल्यू पॅनिक, मार्वेल गवत लावावं. पीक पेरताना उताराला आडवं पेरावं. समपातळीत मशागत करावी. पिकांच्या फेरपालटीने जमिनीची धूप कमी करता येते, यामुळे जमीन आणि पाणी यांचं संधारण होतं. यासाठी धूप प्रतिबंधक पिकाच्या 3 ओळी आणि धुपेला प्रतिबंध न करणाऱ्या पिकाच्या 9 ओळी घेण्याची शिफारस विद्यापीठामार्फत करण्यात आलेली आहे. जमीन नेहमी पीक लागवडीखाली ठेवावी. पिकांची लागवड समपातळीत केल्यास जमिनीची धूप थांबवता येते अथवा कमी करता येते. पिकांच्या ओळी नेहमी उताराला आडव्या तसंच समपातळीत ठेवाव्यात. त्याचप्रमाणे नांगरणी आणि कुळवणी कोळपणी उताराला आडवी करावी. भुईमूग, मटकी पिकांमुळे धूप कमी होते, म्हणून ही पिकं आलटून पालटून वापरावीत. यालाच आपण पट्टा पेरणी म्हणतो. महामंडळी, आत्ताच सांगितलेल्या उपाययोजना जर केल्यात तर जमिनीची धूप थांबायला नक्कीच मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती ऐकलीत.

वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी. आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण युवा व प्रौढावस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेऊया. वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील चयापचनाचा वेग, शारीरिक हालचाल आणि शरीराची ऊर्जा आवश्यकता बदलत जाते. याच काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि वाढते वजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. मात्र योग्य आहार आणि नियमित जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा धोका कमी करण्यास आणि काही आजारांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. सर्वप्रथम आपल्या ताटाकडे पाहूया. ताटातील मोठा भाग भाज्या आणि सलाडने, त्यानंतर योग्य प्रमाणात धान्य, भाकरी, पोळी आणि प्रथिनांचा स्रोत जसे डाळी, कडधान्य, पनीर, दही, अंडी किंवा योग्य मांसाहारी पदार्थ यांनी भरलेला असावा. मधुमेहाच्या बाबतीत केवळ साखर टाळणे पुरेसे नाही. एकूण आहाराचे प्रमाण, कर्बोदकाचे प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्ये, डाळी, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उच्च रक्तदाबासाठी मिठाचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. पापड, लोणची, नमकीन, पॅकेट स्नॅक्स आणि अतिखारट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. हृदयाच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅट आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा. वजन वाढत असेल तर फक्त जेवण कमी करण्याऐवजी आहारातील गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा. गोड पेय, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ आणि अनावश्यक स्नॅक्स कमी करून नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आवश्यक आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यम वयात केलेले छोटे बदल भविष्यात मोठे आरोग्य फायदे देऊ शकतात. दररोज थोडे चालणे, योग्य वेळी जेवणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, याला आहाराची जोड मिळाली तर आरोग्य अधिक चांगले राखता येईल. लक्षात ठेवा, आहार हा आजारांवर उपचार करणाऱ्या औषधांचा पर्याय नाही, परंतु योग्य आहार हा आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणूनच आजपासून आपल्या ताटात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा, कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज केलेली सुरुवात उद्याचा धोका कमी करू शकते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते

0: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुणे श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्यातल्या पूर्वा जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: आतापर्यंत आपण बघितलं की या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरंही सापडत गेली असं तुम्ही सांगितलं. पण मग आता महत्वाचं म्हणजे की तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला इतकी आदिवासी आणि गावं आहेत हे सगळं त्या ग्रामस्थांना आपलंसं करण्यातही तुमचा वेळ गेला असेल.
1: नक्कीच गेला.
0: हे सगळं तुम्ही केलं आणि म्हणूनच काम पुढे गेलंय हे आपण नक्कीच गृहीत धरतो आहोत. तर आता तुम्ही प्रत्यक्ष काय काम सुरू केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे.
1: आता जसं आपण मागच्या वेळी बोललो की जंगल व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्यात मूल्यवर्धनाच्या काही शक्यता आहेत का? जसं ताडोब्यामध्ये काही गावांमध्ये हिंडताना आमच्या असं लक्षात आलं की तिथे वाईल्ड फ्रुट्स बेल कवट हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग ग्रामस्थांशी बोलताना ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, म्हटलं भरपूर म्हणजे किती? ते नाही भरपूर आहे म्हटलं म्हणजे मोजलेलं नाही. म्हणजे तिथे एक प्रश्न समोर उभा ठरला,
0: पोटापुरतं भरपूर आहे
1: असंही असू शकेल. मग अनेक गावांमध्ये चर्चा करताना लक्षात आलं नाही भरपूर आहे म्हणजे खरंच भरपूर आहे, आपल्याला कदाचित त्याचा डेटाही घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यात संशोधनाचा विषयही आहे आणि मूल्यवर्धनाचा विषयही आहे. मग हे जेव्हा समोर आलं तेव्हा उल्काची संकल्पना खरं तर सुचली आणि ती लिहिली गेली माझ्याकडनं असंच म्हणूया. आणि नाम फाउंडेशनला डायरेक्टली अप्रोच करता आलं आणि नानासाहेबांनी संकल्पना स्वतः ऐकून घेतली आणि एका त्यांच्या सहकार्याने नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि लोकल एनजीओ पर्यावरण मित्र त्यांच्या अतिशय खंबीर अशा आधाराने या एका गावामध्ये आम्ही आज एक प्रकल्प सुविधा उभी केली.
0: स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय मला वाटतं की हे काम करणं कठीण
1: आहे. हे शक्यच नाही. आणि स्थानिक असले तर, कारण हे त्यांच्यासाठी चाललेलं आहे. आपण बाहेरनं जाणारी माणसं असतो शेवटी प्रसादजी, आणि अनेकदा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग वगैरे हा जो भाग असतो ना तो आपल्यापेक्षा चांगला त्यांना येत असतो
0: निश्चितच. प्रश्न
1: हे कुठेतरी आपल्याला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची वेळ
0: त्यांच्याकडे शिकायचं असतं.
1: त्यांच्याकडनं शिकायचंच असतं आणि त्यांच्याकडे जे त्यांना वाटतं की हे ताई करू शकतील किंवा हे दुसऱ्या कोणाची तरी मदत इथे घ्यावी लागेल ते आपल्यापर्यंत येतं. तिथे मदत जरूर करणं गरजेचं आहे. तर हा तो प्रकल्प झाला की प्रकल्प सुविधा ह्याच्यासाठी उभी केली आहे मेनली की जंगलातली फळं आणि एक छोटा प्रक्रिया उद्योग तिथे असावा. आणि मग त्यामुळे भद्रावती तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये स्थानिक बचत गट निर्माण झाला एक बायकांचा, क्रांती ज्योती महिला बचत गट असा आता तो गट स्थापन झालाय. आणि वन आधारित जे जे काही आपल्याला शाश्वत पद्धतीने गोळा केलेलं जे काही असेल ते त्याचा प्रक्रिया उद्योग असं त्याचं स्वरूप आहे. हा पहिला प्रकल्प तिथे
0: काय काय बनवलं जातं तेवढं फक्त जरा थोडं
1: त्याची बनवण्याची प्रक्रिया आता या आताच्या फ्रूट सीझनपासून सुरू होणार आहे. पण आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मी सध्या गुलदस्त्यात ठेवते कारण डायबिटीससाठीच्या काही महत्वाचे प्रॉडक्ट की ज्याच्यात बेल आहे तुम्हाला सांगायला नको. आणि त्या अनुषंगाने रिसर्चही मी त्याला लिंक करते म्हणजे लॅबवर की ज्याच्यात अँटीऑक्सिडंट खरंच आहेत का किंवा त्या फळांमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा त्या फळांचं करून घेतलाय. आता आम्ही सगळीकडे पोचावं अशी इच्छा आहे की तो प्रॉडक्ट तिथे लोकली राहू नये तर तो बाहेर पर्यंतही जावा कदाचित.
0: निश्चितच. आणि ह्या सदिच्छा आमच्या पण आहेत कारण असं आहे की तुम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेलं आहे त्याचं एंड प्रॉडक्ट म्हणजे हेच आहे, त्यांना उपजीविकेचं साधन मिळणं आणि आपल्याला तिथल्या औषधी वनस्पतींचा एवढ्या वनधनाचा उपयोग होणं
1: अगदी
0: ही दोन्ही त्याच्यात गरजेचं आहे,
1: अगदी महत्वाचं आहे.
0: तर मला असं वाटतं ही वाटचाल योग्य दिशेने चालली असं म्हणायला हरकत नाही.
2: नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौडसारंग आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश तिलवाडात आहे, द्रुतबंदिश एकतालात आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली आहे आणि सारंगीची साथ उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. ऐकूया स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौडसारंग.

स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात, त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी आणि सारंगीची साथ उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केलेली आहे. ऐकूया. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमणदीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करतील. महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण महाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातली विविधता आणि मुबलक प्रथिने, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत सत्य निकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. आज सकाळी गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय
मदत पुरवण्याचं आश्वासन

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या

0: आश्वासन त्याने दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातल्या इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले. यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अरिना सबालेंकाने महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उद्या झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याबरोबर होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्काराजने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्टन बरोबर पडेल. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारा तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10 दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिलाय, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कमी पर्जन्यमान, अनियमित मान्सून तसंच अल निनोच्या प्रतिकूल प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी एका लेखी पत्राद्वारे केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोतेहो, यानंतर ठीक 5 वाजता मराठीतून ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमधील विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 7 झाली आहे. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दरम्यान इमारतीच्या मालकाला आज भिवाडी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांची निवड रद्द झाल्याचं महापौर रितू तावडे यांनी आज जाहीर केलं. राऊत यांचं इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र पालघरच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांची निवड रद्द झाल्याचा शासन निर्णय राज्य शासनानं गेल्या आठवड्यात जारी केला. विशाखा राऊत यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवण्यालाही बंदी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 383 अंकांची घसरण झाली आणि तो 76,133 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टीही 119 अंकांची घसरण नोंदवत 23,779 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता श्रोतेहो प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. श्रोतेहो कार्यक्रमाला सुरुवात करतोय तुमचं आमचं जमलं या चित्रपटातल्या या दादा कोंडके यांच्या गीताने.

दादा कोंडके यांचं हे गीत होतं तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं उषा मंगेशकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आम्ही ऐकवतोय अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली वंदना विटणकर यांची गीतरचना, चित्रपट मामला पोरींचा.

0: मामला पोरींचा या चित्रपटासाठी हे गीत गायलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: गीत संध्या हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं.

कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं हे गीत गायलं रंजना जोगळेकर यांनी. गीतकार आणि संगीतकार होते सुधीर मोघे. श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम गीतसंध्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

किशोर कुमार यांच्या मुख्य आवाजातलं हे गीत होतं सुधीर नांदोडे यांचं घोळात घोळ या चित्रपटातलं. संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुधीर मोघे यांची आणखी एक गीतरचना. चित्रपट आहे धाकटी सून.

ही होती धाकटी सून या चित्रपटातली सुधीर मोघे यांची गीतरचना. गायली होती आशा भोसले यांनी. संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: मंडळी, आपली तरुणाई ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत असते आणि त्यांचं आयुष्य हे स्वच्छंद आणि मनमुराद जगत असते. असाच आपला एक मित्र आहे ज्यांनी त्याच्या छंदांनाच त्याच्या बिझनेस मध्ये कन्वर्ट केलंय. तेव्हा ह्या मित्रासोबत गप्पा मारूया आणि त्यांनी बिझनेस मध्ये कशा प्रकारे पदार्पण केलंय हे जाणून घेऊया. आणि त्याचसाठी हॉबी टू बिझनेस ही जर्नी शेअर करायला आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलाय आपला मित्र अभिषेक जोगल. वेलकम टू अवर शो अभिषेक.
1: हॅलो
0: अभिषेक, तुला वेगवेगळ्या गोष्टी बनवायला आवडतात आणि त्यातनच तू अस्सल रुखवत हा एक छोटासा ब्रँड सुरू केलायस आणि त्या अंडर तू लग्न सराई मध्ये लागणारं जे रुखवतीचं सामान असतं ते बनवतोस. तर नेमकं तुला ह्या छंदामधून स्वतःचा बिझनेस सुरू करायचाय, ही आयडिया कशी सुचली?
1: त्याच्या मागे एक छोटी गोष्ट आहे. बिझनेस करणं युजुअली माझा मोटिव्ह नव्हता.
0: बरं.
1: आमच्याच ओळखीतले एक काकू आहेत, त्यांनी विचारलं मला की रुखवत बनवून देशील का.
0: अच्छा.
1: तर मग डोक्यात असं आलं की रुखवत म्हणजे नक्की काय केलं पाहिजे. सो थोडं सर्च केल्या गोष्टी आणि तेव्हा आम्ही अगदी साधं आणि सोपं जे रुखवत होतं म्हणजे सुपारीचा वापर करून किंवा जे बेसिक घरातल्या वस्तू वापरून आम्ही एक सिम्पल रुखवत तयार केलेलं.
0: अच्छा.
1: तेव्हा कॉस्टिंग काय लावायची किंवा कितीला विकायचं किंवा काय प्रॉफिट होईल काय लॉस होईल हे काही डोक्यात नव्हतं माझ्या, बिकॉज घरातल्याच होत्या. सो त्याप्रमाणेच आम्ही रुखवत बनवलं. पहिला एक्सपिरियन्स वॉज गुड. त्यावेळेला माझ्या बहिणीनी, माझ्या आईनी मला त्या गोष्टींमध्ये मदत केलेली.

0: अच्छा
1: आणि मग आम्ही ते डन करून मी ऑर्डर दिली. सो माझी जी पहिली कमाई होती ती 500 रुपये होती.
0: बर.
1: सो त्यानंतर तसा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग मला असं वाटलं की बिझनेस म्हणजे पैसे कमवणं हा मुळात मोटिव्ह नव्हताच. सो रुकवत जिथे मी माझं आर्टिस्टिक गोष्टी मांडू शकतो, बनवू शकतो, लोकांकडे काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक कॉन्सेप्ट घेऊन जाऊ शकतो. बिकॉज काही अशी एक विचारसरणी आहे की रुकवत युजुअली 2 तासासाठी मांडून ते नंतर वेस्ट जातं. बिकॉज मुंबईमध्ये घरं छोटी असल्यामुळे ते घरी ठेवता येत नाही. सो म्हणून आमच्या डोक्यात असं होतं की युनिकनेस, फॉर एक्झाम्पल काही वस्तू अशा बनवायच्या मग त्यामध्ये बावला बावली आल्या तर मग त्या ऍज अ शोकेस मध्ये आपण फ्रेम किंवा वॉल वरती ऍज अ की होल्डर्स हे कसं आपण ठेवू शकतो यावरती आम्ही विचार करायला लागलो. सो अशा पद्धतीने माझ्या ह्या छोट्या बिझनेसची सुरुवात आम्ही केली.
0: ओ नाईस नाईस नाईस. म्हणजे तुला बेसिकली काय करायचं होतं तर तुझं जे काही आर्टिस्टिक बॅकग्राऊंड आहे, जे काही तुझं विजन आहे ते तुला लोकांपर्यंत मांडायचं होतं, बरोबर. आता असल रुखवत हे तुझ्यासाठी नेमकं काय आहे आणि एखादी ऑर्डर मिळाल्यापासून ती कम्प्लीट होईपर्यंतची प्रोसेस काय असते आणि साधारणपणे ह्या कोण प्रोसेसला किती वेळ लागतो?
1: असल रुखवत हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी पाहिलेलं आणि माझ्या बहिणीने पाहिलेलं.
0: अच्छा.
1: की आम्हाला आमचा मोठा ब्रँड करायचा आहे. जसे इतर मोठे ब्रँड आहेत तसंच आम्हाला रुकवत हा एक मोठा ब्रँड करायचा आहे.
0: बर.
1: माझ्या आणि माझ्या बहिणीचं एक संभाषण झालेलं, पेजचं नाव नक्की काय ठेवलं पाहिजे. बिकॉज रुकवत म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती असे अनेक पेजेस आहेत. सो मग त्यातून नवीन काय नाव देऊ शकतो? तर असल रुकवत, तर आम्ही रुकवत बनवताना एकदम पारंपरिक, एकदम युनिकनेस मध्ये आम्ही रुकवत डिझाईन करतो.
0: अच्छा.
1: मग रुकवत मध्ये आम्ही नक्की काय प्रोव्हाइड करतो? जसं तू विचारलंस की प्रोसेस काय असते, प्रोसेस ही खूप सोपी आहे. पेज वरती आम्ही ऑर्डर एक्सेप्ट करतो. ऑर्डर एक्सेप्ट केल्यानंतर मी कस्टमर्सना विचारतो की त्यांना नक्की काय हवंय.
0: बर.
1: त्यांना मी सांगतो पेज वरती जाऊन तुम्ही रेफरन्स देऊ शकता मला की तुमची काय गरज आहे. बिकॉज रुकवत डोक्यात आल्यानंतर पहिले भरपूर गोष्टी येतात. मग त्यामध्ये विधी मंडप आहे,
0: बरोबर,
1: रिसेप्शनचा सेट म्हणा. काही लोकांना मेहंदी, हळद, विधी मंडप, रिसेप्शनचा सेट, गृहप्रवेश, सत्यनारायणची पूजा, वाजंत्री, जेवणाची पंगत असे अनेक सेट हवे असतात.
0: बर.
1: सो आम्ही त्याप्रमाणे आधी गोष्टी डिसाईड करतो.
0: अच्छा.
1: कस्टमर्स मला रेफरन्स फोटोज सेंड करतात की आम्हाला असं असं हवंय. मग त्याप्रमाणे आम्ही कॉस्टिंग ठरवतो. जर त्यांना सिंगल वस्तू हवी असेल तर मग आम्ही सिंगल वस्तूची प्राइस सांगतो.
0: अच्छा.
1: पण जर त्यांना भरपूर सेट हवे असतील वेगवेगळे, जसं मी आता सांगितलं, तर मग आम्ही त्याचे पॅकेजेस मध्ये देतो.
0: अच्छा.
1: बिकॉज वस्तू या हँडमेड असल्यामुळे त्याची कॉस्टिंग लेवल थोडीशी जास्त असते. म्हणजेच जर तुम्ही एखाद्याला जर नुसता विधी मंडप हवा असेल तर एक विधी मंडप फार टू फार 3000 या कॉस्ट पर्यंत जातो. पण जर त्यांना 10 वस्तू हव्या असतील तर मग त्याची कॉस्टिंग ही साधारणतः पॅकेज मध्ये, मग तो पॅकेज 15000 असं कॉस्टिंग जात. मग त्याच्यावरती आम्ही एखादी कॉम्प्लिमेंटरी गोष्ट पण देतो.
0: अच्छा.
1: ओके. सो त्याप्रमाणे आम्ही एक प्लॅन करतो, आम्ही डिस्कस करतो, मग त्यांच्याकडनं आम्ही ऍडव्हान्स घेतो, ऑर्डर कन्फर्म करतो.
0: अच्छा.
1: एकदा ऑर्डर कन्फर्म केली की 15 दिवस किंवा 1 महिना आम्हाला ऑर्डर प्रिपेअर करायला टाइम लागतो.
0: बर.
1: एकदा ऑर्डर तयार केली की आम्ही त्यांचे फोटोज शेअर करतो कस्टमरला अँड देन आम्ही त्या गोष्टीची डिलिव्हरी करतो. जसं आता आपण मगाशी म्हटलं की रुकवत काही लोकांना त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावीशी नाही वाटत, कारण की ते 2 तासासाठी किंवा 3 तासासाठी असतं. सो आम्ही आता एक नवीन इम्प्रूव्हमेंट आणली आहे.
0: ओके.
1: इम्प्रूव्हमेंट अशी, इन्स्टेड ऑफ सेलिंग रुकवत, ज्यांना हवंय ते विकत घेतीलच, ज्यांना 1-2 तासासाठी हवंय रुकवत त्यांच्यासाठी आम्ही रेंटल रुकवत चालू केलंय.
0: बरं.
1: रेंटल रुकवत हे दिवसाचा रेंट असतो. ते वस्तूवरती डिपेंड करतं की नक्की किती वस्तू हव्यात, काय वस्तू हव्यात, आणि त्याप्रमाणे आम्ही दिवसाचं रेंट ठरलं जातं.
0: या सगळ्या गोष्टी तू मिनिएचर वे मध्ये बनवतोस आणि
1: या
0: ते तू त्या एका पॅकेज मध्ये देतो.
1: महिन्याचा किंवा 15 दिवसांचा वेळ आम्ही का मागतो, कारण की आम्हाला गोष्टी सगळ्या डॉल्स अरेंज करण्यापासून सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये साडी मटेरियल म्हणा, त्यांची

0: ज्वेलरी म्हणा, सेट. आता विधी मंडप म्हटल्यानंतर विधीचा जो ऍक्च्युअल मंडप असतो, मग काही लोकांना रेफरन्सेस हवे असतात, काही लोक रेफरन्सेस देतात की आम्हाला असा विधी मंडप हवाय जो त्यांच्या लग्नामध्ये ऍक्च्युअल असतो, तसा आम्ही मिनिएचर मध्ये त्यांना तो करून देतो.
1: बरं.
0: सो ह्या गोष्टींना एक साधारण वेळ लागते, बिकॉज इथे सगळ्या गोष्टी ह्या कस्टमाइज्ड आहेत. जशी नवरीची साडी आहे तशी मी माझ्या नवरीला साडी स्वतः ड्रॅप करतो. म्हणजे मिनिएचरचा जो सत्यनारायणच्या पूजेचा सेट आहे, मग आपण सत्यनारायणची पूजा म्हटल्यानंतर त्याच्यात विष्णूंचा फोटो किंवा जे पूजेमध्ये लागणारं साहित्य, जेवणाचं पान, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या बारीक डिटेलिंग, हे आम्ही करतो.
1: अच्छा. सो म्हणजे एकूण काय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तू तुझा पर्सनल टच दिलायस.
0: Yes.
1: आणि ह्या सगळ्यांमध्ये तू कुठेच काही असं रेडी वापरत नाहीयेस. हीच अस्सल रुखवतची खासियत आहे.
0: Yes,
1: बरोबर.
0: Yes, yes.
1: सो जेव्हा तुझ्या डोक्यात आलं की आता अस्सल रुखवत म्हणून मला माझा ब्रँड सुरू करायचा आहे, मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे, तेव्हा आई बाबांची रिॲक्शन काय होती आणि त्यांनी कशा प्रकारे तुला सपोर्ट केलाय?
0: जसं मी मगाशी बोललो की पहिली जी ऑर्डर होती त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून ती ऑर्डर पूर्ण केली होती.
1: बरोबर.
0: म्हणजे माझी आई म्हणा, माझे पप्पा म्हणा किंवा माझी बहीण म्हणा, आम्ही फुल फॅमिलीनी ती ऑर्डर बनवली, ती तयार केली, ती ऑर्डर दिली. त्यानंतर प्लॅन ऍज सच काही नव्हता, ते त्यापुरता होतं. डोक्यातही नव्हतं की पुढे जाऊन आम्ही आमचं पेज तयार करू, आम्ही ऍज अ बिझनेस आम्ही तिथून स्टार्ट करू.
1: बरोबर. बरोबर.
0: सो जशी सुरुवात झाली, आई वडिलांनी मला खूप छान सपोर्ट केला, इव्हन आताही ते करतायत. ह्यूज वे मध्ये जेव्हा आमच्याकडे ऑर्डर्स असतात तेव्हा माझी आई स्वतः आमच्या सोबत बसते. म्हणजे मी, आई आणि माझी बहीण, आम्ही तिघही ऑर्डर्स करतो आणि माझे वडील इतर गोष्टी हँडल करतात.
1: बरं.
0: सो सपोर्ट हा पॉझिटिव्ह वे मध्येच मिळाला मला सुरुवातीपासूनच, बिकॉज त्यांना एक खात्री होती की आम्ही जगा वेगळं काहीतरी करतो आहोत.
1: नाईस. नाईस. खरं असतं की आपले आई बाबा हे आपल्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह असतात. त्यांना माहित असतं की त्यांचं मूल कशात उत्तम आहे आणि जर ते खरंच करत असेल एखादी गोष्ट छानपणे तर आई बाबा कधीच आपल्याला कुठेच नाही म्हणत नाहीत किंवा आपल्याला अडवत नाहीत. फक्त त्यांची एक काळजी असते की कशा प्रकारे आपण जे काही घेतलंय हातात ते नीट निभावतोय की नाही, ती गोष्ट, ती जबाबदारी आपल्याला पेलवता येते की नाही. आता जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस सुरू करतो, आता स्पेसिफिकली जेव्हा तू हा जो अस्सल रुखवत हा बिझनेस सुरू केलाय, हा जो ब्रँड सुरू केलायस, ह्याच्यामध्ये आता रुखवतीचं सामान हे मेनली आपण लग्न सराईच्या वेळी वापरतो. लग्न सराईच्या वेळी ह्याच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या मॅक्झिमम लेवलवर आहेत. बरोबर. मग अशा वेळी जेव्हा ऑफ सीझन होतो किंवा ऑफ सीझन आपण जातो त्यावेळेला तुला काही रिस्क वाटतात का की त्यावेळी तू कशा प्रकारे तुझा हा जो बिझनेस आहे तो पुढे नेतोस?
0: जसं तू बोललीस की रिस्क फॅक्टर्स काय एक्सपिरियन्स केलायस का, तर रिक्स ॲज सच नसते, बिकॉज जेव्हा आपण ऑर्डर घेतोय तेव्हाच मी ॲडव्हान्स घेतोय, 50% ॲडव्हान्स हा येतो. सो रिक्स ॲज सच आतापर्यंत मी कधी एक्सपिरियन्स नाही घेतलाय रिक्सला घेऊन.
1: बरं.
0: आणि ऑफ सीझनलला मी भीती किंवा काय करायचं तसं मुद्दा नाहीये, कारण की ऑफ सीझनलला म्हणशील तर आता तुला माहिती असेल की गणपतीमध्ये आपल्याकडे एक ट्रेंड चालू आहे धोतर नेसवायचा, फेटा बांधायचा. सो मी त्या प्रकारे गणपतीच्या वेळेला मी ते काम करतो. दिवाळीच्या वेळेला मी कंदील बनवतो. सो माझं
1: सगळं हँडमेड.
0: येस, सगळं हँडमेड. म्हणजे कंदील मध्ये पण मी सांगू शकतो की साच्यापासून कंदिलाचा जो साचा
1: स्ट्रक्चर
0: तिथून ओव्हरऑल कंदील हे पूर्ण हँडमेड असतं.
1: अच्छा.
0: कापडाचं कटिंग सुद्धा ते काम ड्युरिंग दिवाळी हे माझं तेव्हा चाललेलं असतं. ओव्हरऑल माझं वर्षाला आमचं काही गोष्टी ठरलेल्या आहेत. ऑफ सीझनला पण आम्ही काही गोष्टी प्लॅन करत असतो की नेक्स्ट इयर किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांपर्यंत काय गोष्टी आपण नवीन वे मध्ये पोचवू शकतो.
1: सो बेसिकली काय की बिझनेस हा कधीच ऑफ सीझन जात नसतो. ऍज अ एंटरप्रेनर तुमच्याकडे ती एक काय म्हणतात क्रिएटिव्हिटी, तुमचं माइंड हे कायम वर्किंग हवं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या इन्कल्केट कशा करता येतील. बरोबर. आणि त्याच तू करतोयस आता ह्या सगळ्या गोष्टी तर तू करतोयस, पण मला आणखीन एक गोष्ट माहितीये, ते म्हणजे तुझं शिक्षण.
0: येस.
1: की तू सध्या BEDच्या दुसऱ्या वर्षाला आहेस आणि हे करताना सुद्धा तू स्वतःही ज्युनियर कॉलेजला शिकवतोस सुद्धा. तर मग आता तुझा अभ्यास, मुलांना शिकवणं आणि त्याच्या सोबत स्वतःचा बिझनेस, स्वतःचा

0: स्टार्टअप सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करतोयस? ह्या सगळ्यांना तुला वेळ कसा द्यायला मिळतोय?
1: खूप चांगला प्रश्न विचारलास. माझ्या मनातला प्रश्न की हे सगळं तू कसं हँडल करतोयस ह्या स्टेजला येऊन, तर खरंच ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे. जो अनुभव मी गेल्या 2 वर्षात घेतला आहे, बिकॉज बीएड हे माझं प्रोफेशन आहे, बिझनेस इज ऑल्सो माय प्रोफेशन. सुरुवातीलाच बोललो की बिझनेस मला खूप मोठ्या स्केलवरती करायचं आहे.
0: बरोबर.
1: मी जसं बोललो गणपती हे माझं श्रद्धास्थान आहे, सो एक बिलीव आहे की कुठली ऑर्डर घेतल्यानंतर एक मनात असा विश्वास असतो की ही ऑर्डर 15 दिवसात कम्प्लीट होणारच आहे, आणि मी त्या प्रकारे गोष्टी स्केड्यूल करतो. ह्या दिवसामध्ये ह्या गोष्टी मला बनवायच्याच आहेत. मी रात्रीचा पूर्ण वेळ जागतो आणि मी ती ऑर्डर ऑन टाइम डिलिव्हर करतोच. दिवसाचा जो माझा स्केड्यूल आहे, कॉलेजला जाणं, नंतर माझे लेक्चर्स घेणं, मग क्लास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मी नियमितपणे करतो. थोडस स्ट्रेसफुल होतं माझं वातावरण, पण त्या गोष्टी आपोआप मॅनेज होतात आणि जे सक्सेस हवं असतं ते एट दी एंड मला मिळतच.
0: म्हणजे इच्छा तिथे मार्ग.
1: येस येस.
0: त्यानुसार आहे की तू तितक्या कळकळीने, तितक्या आत्मीयतेने सगळं तुला मॅनेज करायचंय, तुला त्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्यात एकत्र, आणि त्यासाठी तू तितका मनापासून झटतोय
1: हो,
0: आणि त्याचं तुला फळ मिळतंय.
1: येस.
0: आता एवढ्या छान गप्पा तर आपण मारतोय. तू एकूणच तुझा हा जो काही प्रवास आहे तो सांगितलास, तेव्हा आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना जी तरुणाई आहे की ज्यांना स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे, स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर त्यांना तू काय सल्ला देशील किंवा त्यांना तू काय सांगशील की त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा बिझनेस सुरू करताना, स्वतःचा स्टार्टअप सुरू करताना एक विजन ठेवलं पाहिजे?
1: एज आय टोल्ड यू की माझी जी सुरुवात होती ती खूप अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की मी पुढे जाऊन असं माझा एक पेज तयार करेन आणि माझं रुकवत बनवेन. सो आताच्या युथला मी असंच सांगेन की जी स्वप्न तुम्ही पाहताय ती एक्झिक्यूट करायला तुम्ही सुरू करा. जे आपल्याला येत आहे किंवा ज्यामध्ये आपण खूप कॉन्फिडेंट आहोत की आपल्याला ही गोष्ट येते, सो तुम्ही नक्की त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्या. बिकॉज बिझनेस ही अशी एक गोष्ट आहे ना जिथे आपण स्वतः जोपर्यंत कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा अंदाज येणार नाही की नक्की कसं काय करायचंय. सो मी आता जे युथला हे सांगेन की एकदा फेल्युअर आपल्या आयुष्यात आला म्हणून कुठेच डिमोटिवेट न होता, पुढे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे, सो त्याला फेस करणं, पॉझिटिव्हली फेस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, बिझनेस किती मोठा करायचा हे टोटली आपल्यावरती डिपेंड असतं की आपण कसा गोष्टी इम्प्लिमेंट करतो.
0: बरोबर. नाही, खरं आहे की आपण आयुष्यात कितीही अडथळे आले तरी पण न डगमगतात, न घाबरता त्यांना तोंड द्यायचंय आणि पुन्हा ती जी नवी उमेद घेऊन पुन्हा त्या प्रवासाला आपण चालू राहायचंय, आणि हेच आपण सगळ्या तरुणाईनी करणं अपेक्षित आहे आणि आपली तरुणाई ते करतेही. आता अभिषेक, तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, तुझा एकूणच प्रवास आपल्या सगळ्या श्रोत्यांसोबत शेअर केलास, तुझी एकूणच जर्नी तू आम्हाला सांगितलीस, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार.
1: थँक्यू सो मच मैथिली की तू मला ही अपॉर्च्युनिटी दिली. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मला हेही नव्हतं माहिती की मी कधीतरी आकाशवाणीवरती माझ्या बिझनेसला घेऊन एक असा इंटरव्ह्यू लाईन अप होईल आणि मी स्वतः इथे कधीतरी येईन. सो हे एक स्वप्न माझं होतं जे पूर्ण झालंय, आणि थँक्यू सो मच की तू मला ही एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी दिलीस.
0: थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, आपल्या मित्राचा हा प्रवास आपण आत्ता अनुभवला. अशाच खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, आणि अशाच वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींच्या प्रवासात त्यांचा साथीदारही व्हायचा आहे. पण आता घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: अभिजीत आणि श्रेया घोषाल यांना आपण ऐकलं मैं हू ना या चित्रपटासाठी. ही रचना होती जावेद अख्तर यांची, संगीतबद्ध केली होती अन्नू मलिक यांनी.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: गीतबहार कार्यक्रमात यानंतर विवाह या चित्रपटातलं गीत उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

हे होतं विवाह या चित्रपटातलं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत. या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आयोज्यमानायाः विश्वदिव्याङ्गधनुर्विद्याशृङ्खलायाः तृतीयचरणस्य तृतीये दिवसे वर्तमानविश्वविजेत्री शीतलदेवी अन्तिमचक्रे प्रवेशं लब्ध्वा भारतस्य कृते पदकं सुनिश्चितवती। उभयोः भारतीययोः मध्ये सञ्जाते उपान्त्यद्वन्द्वे जम्मूप्रदेशस्य शीतलदेव्या स्वदेशीया सरिता पञ्चचत्वारिंशदुत्तरशततः त्रिचत्वारिंशदुत्तरशताङ्कैः पराजित्य सुवर्णपदकस्य निर्णायकस्पर्धायां स्वस्थानं सुनिश्चितम्। टेनिस्स्पर्धायां पूर्वतनविजेतारौ अरीना सबालेंका अथ कार्लोस अल्कराज़ः यूएस ओपन प्रतियोगितायाः प्रागुपान्त्यचक्रे स्वस्थानं रक्षितवन्तौ। एकवारं पुनः मुख्याः वार्ताः। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य गोवायाः पणजीनगरे पश्चिमक्षेत्रीय परिषदः 28तमस्य उपवेशनस्य अध्यक्षतां कृतवान्। तत्र गोवारक्षिबलाय प्रतिष्ठितं प्रेसिडेंट्स पुलिस कलर इति विशिष्टध्वजसम्माननं प्रदत्तवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः लक्जमबर्ग देशस्य उपप्रधानमन्त्रिणा जेवियर बेटल इत्यनेन सह उपवेशनं कृतवान्। उक्तवान् च यत् यदा सम्पूर्णं विश्वम् अनिश्चिततां प्रति चिन्तितमस्ति तादृशे काले भारत लक्जमबर्ग देशयोः मध्ये विश्वसनीयाः सम्बन्धाः। राष्ट्रिय राजधान्याः सत्यनिकेतन क्षेत्रे भवनपतनेन मृतानां संख्या संवर्ध्य 7 यावत् उपगता वर्तते। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। श्रोतेहो, आता एका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम या रूपरेषेनंतर 6:35 आपण ऐकाल लोकसंगीत। 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील अननस शेती आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल डडेमल यांची मुलाखत आपण ऐकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 8:15 हिंदी सुगम संगीत। 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक। हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 10:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा आमच्या रजनीगंधा या कार्यक्रमात। 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आज आपण ऐकाल उस्ताद अली अकबर खान यांचं सरोदवादन, त्यांनी सरोदवर सादर केलेला राग रामदासी मल्हार। रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आता जाणून घेऊया आमचे उद्याचे कार्यक्रम। उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात EM दुय्यम द्रावण या विषयीची माहिती आपण ऐकाल। 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 6:55 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील तर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम तर 7:45 आपण ऐकाल भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास। लेखन संजना संतोष तारी, निर्मिती सहाय्य अनघा मगदूम यांचं, सादर करते विवेक वानखडे। उद्या सकाळी 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत। श्रोतेहो, उद्या गायिका आशा भोसले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकाल। सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेशराव करारा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत। विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025। या कार्यक्रमाचे सादरकर्ते

विवेक वानखडे. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, उद्या 11:40 संतवाणी या कार्यक्रमाचा 16वा भाग प्रसारित होईल. यामध्ये उद्या संत कबीर यांच्या चरित्राचा 2रा भाग आपण ऐकू शकाल. लेखिका कुंदा बापट, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर, सादर करते विवेक वानखडे. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आपण ऐकाल आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर अनघा मुळे यांची मुलाखत. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 कार्यक्रम भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्वेता चक्रवर्ती यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता जाणून घेऊया उद्याच्या आमच्या 2ऱ्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:02. यावेळेला आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. 5:30 युववाणी या कार्यक्रमात हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत. उद्या 7:15 वृत्तविशेष, तर 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 आनंद घ्याल गझलचा, 9:30 मनी टॉक, तर 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत, तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग यमन आम्ही प्रसारित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 6:36 झालेत. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत. सुरुवात करतोय अनंत फंदी यांच्या या लोकगीताने. संगीतकार आहेत शाहीर साबळे.

ठेवा करुणी घेवा झटू नको मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व बारहा वाहू नको अरे एकाहून एक तरी

माने सुख कधी विटू नको आल्या अतिथा मुठभर द्याया माग पुढती पाहू नको उगीत निंदा स्तुती कुणाची सैतासाठी करू नको अरे बरी खुशामत।

0: शाहीर साबळे यांच्या मुख्य स्वरातलं लोकगीत आपण ऐकलं. रचना होती अनंत फंदी यांची.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: रोशन सातारकर यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर डॉक्टर अपर्णा मयेकर यांच्या स्वरातली कुमार घनवडे यांची गीतरचना ऐकवतोय. संगीत आहे अभिजित राणे यांचं.

डॉक्टर अपर्णा मयेकर यांना आपण ऐकलत. श्रोते हो, आता ऐकूया वेसावकर आणि मंडळी यांची ही गीतरचना. याला संगीत आहे विजय कठीण यांचं.

संतोष नायक, शैला चिखले आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्त्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. केंद्राने राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीचं पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून न राहता केंद्र आणि राज्य सरकारनं आवश्यक कायदेशीर प्रशासकीय आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या चार ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारे तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाने, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. यामुळं त्यांची तब्येत बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळं लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैव रासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचं वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये क्षयरोग तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची क्षयरोग तपासणी, निदान आणि उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. तपासणी आणि निदानाची माहिती निक्षय पोर्टलशी जोडण्याचं काम सुरू असून रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि परिणामांचे परीक्षण करण्यात येत आहे. क्षयरोगाचं निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना आणि निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशी जोडण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणांनुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योगांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असंही ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केलेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्याय दंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडे तत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींना

0: सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
5: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
6: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
7: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
8: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.
9: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
10: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
9: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
11: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
12: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही, म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगला आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन, अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भाकरी चटणी हा जो आहार आहे त्या आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतो. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतंय आपला शारीरिक दृष्टीने, आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारच्या खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
11: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 10 वर्षांपूर्वी मोबाईलवरून पैसे पाठवणं ही संकल्पनाच अनेकांसाठी नवी होती. पण आज चहाची टपरी असो, भाजीवाला असो, रिक्षा चालक असो किंवा मोठं शॉपिंग मॉल, पैसे देण्यासाठी पाकिट उघडण्यापेक्षा मोबाईल काढणं अधिक सहज झालंय. क्यू आर कोड स्कॅन केला, UPI पिन नमूद केला आणि काही सेकंदात व्यवहार पूर्ण. एका दशकात भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांची सवय इतकी रुजली की UPI हा भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहरा बनला. याच UPIच्या दशकपूर्तीच्या प्रवासाचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, 11 एप्रिल 2016 हा भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या इतिहासातला महत्वाचा दिवस. याच दिवशी UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेसची सुरुवात झाली. वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सोपी करणं, ग्राहकाला बँक खाते क्रमांक IFSC यांसारख्या तपशिलांच्या गुंतागुंतीपासून शक्य तितकं दूर ठेवणं आणि मोबाईलच्या माध्यमातून जलद, सुरक्षित आणि सोपा डिजिटल व्यवहार उपलब्ध करून देणं हा UPIचा प्राथमिक उद्देश होता. सुरुवातीला UPIचा वापर तुलनेनं कमी होता, पण नंतर हळूहळू UPIनं ग्राहक, व्यापारी आणि बँकिंग व्यवस्थांना एका डिजिटल व्यासपीठावर जोडायला सुरुवात केली आणि त्यानंतर डिजिटल आर्थिक व्यवहारांमधल्या क्रांतीचा वेगवान प्रवास सुरू झाला. 10 वर्षांपूर्वी UPI सुरू झाले. भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या प्रवासातला हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला आहे. UPIची व्याप्ती आणि पोहोच पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी UPIच्या दशकपूर्तीनिमित्त समाज माध्यमावर म्हटलं होतं.
1: साथियों, बीते दशक में भारत के जिस रिफॉर्म ने दुनिया में हलचल मचा दी है वो है UPI, भारत का डिजिटल पेमेंट सिस्टम. ये सिर्फ एक ऐप नहीं है, ये पॉलिसी, प्रोसेस और डिलीवरी के एक शानदार कन्वर्जेंस का प्रमाण है. जो लोग कभी बैंकिंग और फाइनेंस से जुड़े बेनिफिट्स के बारे में सोच भी नहीं सकते थे, UPI देश के ऐसे नागरिकों को सर्व कर रहा है. ये जो डिजिटल इंडिया है, डिजिटल पेमेंट सिस्टम है, जनधन, आधार, मोबाइल की ट्रिनिटी है, ये रिफॉर्म किसी कंपल्शन से नहीं हुआ है. ये हमारा कन्विक्शन था और कन्विक्शन ये था कि जिन लोगों तक पहले की सरकारें कभी नहीं पहुंची, हमें ऐसे नागरिकों का इंक्लूजन करना है जिसे कोई नहीं पूछता उसे मोदी पूछता है. और इसलिए रिफॉर्म किए गए हैं और आज भी हमारी सरकार इसी सोच के साथ चल रही है.
0: श्रोते हो, 2025-26 या आर्थिक वर्षात UPI व्यवहारांची संख्या तब्बल 24,000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यावरून एका दशकात UPIचा विस्तार किती प्रचंड झालाय याची कल्पना येते. आज छोट्या रकमेपासून मोठ्या व्यवहारांपर्यंत UPIचा वापर होतोय. मोबाईल क्रमांक,

0: यूपीआय आयडी किंवा QR कोड इतकीच माहिती अनेकदा व्यवहारासाठी पुरेशी ठरते. यूपीआयची क्रांती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ग्रामीण भागही या डिजिटल क्रांतीत सहभागी झालाय. मित्राला पैसे पाठवायचे असोत, बिल भरायचं असो किंवा ऑनलाईन खरेदी करायची असो, यूपीआय हा अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालाय. यामुळे डिजिटल व्यवहार केवळ बँकिंग किंवा मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर तो समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलाय. यूपीआयमुळे नागरिकांच्या जीवनात काय बदल झालाय याविषयी माहिती देत आहेत बँकिंग सेवा क्षेत्रातल्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस.
1: यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, म्हणजे काय, अशी एक यंत्रणा ज्याच्यामध्ये रिअल टाईम व्यवहार होतात. आता रिअल टाईम म्हणजे आज आत्ता ताबडतोब, म्हणजे लगेच बटन दाबलं की पैसे इकडनं तिकडे गेले, व्यवहार झाला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे की यूपीआयचं, की रिअल टाईम होतं, लगेच जातं. दुसरं ह्याचं ना फायदा असा झाला की लोकांकडे फोन आहेत सगळ्यांकडे, पण फोनमार्फत आर्थिक व्यवहार करणं आणि तेही सहज, सोपं आणि सुरक्षित असं जे आहे ते या युनिफाईड पेमेंट इंटरफेसने, यूपीआयमुळे झालं. बरं, ह्याच्यात आहे काय की माझं एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खातं असेल, म्हणजे बाबा ह्या खात्यामध्ये थोडे कमी पैसे आहेत पण त्या खात्यामध्ये जास्त पैसे आहेत आणि एकापेक्षा अधिक खाती आहेत, तर ह्याच्या आधी काय होतं की त्या त्या बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्या त्या बँकेच्या ऑनलाईन व्यवहारांची जी काही पद्धत असेल तिकडे जाऊन हे करायला लागायचं. पण यूपीआयमुळे झालं काय की माझी कुठल्याही बँकेतलं खातं मी वापरून ते व्यवहार, ते ट्रान्झॅक्शन करू शकते. हा एक फायदा झाला, त्याच्यामुळे मला कटकट कमी झाली. मी खूप सारी बँक अकाउंट माझ्या यूपीआयशी जोडून ठेवायची एकदाच, आणि मग ही नाही तर ती, ती नाही तर ती, कुठल्याही बँक अकाउंटमधनं व्यवहार करायचा. बरं, हे करताना VPI म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस किंवा UPI ID किंवा IFSC ह्या ज्या सगळ्या टेक्निकल गोष्टी, नंबर असतात ना, ते द्यावेच लागत नाहीत. त्याच्यामुळे कुठलीही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जातच नाही, त्याच्यामुळे एकदम सुरक्षित, सेफ. करायचं काय तर स्कॅनिंग नुसार तो QR कोड स्कॅन करायचा आणि पैसे पाठवायचे. त्या QR कोडमध्ये आपल्याला कोणालाच काहीच कळत नाही, एक नक्षी असते त्याच्यासमोर, आपला मोबाईल धरला की काय व्हायचं ते होतं. त्याच्यामुळे रिस्क पण कमी आहे. हे सहज, सोपं, सुरक्षित असे तिन्ही क्रायटेरिया पूर्ण करणारं ॲप किंवा सुविधा असल्यामुळे हे एकदम गेम चेंजर ठरलं. खूपच व्यवहार वाढले, कारण इतके सोपे व्यवहार करणं यापूर्वी शक्यच होत नव्हतं, TDS होतं. किंवा इव्हन पूर्वी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे आत्ताही आहेत, तर ते ह्यांनी रिप्लेस केलं. कारण ते कार्ड घाला, मग ते व्हॅलिड इनव्हॅलिड बघा, पिन घाला, हे काहीच करायला लागत नाही. आणि फोन आणि कार्ड या दोन वेगळ्या गोष्टी वापरायला लागायच्या, त्या पण वापरायला लागत नाही. याच्या सगळ्याचा परिणाम म्हणून 56 कोटी युजर्स आहेत आत्ता, 25 बिलियन ऑगस्ट एंड अखेर ट्रान्झॅक्शन झाली आहेत, साधारण 314 लाख कोटी रुपयांची. शिवाय ह्याच्यामध्ये 11 देश पण आपण कव्हर केलेले आहेत, म्हणजे फ्रान्स, लंका, सिंगापूर, मालदीव्ज, अशा 11 देशांमध्ये सुद्धा यांनी पैसे पाठवता येतात रिअल टाईम. आता एवढं सगळं सुंदर गोष्टी ह्याच्यामध्ये असल्यामुळे सहज आहे, सोपं आहे, सुरक्षित आहे, एका फटक्यात आहे, सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे हे एकदम गेम चेंजर ठरलं. ट्रान्झॅक्शन खूप वाढली, अमाऊंट खूप वाढल्या, आणि तरी प्रॉब्लेम काही आलेले नाहीत, त्यामुळे हे एकदम जादुई आहे, सेफ आहे.
0: श्रोतो, यूपीआयमुळे ग्राहकाला सुविधा मिळालीच, पण त्याचबरोबर फिनटेक अर्थात आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांसाठीही एक मोठं डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झालंय. यावर आधारित विविध ॲप्स, डिजिटल बँकिंग सेवा, क्रेडिट सेवा, ऑनलाईन आर्थिक सेवा आणि अनेक नव्या डिजिटल उत्पादनांचा विस्तार झालाय. याचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा. ग्राहकाला डिजिटल व्यवहारासाठी अनेक पर्याय मिळाले, सेवा अधिक सोप्या करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली, आणि शेवटी या सगळ्याचा ग्राहकाला फायदा झाला. फिनटेक आणि UPI याविषयी माहिती देत आहेत बँकिंग सेवा क्षेत्रातले अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस.
1: फिनटेक आणि UPI यांचं काय बरं नातं आहे? तर फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी, म्हणजे कुठलंही असं तंत्रज्ञान की ज्याच्यामधून आर्थिक व्यवहार आणखी सोपे, आणखी सहज आणि आणखी सुरक्षित होतील. असं कुठलंही सॉफ्टवेअर असेल, मग ते कुठलीही टेक्नॉलॉजी असेल, ॲप्लिकेशन असेल, जे ह्याच्यात मदत करेल, म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीम असेल, ऑनलाईन असेल, लेंडिंग म्हणजे कर्ज देता पण येतं, घेता पण येतं, अशी पण काही सॉफ्टवेअर आहे. आपल्याला अचानक मेसेज येतो एखादा की अमुक ढमुक बँकेने तुम्हाला कर्ज मंजूर केलेलं आहे, तर तुम्ही या आणि घेऊन

0: जा किंवा ऑनलाईन जा, असट माहिती भरा आणि पैसे तुमच्या खात्यात क्रेडिट होतील. म्हणजे जिथे आपल्याला कागद लागत नाही, सही करावी लागत नाही, चालत जाऊन एकमेकांची तोंड बघायला लागत नाही, असं सगळं आपोआप सुशेगात होतं. काय होतं हे तर आर्थिक व्यवहार होतात. असं जे काही असेल, जी काही टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान असेल, त्याला सगळ्याला म्हणायचं फिनटेक. आता हे फिनटेक जे प्रकरण आहे ते आणि UPI यांचं काय बरं नातं आहे? तर फिनटेक आणि UPI यांचं नातं असं आहे की पूर्वी काय होतं, एक माणूस दुसऱ्या माणसाला पैसे द्यायचा आणि दुसरा माणूस पहिल्या माणसाला वस्तू द्यायचा किंवा सेवा द्यायचा. तर हे माणूस टू माणूस, एक माणूस टू दुसरं माणूस, एक व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीकडे, असे हे व्यवहार व्हायचे. आता काय व्हायला लागलं, बिझनेसमन म्हणजे किराणेमालापासून ते जमीन विकत घेईपर्यंतचे सगळे व्यवहार मध्ये एक व्यक्ती जी असते ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती असते, एकटी व्यक्ती असते, एक माणूस असतो. आणि दुसऱ्या बाजूला जे असतो तो बिझनेसमन असतो, ज्याच्याकडे खूप लोकांकडनं पैसे येणार असतात आणि तो खूप लोकांना सर्व्हिस देणार असतो, किराणे मालपासून बिल्डरपर्यंत. हे कसं काय शक्य होतं UPI मार्फत? कारण UPI मध्ये अनेक बँकांच्या अकाउंटचा एकाच ठिकाणी कनेक्ट असतो, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी बँकांची अकाउंट जोडली गेलेली असतात, त्यामुळे कुठल्याही बँकेच्या कुठल्याही अकाउंटमधनं पैसे जाऊ शकतात. घेणाऱ्याकडे काय असतं, QR कोड असतो. तो QR कोड एकदा घेतला बिझनेसमनने, कुठलाही धंदा असू दे, त्याचा किराणे माल असो नाहीतर मोठा बिझनेसमन असो, QR कोड एकदा घेतला की त्या QR कोडच्या माध्यमातून पैसे इकडे तिकडे जातात आणि व्यवहार होतात. आता हा जो QR कोड आहे तो एकदाच घ्यावा लागतो, ते घेताना त्याला अगदी मिनिमम पैसे लागतात, 100-500 इतकेच. त्याच्यानंतर त्याचं महिन्याचं भाडं द्यावं लागतं किंवा वर्षाचं भाडं द्यावं लागतं, ते त्या त्या बँकांवर डिपेंड असतं. आता एकदा QR कोड छोट्याशा किमतीत घेऊन झाला, चिमुकल्या पैशांमध्ये आपण त्याचं मासिक भाडं किंवा वार्षिक भाडं दिलं, त्या फक्त एका गोष्टीमुळे आपल्याला घर बसल्या किंवा दुकानात बसल्या बसल्या पैसे येतात आणि ते आलेले लगेच कळतात. आपण कधी कधी ऐकतो बघा साऊंड बॉक्स मधून की 228 रुपये प्राप्त हुए, हे जे आहे हे त्याला ऐकू पण येतं, त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा पण होतं आणि SMS ने तर त्याला कळतं पण. आणि हे सगळं होतं एका मिनिटात, रिअल टाईम, आज आत्ता ताबडतोब बटन दाबल्यावर लगेच. तर हे एवढं झाल्यामुळे कोट्यावधी छोटे छोटे मर्चंट, किराणे माल, दूधवाला, फुलवाला, हॉटेलवाले, असे सगळेजण पटापट या आर्थिक व्यवहारांच्या मोठ्या सर्कलमध्ये आले. त्यांनी QR कोड घेऊन टाकले आणि हे जी सगळी अर्थव्यवस्था आहे ह्याच्यामध्ये ते डिजिटलच्या माध्यमातून आले आणि फिनटेक खूप वाढलं, त्याच्यामुळे व्यवहार वाढले. कारण ते सेफही आहे, सोपंही आहे आणि सुरक्षित पण आहे, सहज आहे, काहीच आपल्या त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे, जोखीम फारशी नाही आहे. हे सगळं असल्यामुळे परवा मी प्रॅक्टिकली सांगते, भिकारी गळ्यामध्ये QR कोड घेऊन बसलेला, म्हणजे तिथपर्यंत आता हे गेले, त्याच्यामुळे हे खरंच आश्चर्यकारक आणि टेक्नॉलॉजी की कमाल आहे.
1: श्रोते हो, UPI आज डिजिटल व्यवहारांची सवयच बदलून टाकली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेनं अनेक क्षेत्रांचा चेहरा मोहरा बदललाय. आता AIचा प्रभाव फिनटेक क्षेत्रावरही वाढतोय. AI व्यवहारांचा डेटा तपासू शकतं, संशयास्पद व्यवहारांच्या पद्धती ओळखायला मदत करू शकतं, फसवणूक रोखण्यासाठी संकेत शोधू शकतं, ग्राहकाच्या आर्थिक गरजा समजून घेऊन अधिक वैयक्तिक सेवा द्यायला मदत करू शकतं. फिनटेक समोर केवळ तंत्रज्ञान महत्वाचं नसेल, डेटा सुरक्षा, गोपनीयता, पारदर्शकता आणि मानवी देखरेख यांनाही तितकंच महत्व असेल. AIच्या मदतीनं पैशांशी संबंधित सेवा आणखी स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी शेवटी ग्राहकांचा विश्वास हाच केंद्रस्थानी राहणार आहे. UPI ची सुरुवात भारताच्या गरजेतून झाली, पण आज त्याचा प्रवास भारताच्या सीमांपलीकडे पोहोचलाय. जगातले अनेक देश भारताच्या UPI मॉडेलकडे पाहतायत. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांसोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारत सहकार्य करतोय. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी शिकलेली डिजिटल आर्थिक व्यवहारांची नवी भाषा भारत आता जगाला शिकवतोय. भारत आता केवळ सहभागी नाही तर मापदंड निर्माण करणारा देश ठरतोय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा

कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सदरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन ऋचा गद्रे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौरदिनांक 16 भाद्रपद, शके 1948, अर्थात 7 सप्टेंबर 2026. मंडळी, आंबा, काजू, नारळ या फळपिकांच्या बरोबरीनं कोकणात आता अननस लागवडही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. बदलत्या हवामानामध्ये हे पीक चांगलं तग धरतं. जंगली प्राण्यांचा या पिकाला त्रास नाही. उन्हाळ्याच्या किंवा अतिपावसाचा या पिकावर परिणाम होत नाही. त्यामुळे अननस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. आज आपल्याला कोकणातील अननस शेती आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती करून देणार आहेत आपल्या इथे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठातील कनिष्ठ मृदशास्त्रज्ञ डॉक्टर अमोल डडेमल सर. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. अननस शेतीची प्रमुख वैशिष्ट्य कोणती सांगता येते?
1: अननस हे उष्णकटिबंधीय फळ आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे कमी जोखमेचं पीक आहे. म्हणजे हे पीक काटक आहे, यावर कुठल्याही किडी आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो. दुसरं वैशिष्ट्य बघाल तर हे आंतरपीक म्हणून सोयीचं फळ पीक. नारळ, सुपारीच्या बागा यामध्ये आपण याचं आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. दुसरी गोष्ट, याला एक शाश्वत बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहेत. शहरांमध्ये किंवा कॅनिंग उद्योग असतील यामध्ये अननसाला वर्षभर मागणी असते.
0: बरोबर.
1: नंतरचं वैशिष्ट्य बघितलं तर अननसाची एकदा लागवड केल्यावर तुम्ही 2-3 सलग अशी पिकं त्यापासून घेऊ शकता. म्हणजे उत्पादना लागवडीचा खर्च हा फक्त आपल्याला सुरुवातीलाच असतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, एकदा आपण रोपं घेतली की त्याच्यासाठी वारंवार त्याची जमीन तयार करणे किंवा वारंवार रोपं खरेदी करणे याची आवश्यकता नसते. आणि खोडवा पीक जे घेतो आपण, याच्यापासून आपण 50% खर्च कमी करून 70%पेक्षा जास्त नफा आपण यातनं मिळवू शकतो. म्हणून ही अननसाची शेती आपण फायदेशीर ठरवू शकतो.
0: हां, म्हणजे एकूणच हे पीक घेणं हे फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी. साधारण या अननस पिकापासून किती उत्पन्न मिळू शकतं?
1: अननस पिकापासून आपण कोरडवाहू खुल्या शेतीत जर आपण याचं व्यावसायिक उत्पादन घेतलं तर साधारण 40-70 टनापर्यंत प्रति हेक्टरी आपण याच्यापासून उत्पन्न मिळवू शकतो. पण जर तुमच्याकडे सिंचन आणि खत व्यवस्थापन याद्वारे जर तुम्ही व्यवस्थित अननसाची लागवड केली तर हेच उत्पन्न आपण 80-100 टन प्रति हेक्टरी एवढं आपण मिळवू शकतो.
0: बरं, म्हणजे उत्पन्न खूप चांगलं याच्यापासून आपल्याला मिळतं. सर, उत्पन्न वाढीसाठी वनस्पती वाढीचं जे वातावरण आहे ते कसं असणं अपेक्षित आहे?
1: ज्याप्रमाणे आपण लागवडीचा विचार करू की आपल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त अननसाची लागवड झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे विशेषतः ज्या नारळाच्या बागा आहेत, सुपारीच्या बागा आहेत, कारण की आपण कोकणाचा जो समुद्र किनारपट्टीचा भाग आहे हा 720 किलोमीटरचा आहे आणि इथं चांगल्या नारळ सुपारीच्या बागा आणि त्यामध्ये आपण याचा आंतरपीक म्हणून सुद्धा लागवड करू शकतो. मग आंतरपिकासाठी किंवा या लागवडीसाठी एक चांगलं वातावरण असणं आवश्यक आहे. त्याकरिता म्हणजे आपली ती जमीन कशी असावी, त्याचबरोबर हवामान कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर याच्यासाठी लागवडीसाठी कुठल्या जाती वापरल्या पाहिजे, या सगळ्यांचा विचार केला की मग वनस्पतीच्या वाढीचं वातावरण तयार होते. जसं की हवामान, अननसाला उष्ण कटिबंधीय

0: पीक असल्यामुळे याला उष्ण व दमट हवामान चांगलं मानवते, जे की आपल्या कोकणामध्ये आहे. दुसरी गोष्ट, जिथे भरपूर पाऊस पडतो आपल्याकडे 4 ते 4500 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो, त्यामुळं ते पण आहे. आणि जिथं 15 ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान या पिकासाठी एक आदर्श मानलं जाते, ते तापमान सुद्धा आपल्या कोकणामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याकडे ह्या हवामानाच्या दृष्टिकोनातनं आपलं कोकण विभाग ह्या अननस पिकासाठी चांगला आहे. दुसरी गोष्ट, जमिनीचा विचार केला तर मध्यम ते हलकी जमीन याच्यासाठी पाहिजे. भारी जमिनीमध्ये ज्याच्यामध्ये चिकणमातीचं प्रमाण जास्त असते अशा जमिनी या पिकाला चालत नाही. मग आपल्या ज्या मध्यम ते हलक्या जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ आहेत आणि ज्या जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा होतो, अशा जमिनी आपण या पिकासाठी निवडाव्या. आणि आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यापासून तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सगळ्या आपल्या या जांभाजक खडकापासून तयार झालेल्या जमिनी असल्यामुळं त्या सगळ्या मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये येतात आणि उत्तम पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनी आहेत. आणि ज्या जमिनीचा सामू हा 5 ते 6 दरम्यान असतो त्या आम्लयुक्त जमिनी असतात आणि त्यामुळे तशा जमिनी या पिकासाठी चांगल्या असतात. म्हणून आपल्याकडे ह्या ज्या उत्पन्न वाढीसाठी आहेत, आपण या हवामान आणि जमिनीच्या निवडीचा आपण विशेषतः लक्ष दिलं गेलं पाहिजे.
1: एकूणच आपल्याकडचं हवामान आणि जमीन ही अननस लागवडीला पोषक अशीच आहे.
0: हो, त्यामुळेच आपण या पिकाकडे आता जास्तीत जास्त लागवडीचा वाव देऊ शकतो.
1: बरोबर. सर, अननसाच्या सुधारित जाती कोणत्या आहेत?
0: आता अननसाच्या अशा बऱ्याच जाती आहेत, परंतु आपल्या भागाला येणाऱ्या किंवा चांगल्या अशा जाती काही आहेत. त्यामध्ये क्यू, क्वीन, मॉरिशियस, जॉईंट क्यू यासारख्या ज्या जाती आहेत. फक्त आपण आपल्या स्थानिक बाजारपेठेचा विचार न करता आणि आपल्या कोकणामध्ये फार प्रक्रिया उद्योग आता वाढत चाललेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण आता नवीन जातींचा, ज्या सुधारित जाती आहेत, त्याच आपण लागवड केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये विशेषतः क्यू ही कॅनिंगसाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेली अशी जात आहे की ज्या एका फळाचं तुम्हाला 1.5 ते 2.5 किलोपर्यंत त्याचं फळ मिळते. आणि या जातीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या अननसाच्या पानांना दातं आणि कमी असतात आणि जे काटे असतात ते फक्त पानांच्या टोकाकडेच असतात, त्यामुळे कमी काटेरी असलेली ही जात. दुसरी, याचे डोळे खोलवर गेलेले नसतात. अननसामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खाताना जो त्रास होतो ते अननसांच्या डोळ्यांचा. तर या ज्या क्यू जातीमध्ये जे डोळे असतात ते डोळे खोलवर गेलेले नसतात आणि त्यामुळे या फळांचा उपयोग विशेष करून ज्या चकत्या आपण हवाबंद डब्यामध्ये पॅक करतो त्याकरता या क्यू जातीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दुसरी जात आहे ती क्वीन म्हणून आहे. या जातींच्या पानांना अणकुचीदार दातं असतात आणि या फळांमध्ये चं वजन जर बघितलं तर 1 ते 1.5 किलोपर्यंत एका फळाचा वजन आपल्याला मिळू शकतो. तसंच या जातीची फळे चांगली दर्जेदार असतात. विशेष म्हणजे याच्या ज्या आपण चकत्या काढतो त्या खुसखुशीत असतात, गोडीला जास्त गोड असलेली ही जात आहे आणि कापून खाण्यासाठी सर्वोत्तम अशी ही क्यून जात आहे. तिसरी मॉरिशियस म्हणून जात आहे. ही जात क्वीन जातीप्रमाणेच काटेरी असलेली, फळांवरील डोळे खोलगट असलेली, याला पण आपल्याला 1.5 किलोपर्यंत एका फळाचं वजन आपल्याला याच्यापासून मिळू शकतो. कापून खाण्यासाठी उत्तम असलेली ही जात ही अशी मॉरिशियस जात आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला मॉरिशियस रेड, मॉरिशियस येलो असे 2 प्रकार सुद्धा तुम्हाला या मॉरिशियस जातीमध्ये दिसतील. आता चौथी आपल्याकडे चालणारी जात आहे ती जॉईंट क्यू म्हणून आहे. या जातीची फळं मोठी असतात, 2.5 ते 3.5 किलोपर्यंत अशी मोठ्या आकाराची असलेली ही जात आहे आणि ही जात विशेषतः कॅनिंगसाठी फार उत्तम अशी जात आहे. म्हणून सुधारित आपण याच जातीची आपण विशेषतः लागवड केली पाहिजे.
1: बरोबर. आता ही लागवड कशा पद्धतीने करायची?
0: आता लागवड करायची म्हटलं तर आता ह्या पिकासाठी आपण 2 ते 3 दा आपण हे पीक आपण घेणार असतो. त्यामुळं विशेषतः शेतकरी बंधूंनी किंवा नारळबागेमध्ये आंतरपीक घेणाऱ्या बागायतदारांनी सुद्धा याच्या लागवडीकडे विशेषतः लक्ष दिलं गेलं पाहिजे. जे अननस आपण बाजारपेठेत विकणार आहोत किंवा कॅनिंगला देणार आहोत ते तुमच्या या लागवड पद्धतीवरनं आणि सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या सेंद्रिय खतांवरच फळांची प्रत ही अवलंबून असते. म्हणून लागवड पद्धतीकडे विशेषतः आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. अननस लागवडीसाठी जमीन चांगली नांगरून कुळवून 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत खोल भुसभुशीत करून घ्यायची. हेक्टरी 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं गेलं पाहिजे. जेवढं चांगलं शेणखत किंवा सेंद्रिय खतं तुम्ही वापर करणार तेवढ्या तुमच्या फळाच्या प्रतीवर त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. या पिकाची लागवड आपण आपल्या कोकणामध्ये ऑगस्ट

0: सप्टेंबरमध्ये चरामध्ये करून करू शकतो. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे आपण थर करून त्याच्यात लागवड करू शकतो. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे की आपण जर चरातच लागवड करतो किंवा वाफे पद्धत. आता जर वाफे पद्धत करायची असेल तर 2 चरांमध्ये आपल्याला 90 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आहे. कारण की आता हे 90 सेंटीमीटर हे अंतर यासाठी ठेवायचं आहे की या अननसाचं पान हे जवळपास 1 ते 1.5 फूट लांबीचं होते. दोन्हीकडनं आपण जर विचार केला, इकडून 60 सेंटीमीटर इकडून 60 सेंटीमीटर म्हणजे 120 सेंटीमीटर आणि मधला भाग जो आहे त्याच्यातनं आपल्याला तण व्यवस्थापन आहे, खत देणं आहे, ही सारखी कामं करावी लागतात. आणि अणकुचीदार काटे असल्यामुळं जर
1: ते
0: अडचणीचं होतं मग मजूर वर्ग मिळत नाही. आणि त्यामुळं 2 चरामधील अंतर आपण 90 सेंटीमीटर
1: व्यवस्थितरित्या
0: करता येतात. दुसरी गोष्ट, 2 रांगेमधील जो अंतर ठेवायचं आहे ते 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे 2 रांगेमध्ये. आणि प्रत्येक रोपामध्ये तुम्हाला 30 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही अंतर ठेवून आपण याची लागवड करू शकतो.
1: मी लागवड करताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
0: अननसाची लागवड अशा पद्धतीनं केल्यास आपण प्रति हेक्टरी 76,190 म्हणजे जवळपास 76,200 एवढी रोपं आपण एका हेक्टरमध्ये बसवू शकतो. आणि त्यापासून सर्वसाधारणपणे 80 ते 100 टनापर्यंत क्यू जातीपासून आपल्याला उत्पन्न मिळू शकते. आणि जर आपल्याला वाटलं की 30 सेंटीमीटर अंतर जास्त आहे, तुम्ही जवळजवळ 15 सेंटीमीटरवर जरी लावले तरीसुद्धा तुम्ही त्यापासून फळाचं वजन कमी होईल पण एकूण उत्पन्न मात्र जास्त मिळेल. तसेच झाडांना एकमेकाचा आधार मिळेल, ती उन्मळून पडण्याचं जे प्रमाण असते ते सुद्धा कमी होईल आणि फळांना प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यामध्ये माती जाणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. हे बागायती पीक असल्यामुळं आपण याची लागवड आपल्या नारळाच्या पोफळीच्या म्हणजे सुपारीच्या बागेमध्ये आपण करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने याची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. लागवडीविषयी आपण बोललो, पण खतं आणि पाणी व्यवस्थापन जे आहे ते या पिकाला कशा पद्धतीने दिलं पाहिजे?
0: अननसाच्या बाबतीत आपण विचार केला तर हे पीक जवळपास 18 ते 24 महिन्याचं आहे. आणि पहिलं पीक मिळायला आपल्याला 18 महिने ते 24 महिन्याचा पण कालावधी लागू शकतो. आणि या 24 महिन्याच्या कालावधीतनं आपल्याला जे उत्पन्न 80 टनापर्यंत घ्यायचं असेल तर अननसाच्या बाबतीत आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागते. म्हणजे काय तर हे एकतर जगातील सर्वात व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि उष्णकटिबंधीय फळपिकांपैकी एक पीक आहे. अननसाचा लागवडीचा कालावधी आणि काढणीपर्यंतचा परिपक्वतेचा कालावधी हा 18 ते 24 महिन्याचा असतो. आणि या दीर्घवाढीच्या काळात वनस्पती सतत नवीन पानं तयार करत राहते, पानांचा विस्तार करत राहते, फुलधारणा होत राहते आणि नंतर फळं विकसित करतात. जास्त उत्पन्न आणि फळांचा आकार हे पानांमधील नत्र व पालाशच्या प्रमाणाशी फार संबंधित आहे. त्यामुळं संपूर्ण पीक चक्रामध्ये पोषण तत्वाचा सातत्यपूर्ण पुरवठा करणे हे अत्यावश्यक आहे. अननस हे पालाची सर्वाधिक गरज असणारं पीक आहे. आपण अन्नद्रव्याचा विचार करताना नेहमी फक्त नत्र स्फुरत पालाश किंवा एवढ्याचाच विचार करतो, पण प्रत्येकाचा एक विशेष असा भाग असतो की त्याचं एक प्रत्येकाचं वेगळं एक कार्य आहे. नत्राचं कार्य वेगळं आहे, पालाशचं कार्य वेगळं आहे, स्फुरदाचं कार्य वेगळं आहे. या प्रत्येकाच्या कार्याचा आपल्याला या खत व्यवस्थापनामध्ये विशेषतः लक्ष देणं आवश्यक आहे. अननसामध्ये आपल्याला सर्वाधिक गरज ही पालाशची असते, ज्यामुळं फळांचा आकार, साखरेचं प्रमाण, चव आणि साठवणुकीतील टिकाऊपणा हे अत्यंत महत्त्वाचे घटक असल्यामुळे आपल्याला त्याच्या पालाशकडे विशेषतः लक्ष द्यायला लागलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय, आता नत्रामुळे जी अननसाची पानं आहेत त्या पानांची वाढ, प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि प्रकाश संश्लेषणाची क्षमता यामध्ये चालना देण्याचं काम हे नत्र करत असतो. आणि हे संशोधनातनं असं दिसून आलं की नत्राच्या कमतरतेमुळे 38% उत्पन्न घट आपल्याला त्यामध्ये दिसून येते. तसंच काढणीचा जो कालावधी आहे, जो आपण म्हणतो की 18 ते 24 महिन्यामध्ये मला पहिलं उत्पन्न मिळेल, तर त्यामध्ये अजून 10 महिन्याचा सुद्धा वाढ होऊ शकते. यावरून खत व्यवस्थापनाच्या अगदी सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत किती महत्वाचं आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल. तसेच निकृष्ट पोषण जर आपण केलं किंवा अतिनत्रयुक्त खताचा वापर केला तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा तुम्हाला

0: दिसून येईल. जर अति नत्राचा वापर केला तर अननसामध्ये जे विद्राव्य घटक असतात तसंच फळाची आम्लता असते त्यावर आपल्याला एक नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल, म्हणजे फळं आंबट होतील आणि त्यामुळं मग आपल्या फळाची प्रत ही कमी होईल. त्यामुळे याच्या आपल्याला पीक व्यवस्थापनाकडे विशेषतः लक्ष द्यायचं आहे.
1: हां, म्हणजे योग्य मात्रेतच त्याला खतं किंवा अन्नद्रव्य जी आहेत ती दिली पाहिजेत. आता ही जी खतांची विभागणी आहे ती का आणि कशी केली पाहिजे?
0: आता खतं देताना खत व्यवस्थापनामध्ये मी याआधी आपल्याला सांगितलं की नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, बोरॉन यासारखे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य या सगळ्यांचा विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. आता सगळ्यात मी मगाशी बोललो की लागवड करत असताना आपल्याला विशेषतः सेंद्रिय खतांकडे लक्ष द्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण सेंद्रिय खतांच्या बाबतीत बोलू की सेंद्रिय खतं ही जी आहेत ही आपल्या लागवडीच्या वेळेस आपण 20 ते 25 टन या प्रमाणामध्ये घालायची आहेत आणि ही जमिनीत मिसळल्यामुळे जमिनीची रचना सुधारते, जमिनीची आम्लता कमी होते, त्याचबरोबर जमिनीची जलधारणा क्षमता वाढते आणि झाडाची जोमाने वाढ होते, जमिनीची जैविक स्थिती सुधारते आणि या सर्वांचा परिणाम आपल्याला फळाच्या चवीमध्ये किंवा फळाच्या प्रतीमध्ये दिसून येतो. त्यामुळं सुरुवातीला लागवडीच्या वेळेस आपल्याला 20 ते 25 टन सेंद्रिय खत, मग त्याच्यामध्ये शेणखत असेल, गांडूळ खत असेल, यासारख्या सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर जी खतं द्यायची आहेत, आता या पिकाला एका अननसाच्या झाडाला आपल्याला 12 ग्रॅम नत्र, 6 ग्रॅम स्फुरद आणि 12 ग्रॅम पालाश या प्रमाणामध्ये ही जी खताची मात्रा आहे ही 3 ते 4 हप्त्यामध्ये ती विभागून द्यावी लागते. कारण की याच्यामध्ये या अननसाच्या वाढीच्या जवळपास 4 कालावधी असतात,
1: वाढीचे जे टप्पे असतात त्यानुसार खत द्यायची.
0: हो, वाढीचे टप्पे आहेत, त्या 4 टप्प्यामध्ये त्याची विशेष गरज असते आणि त्या गरजेनुसार देणं आवश्यक असते. आता खताची संपूर्ण मात्रा जर आपण एकाच वेळेस दिली, जशी मी सांगितलं की 12 ग्रॅम नत्र म्हणजे जवळपास 30 ग्रॅम युरिया, 6 ग्रॅम स्फुरद आणि 12 ग्रॅम पालाश, ही एका झाडाची गरज आहे वर्षभराची. मग ही वर्षभराची गरज जर आपण लागवडीच्या वेळेसच देऊन टाकली तर एकाच वेळी दिली तर ते अप्रभावी दिसेल, त्याचबरोबर त्याची अपव्यय सुद्धा होईल. कारण पण हवामानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा बोललो त्यावेळेस आपण काय बोललो की भरपूर ज्या ठिकाणी पाऊस पडतो आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन अशी आपण या पिकासाठी निवडतो. तर जिथं आता विशेषतः याची अननसाची मुळं उथळ असतात आणि आपली निचरा होणारी जमीन, आपण समजा एकदम सगळी नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खतं दिली तर नत्र हे पाण्याबरोबर विरघळून हे वाहून जाईल आणि मग जेव्हा विशेषतः त्याची वाढीचा जो कालावधी असेल त्यावेळेसच नत्राची कमतरता पडेल आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या उत्पन्नावर होईल. आणि त्यामुळं ही जी पोषक अन्नद्रव्ये आहेत ती त्या पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला 3 ते 4 हप्त्यामध्ये ती विभागून द्यावयाची आहे. आता ही विभागून देत असताना पहिली मात्रा म्हणजे आपण लागवड केली की पहिल्या 3 पहिन्यापर्यंत, कारण की सेंद्रिय खत टाकलेलं आहे, संपूर्ण स्फुरदाची मात्रा ही आपल्याला त्यावेळेस द्यावायची आहे आणि याच्यावरती 3 महिन्यात व्यवस्थित झाड हे आपल्या ठिकाणी रुजेल आणि उभं राहील, त्याच्यानंतरच आपल्याला खत व्यवस्थापन सुरुवात करायचं आहे. आता सुरुवात करत असताना पहिली मात्रा 3 महिन्यांनी द्यायची आहे, त्यामध्ये नत्र आणि पालाश पहिला हप्ता द्यायचा आहे, दुसरी मात्रा 6 महिन्यांनी द्यायचा आहे, तिसरी मात्रा 9 महिन्यांनी द्यायचा आहे आणि त्याचबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जसं झिंक आहे, बोरॉन आहे, आयरन आहे. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला की याच्यात कुठल्या कुठल्या अवस्था असतात की अननसामध्ये कुठली अवस्था आहे, पहिली अवस्था स्थापना अवस्था म्हणजे पीक उभं राहणे, ही पहिली अवस्था 0 ते 3 महिन्याच्या कालावधी हा त्या अवस्थेमध्ये असतो. दुसरा अवस्था आहे ती लागवडीपासून 3 ते 8 महिन्यापर्यंत, ती असते ती वनस्पती वाढीची अवस्था. तिसरी अवस्था आहे ती फुलऱ्याची अवस्था म्हणजे पुष्पप्रेरणाची अवस्था. चौथी अवस्था आहे फळांचा विकास म्हणजे फळं चांगली मोठी आकाराची होतील ती फळांच्या विकासाची अवस्था. आणि शेवटची अवस्था म्हणजे कापणी करणे, काढणी करणे आणि दुसऱ्या पिकासाठी आपल्याला ते रटून म्हणजे खोडवा पीक म्हणतो त्याची तयारी करणे. अशा एक आपल्याला जवळपास 5 अवस्था आपल्याला या अननस पिकामध्ये दिसून येतात. आता पहिल्या अवस्थेच्या बाबतीत आपण जर बोललो की पहिले स्थापनेच्या अवस्थेमध्ये कुठली खतं दिली पाहिजेत, तर त्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद या खतांचा विशेषतः वापर केला गेला पाहिजे. कारण की जर आपण नत्र हे त्यावेळेस आपण 50 किलो प्रति हेक्टरी आणि स्फुरद हे 60 किलो प्रति हेक्टरी

0: प्रमाणामध्ये आपण देतो लागवडीच्या वेळे.
1: आता
0: याचं कार्य काय होईल, तर मुळांची निर्मिती करणे, त्याचबरोबर पानांच्या सुरुवातीची वाढ करणे, हे पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पार पडेल. मग दुसरा हप्ता कधी द्यायचा आहे, तर तो 3 महिन्यानंतर. आता 3 महिन्यानंतर द्यायचा आहे, तर तो 3 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला विभागून द्यायचा आहे. आता तो द्यायचा असेल तर 200 किलो नत्र, 250 किलो पालाश. आता इथं आपण म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करून आपण पालाश या खताचा वापर करतोय, आणि त्याचबरोबर 0.5 किलो बोरॉन आणि 40 किलो मॅग्नेशियम ऑक्साईड या खतांचा आपण वापर करतो. आता यामध्ये वनस्पतीची वाढ करणे, आता बोरॉन जो आहे तो वनस्पतीच्या एकूण वाढीमध्ये हा सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि तो एक महत्वाचा रोल, कारण की पुढे येणार असते त्याची फुलऱ्याची अवस्था, आणि त्यामुळं आपण या अवस्थेमध्ये 3 ते 8 महिन्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा 200 किलो नत्र, 250 किलो म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पालाश, आणि 40 किलो मॅग्नेशियम ऑक्साईड आणि 0.5 किलो बोरॉन या खताचा वापर करतो. आणि याच्यामुळे काय होईल की जो अननसाची वाढ आहे ती चांगली होईल आणि झाडामध्ये साखरेचं संचयन करायला सुरुवात होईल. तिसरी अवस्था फुलोऱ्याची अवस्था, ही सगळ्यात महत्वाची अवस्था आहे. 8 ते 12 महिन्यामध्ये ही फुलोऱ्याची अवस्था येते आणि यावेळेसच आपल्या पिकाला एक स्फुरदाची गरज असते. त्याकरिता आपण 40 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश या प्रमाणामध्ये आपण त्यांना देतो. आणि एक समान फुलं आली पाहिजेत, कारण की आपण जर 80,000 झाड लागवड करणार असू आणि ती अशी विस्कळीत आली की 200 झाडं, 400 झाडं, 1,000 झाडं, तर आपल्याला काढणी करत असताना त्रास होतो. तर आपल्याला एक समान सगळे जर एका वेळेस 80,000 झाडं आलं, किंवा आपण आपल्या नारळ बागेच्या सुपारीच्या बागेंचा विचार केला तर आपण 500 झाडं लावली, तर सगळीची सगळी 300 ते 500 झाडं ही एका वेळेस यायची असेल तर फुलोऱ्याची अवस्था महत्वाची आहे. आणि त्याकरिता आपण ही 40 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश या प्रमाणामध्ये देऊन, म्हणजे एक समान फुलांची निर्मिती होईल आणि फळधारणेला सुरुवात होते. दुसरी महत्वाची गोष्ट की याच वेळेस आपल्याला काही संप्रेरकांचा सुद्धा वापर करावा लागतो. आता याच्यामध्ये इथ्रेल नावाचा एक संप्रेरक आहे की जो एक समान फुलरचना आणून देतो आणि त्यामुळं आपण त्याचा वापर, म्हणजे जे अननसाची टोकं असतात त्यामध्ये 10 ml 20 ml एवढ्या प्रमाणामध्ये ओतलं की आपल्या सगळ्या झाडांना एका वेळेस फुलधारणा होते. चौथी अवस्था आहे ती फळांचा विकास, जे मगाशी आपण वेगवेगळ्या जाती बघितल्या आणि 1 किलोपासून तर 3.5 किलोपर्यंत एका फळाचं वजन आपण जे बोलत होतो, त्यासाठी ही फळांचा विकास ही अवस्था सगळ्यात महत्वाची असते, जी लागवडीपासून 12 ते 18 महिन्यापर्यंत चालते. आणि त्याकरिता पालाश हा सगळ्यात महत्वाचं कार्य करणारा घटक असल्यामुळं आपण यामुळे आतापर्यंत आपण ज्या प्रत्येक आपण अवस्था बघितल्या त्या सगळ्यामध्ये आपण पालाश देत आलो, याही अवस्थेमध्ये 150 किलो पालाश प्रति हेक्टरी, तसंच 60 किलो कॅल्शियम ऑक्साईड, 40 किलो मॅग्नेशियम ऑक्साईड आणि 300 ग्रॅम बोरॉन आणि 200 ग्रॅम झिंक सल्फेट या खतांचा वापर करून आपण फळांचा आकार, फळांमध्ये गोडवा आणि टणकपणा ह्या सगळ्या गोष्टी आपण या अवस्थेमध्ये ही खतं दिली तर ह्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. आता सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे आपण ज्यावेळेस फळ काढणी करतो आणि त्याच्यानंतरचं दुसरं पीक येणार असते. आता पहिला फळ पीक हे आपल्याला अननसाचं तर 18 ते 24 महिन्यामध्ये ते मिळतं, पण त्याच्यानंतरचा जो खोडव्याचं पीक आहे ते चांगलं सशक्त येण्यासाठी म्हणून या 18 ते 22 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याला 60 किलो स्फुरद, 200 किलो पालाश आणि 50 किलो कॅल्शियम ऑक्साईड या प्रमाणामध्ये खतं देणं गरजेचं आहे की याच्या पुढचं जे येणारं पीक आहे ते आपल्याला 12 महिन्यामध्ये फळवा पीक मिळते. आणि त्याच्या पुढे तिसरं फळ पीक घेऊ तो तिसरा कालावधी सुद्धा 10 महिन्यावर येतो.
1: हळूहळू कालावधी
0: कमी होत जातो, त्यामुळं कापणीनंतर आपण त्याच्या परत एकदा, कारण की आपण परत लागवड करणार नाही आहे, तर व्यवस्थित भर देणे आणि ही खतं देणे तर आपल्याला दुसरं पीक सुद्धा चांगलं मिळू शकतं.
1: बरोबर. जेव्हा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतो तर या पद्धतीमध्ये पिकाला विद्राव्य खतही कशी द्यावी? ठिबक सिंचन
0: आता ज्या मगाशी पद्धत होती, जी आपण खत व्यवस्थापन बघितलं, तर ते आपल्याला प्रत्येक झाडाच्या बाजूला रिंग देऊन खतं करणे, दुसरी गोष्ट किंवा चरामध्ये खतं देणे, या पद्धतीचा वापर आपल्याला त्यामध्ये करायचा होता. आता विशेष म्हणजे अननसाच्या बाबतीत जर विचार केला तर अननसा

0: ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त गुरांचा किंवा इतर यांचा कोणाचाही त्रास होत नाही, कारण की ह्याला काटे असतात.
1: हो बरोबर.
0: आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा खतं देताना एक मजूर वर्गालासुद्धा आपल्याकडं यायला बघणार नाही.
1: बरोबर.
0: मग तशा वेळेस ही खतं द्यायची असतील तर एक त्रासदायक होऊ शकतो.
1: आणि म्हणून
0: मग आता आपण सगळे आधुनिक शेतकरी हळूहळू होत चाललो आहेत आणि आता प्रत्येकाकडे ठिबक सिंचनाचा वापर वाढत चाललेला आहे आणि वाढ करणं गरजेचं आहे. कारण की हळूहळू पाण्याचं व्यवस्थापन हे महत्वाचा घटक असल्यामुळं आणि पाणी टिकणं आवश्यक असल्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर आपण करतो. आणि ठिबक सिंचनाचा वापर जर करायचा असेल तर आपण काही फायदे होतात की ठिबक सिंचनाद्वारे आपण खतं दिली तर विद्राव्य खतं आपण याच्यातनं देतो आणि ती मुळांना सहजी, कारण की ही खतं मुळांच्या कक्षेमध्येच जातात आणि ती सहज उपलब्ध होतात आणि यामुळं खतांची कार्यक्षमता आपण 85% वाढवू शकतो आणि त्यामुळं फळांचा आकार वाढतो आणि उत्पन्नासुद्धामध्ये वाढ आपल्याला झालेली दिसते. आता मगाशी आपण काय केलं की 4 ते 5 हप्त्यामध्येच खतं दिली.
1: हो
0: आता इथं तसं नाही आहे. ठिबक सिंचनामध्ये आपल्याकडचा पाऊस हा जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत परतीचा नैऋत्य मोसमीवर परतीला लागले की आपल्याकडे पाऊस संपतो की त्याच्यानंतर आपल्याला पाणी देण्याची अवस्था सुरू होते आणि त्यावेळेसपासून आपण ठिबक सिंचनाचा वापर करू शकतो. आता जे वाढीचे काळ आहेत, जसे मगाशी मी अवस्था सांगितल्या त्या अवस्थेनुसार पावसाच्या कालावधी सोडून मग ते आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपण उघडीप असेल त्यानुसार बघून आपण ठिबक सिंचनाद्वारे आपण खत व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये विशेषतः ठिबक सिंचनाद्वारे खतं द्यायची असतील तर त्याला एक वेळापत्रक आपण तयार करणं आवश्यक आहे. ऑक्टोबरपासून मे पर्यंत हे महिने बघितले तर 8 महिने होतात.
1: हो
0: मग 8 महिने असतील तर 8 महिन्यामध्ये आपल्याला खतं द्यायची असतील तर दर 15 वड्याला किंवा प्रत्येक आठवड्याला आपण जो 12 ग्रॅम 6 ग्रॅम आणि 12 ग्रॅम जी खताची मात्रा होती ती विभागायची आहे आणि ती विभागून आपल्याला ते त्यानुसार दर 8 वड्याला किंवा दर 15 वड्याला ही खतं द्यायची आहेत.
1: सर आता जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आता आपल्याकडे चांगल्या नारळाच्या बागा आहेत, सुपारीच्या बागा आहेत. या भागामध्ये आपण पावसाळ्यामध्ये काही करत नाही किंवा नंतरच्या कालावधीत आणि त्या भागामध्ये आपण कशाची लागवड करत नाही. मग ती जी मधली जागा आहे त्या जागेचा आपण आंतरपिकासाठी वापर करू शकतो. आणि आपल्याकडे फळाची संस्कृती असल्यामुळे आपण या अननसासारख्या पिकाची लागवड केली तर नारळापासून सुपारीपासून उत्पन्न तर मिळेलच, सोबत हे चांगलं उत्पन्न आपल्याला अननसापासून मिळेल. आणि अननसाचा गोडवा असल्यामुळं लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांचं आवडतं असं फळ पीक आहे आणि वन्य प्राण्यांपासून कमी भीती असलेला असं पीक आहे. आणि त्यामुळं आपण त्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं तर एक चांगलं एक पर्यायी पीक, शाश्वत पीक आपण अननसाच्या लागवडीकडे पाहू शकतो.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण अननसाची लागवड केली आणि योग्य पद्धतीनं त्यांच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, खतं, पाणी व्यवस्थापन या गोष्टी जर केल्या तर नक्कीच हे पीक खूप असं फायदेशीर आहे. तेव्हा याच्या लागवडीचा तुम्ही नक्की विचार करा. सर तुम्ही इथे आलात आणि अननस शेतीविषयी खरोखरच खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: कोकणातील अननस शेती आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल डडेमल यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं ऋचा गद्रे यांचं.

0: रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: मेरे सपने अब एक रंग है.
0: प्रसारित होईल आज रात्री 10 वाजता.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
2: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz वर.

श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास, याचं लेखन केलंय संजना संतोष तारी यांनी. निर्मिती सहाय्य अनघा मगदूम यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम उद्या सकाळी 8:40.

उद्या सकाळी 11:40 संतवाणी या कार्यक्रमाचा 16 भाग प्रसारित होईल. उद्या याच्यामध्ये आपण ऐकू शकाल संत कबीर यांच्या चरित्राचा भाग 2, लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर, सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी उद्या सकाळी 11:40. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्त्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाड तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैव रासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देश 2029 अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलीस दलाला केलं. राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज गोवा पोलिसांना प्रदान केल्यानंतर ते गोव्यात तळेगाव इथं बोलत होते. सायबर गुन्ह्यासंदर्भातली हेल्पलाईन 1930 साठी नवीन AI ध्वनी सहाय्यकाचं उद्घाटनही त्यांनी केलं. या हेल्पलाईनवर 121 भाषांमध्ये तात्काळ मदत पुरवली जाते. त्याआधी पश्चिम विभागीय परिषदेची 28 बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी MPSC उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. MPSC पेपरफुटी प्रकरणी आज कोल्हापुरातही MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या आहेत. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं खाजगीकरण होणार नाही असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII ने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणानुसार आता अंतराळ क्षेत्र खाजगी उद्योजकांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असं ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली महानगरपालिकेला दिले. इमारतीचं बांधकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का याची तपासणी करून प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसंच दिल्लीतल्या सर्व पेईंग गेस्ट निवासस्थानं आणि वसतिगृहांचं 1 आठवड्याच्या आत सर्वसमावेशक लेखापरीक्षण करण्याचे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले. नेपाळमधल्या महापुराच्या आपत्तीदरम्यान बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवता यावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी DNA नमुन्याबाबतची माहिती पाठवावी असं आवाहन चीनमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोडीस आराखड्याच्या स्वरूपातली ही माहिती पडताळणीसाठी चीन प्राधिकरणाकडे पाठवली जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 12 सप्टेंबरला जालन्यात आंतरवाली सराठी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजातल्या बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस असून आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय बैठकीत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींच्या याद्या राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार असून कुणबी दाखले मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखून मराठा आरक्षणाबाबतच्या प्रत्येक मुद्द्याविषयी गांभीर्यानं कार्यवाही करावी अशा सूचना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हिंगोलीमध्ये ऑटोरिक्षा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये माय लेकींचा समावेश आहे. औंढा नागनाथ ते झिरो फाटा या रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी या दरम्यान आज दुपारी हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खाजगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन.

0: दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात। रात्रीचे 8:15 वाजलेत। आता आनंद घेऊया हिंदी सुगम संगीताचा। सुरुवात करतोय महेंद्र कपूर यांनी गायलेल्या कमलाकांत जैन यांच्या या गीताने।

0: कमलाकांत जैन यांची ही गीतरचना गायली होती महेंद्र कपूर यांनी. संगीत होतं जोसफी यांचं.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

उज्ज्वला कवठेकर यांनी हे गीत गायलं होतं. गीत आणि संगीत होतं विश्वनाथ ओक यांचं. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता दिलीप ताहिर यांची गीतरचना ऐकूया. जसपाल सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांनी हे गीत गायलंय.

जसपाल सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली दिलीप ताहिर यांची रचना आपण ऐकलीत. या रचनेला संगीत होतं सपन जगमोहन यांचं. श्रोते हो, हिंदी सुगम संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जियालाल बसंत यांची ही गीतरचना होती. गायली होती सुरेश वाडकर यांनी. संगीतकार होते स्वतः जियालाल बसंत. श्रोते हो, हिंदी सुगम संगीत आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया प्रेम गुप्ता यांनी संगीतबद्ध केलेलं गीत भूपेंद्र सिंग आणि मिताली मुखर्जी यांच्या आवाजात.

भूपेंद्र सिंग आणि मिताली मुखर्जी यांनी हे गीत गायलं होतं. गीत होतं राजेश जाशी यांचं, संगीत होतं प्रेम गुप्ता यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया उषा टिमोथी यांच्या स्वरातली अभिलाप यांची ही गीतरचना. संगीतकार जोसफी.

अभिलाप यांचं हे गीत गात होत्या उषा टिमोथी. संगीत होतं जोसफी यांचं. श्रोते हो, हिंदी सुगम संगीताचा आनंद आपण घेत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:45 समाचार संध्या.

नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण सुंदर अशी हिंदी चित्रपटगीतं जी जुनी जुन्या काळातली आहेत ती आपण त्याचा आनंद घेत असतो. तर चला सुरुवात करूया आजच्या या कार्यक्रमाला. सुरुवातीला ऐकवतो आहे प्रेम पर्वत या चित्रपटातली जानिसार अख्तर यांची गीतरचना. पहाडी या रागावरती आधारित ही गीतरचना आहे. गात आहे लता मंगेशकर.

प्रेम पर्वत या चित्रपटातली जानिसार अख्तर यांची गीतरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं जयदेव यांचं. यानंतर ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात रवी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

महेंद्र कपूर यांना आपण ऐकलत हमराज या चित्रपटासाठी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरातली हसरत जयपुरी यांची ही गीतरचना.

हसरत जयपुरी यांचं हे गीत होतं आरजू या चित्रपटातलं. शंकर जयकिशन यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे होतं गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. सचिन देव बर्मन यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं मोहम्मद रफी यांनी. रजनीगंधा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अभिमान या चित्रपटातलं. सचिन देव बर्मन यांनी या गीताला संगीत दिलंय आणि शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं अभिमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, तर संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके
0: रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर. रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया उस्ताद अली अकबर खान यांचं सरोदवादन. ऐकूया त्यांनी सरोदवादनात सादर केलेला राग रामदासी मल्हार.